0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला आजचा विशेष सेगमेंट आज किनारी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आज किनारी या सेगमेंटमध्ये विविध क्षेत्रातील अनेक महिलांच्या मुलाखती घेत असतो, ज्या महिलांनी प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक स्वतःचं स्थान अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि आज महिला कुठेच मागे राहिलेल्या नाहीत. आणि त्याचंच एक बेस्ट एक्झाम्पल ज्यांना आपण अगोदरही आपल्या आचार्य 90 FM वरती ऐकलेलं आहे, ज्यांच्यासोबत आपण खूप छान दिलखुलास गप्पा याही अगोदर मारलेल्या आहेत, पण एक खूप छान लॉंग ब्रेक नंतर त्या पुन्हा एकदा आपल्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत. द फाउंडर ऑफ वेलियंट फॅम आयकॉन आपल्या फाउंडेशनच्या सर्वे सर्वा अंजली साखरे मॅम आणि त्याचबरोबर VFI च्या दुसऱ्या ट्रस्टी जे खूप यंग आहे आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्या यंग जनरेशनला ती एक छान इन्स्पिरेशन ठरणार आहे. तर उन्नती सुद्धा आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे आणि तुमच्या दोघींचंही खूप खूप स्वागत आहे आज किनारी या स्पेशल सेगमेंटमध्ये. अंजली मॅम, आपण नुकताच एक इव्हेंट केला ज्यामध्ये मला सांगायला अतिशय आनंद होतोय की विविध क्षेत्रातील महिला तुम्ही त्यांना एकत्र केलं, वुमन एम्पावरमेंटसाठी तो प्रोग्राम केला, महिलांचा सत्कार केला आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही एक सैनिकी कन्या आहात म्हणून त्या क्षेत्रातील सगळ्या अनेक लोकांना एकत्र करून त्यांचा तुम्ही सन्मान केला. तर मुळात ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली?
1: आपण हा आपला ज्या सर्वात प्रथम मी आचार्य 90 FM खूप खूप धन्यवाद मानू इच्छिते की बऱ्याच ब्रेक नंतर मी आता पुन्हा आले पण एक नवीन विषयाला त्यांनी सपोर्ट केला. सो थँक्यू सो मच, कारण ह्या माध्यमांचं सपोर्ट असल्याशिवाय आम्ही हे कार्य करू शकत नाही. सो सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार आणि मला हेही सांगायला खूप अभिमान आहे की नारी शक्ती जेव्हा आपण बोलतो तेव्हा कोमल स्वतः अँकर होत्या, त्यामुळे तिने तोही प्रवास जवळ पाहिला आहे आणि यांनी हाही प्रवास फार जवळ पाहिलेला आहे. नक्कीच रेकमेंडेबल असेल असं मी मानते. पण कल्पना सुचली ह्याच्यासाठी कारण आपला महाराष्ट्र दिवस होता, कामगार दिवस ज्याला आपण 1 मे म्हणतो, तर त्या पूर्वसंध्येला आपण हा इव्हेंट कार्यक्रम घेतला होता उपक्रम. तर गिरण गावामध्ये राहणारी मी, सो आणि किरण गावाला कितीही मोठ्या कॉम्प्लेक्स जरी आले तरी अजूनही गिरण गावच समजलं जातं, त्यामुळे अशा गिरण गावामध्ये हा उपक्रम करावा आणि गिरण गाव इज नो मोर गिरण गाव हे सांगण्यामागची एक कल्पना होती. पण त्या जागतिक कामगार दिवसाला मी महिलांचं स्वरूप दिलं आणि महिला सुद्धा उत्तम
0: कामगार आहेत
1: आणि त्यांना तेवढं कामगार म्हटलं की फक्त पुरुष प्रधान संस्कृती माणसाची एक समजूत आहे. पण मी म्हटलं की ह्या इव्हेंटला आपण एक जसजसे आपण दरवेळेला एक काहीतरी विविध कल्पनेमधून एक ती लगोरी रचत असतो तसा हा महाराष्ट्र दिवसाचा कार्यक्रम पण रचत गेला आणि त्या दिनाच्या निमित्त आम्ही महिलांना बऱ्याचशा कम्युनिटीजना जिथे आपण बरेचसे व्यावसायिक महिला एकत्र येऊन त्या कच्च्यांवर किंवा प्लॅटफॉर्मवर काम करतात अशा प्लॅटफॉर्म्सला आपण एकत्र आणलं. 10 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्म्स आपण एकत्र आणले होते, 25 विविध क्षेत्रातील महाराष्ट्रभर त्यांचे प्रोफाईल जुरीमार्फत सिलेक्ट केले गेले आणि त्या प्रोफाईल्सला आपण उत्तेजनार्थ म्हणजे जे आपलं व्हॅलियंट फेम आयकॉन नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सिलन्स ऑफ इंडिया आपण जे सर्टिफिकेशन किंवा टायटल आहे आपल्या अवॉर्डचं नामांकित, तर त्या नामांकिताला तसाच प्रोफाईल सूट होईल आणि अशा 25 महिलांची आपण निवड केली होती आणि पॅनल डिस्कशन्स होतं त्या प्लॅटफॉर्मवर, बऱ्याच महिलांचं मनोगत सुद्धा व्यक्त झालं आणि अनायसे चित्रपट सृष्टी म्हणजे आपण नेहमी तुम्ही जर म्हणत असाल की कलाकारांना कलाही महाराष्ट्राची म्हणा किंवा वेगवेगळ्या कलाकारांसाठी सुद्धा आपण उपक्रम केलेले आहेत, तर ह्या कलाकारांचा विचार करता आपण नुकताच प्रदर्शित झालेला गुलकंद सिनेमा तो सुद्धा 1 मेला त्या कलाकारांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन होतं समाजासाठी, तर म्हणून त्या उद्देशाने त्या प्लॅटफॉर्मवर आपण गुलकंद सिनेमा सुद्धा रिलीज केला. सई तामणकर म्हणा किंवा समीर चौफुले आणि एव्हरेस्टची टीम आणि वेट क्लाउडचं आम्हाला लागलेली साथ म्हणजे सचिन मोठे सर आणि गोस्वामी सर या सगळ्यांनी तिथे हजेरी लावून या कार्यक्रमाला, किंवा मी तर म्हणेन की तो पहिला अवॉर्ड आम्ही सईनच देऊन त्या कार्यक्रमाचा शुभारंभ सुरू केला. सर तो असा एक वेगळा अनुभव होता की अवॉर्ड रेकॉग्नायझेशन तर महिलांना मिळायलाच पाहिजे पण त्या त्या दिवसाचं महत्व जपलं सुद्धा पाहिजे. इव्हेंट आणि कार्यक्रम करताना त्या दिवसाचं महत्वाला कुठेही
0: म्हणजे ते कमी नाही झालं पाहिजे.
1: म्हणजे तुम्ही अवॉर्ड देतात पण त्याचं प्रोफाईल लोकांचं
0: खूप जास्त मॅटर
1: खूप जास्त मॅटर करतो. त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती ऐकताना ते इतरांना प्रभावित
0: करतं.
1: म्हणजे ह्या गोष्टींची सांगड घालून तो उपक्रम
0: दाबवण्यात आला.
1: 3-4 महिन्याची जी मेहनत त्याच्यासाठीच असते की आपण काय करतोय, आपल्याला द्यायचं उद्देश काय आहे. कम्युनिटीलाही जोडताना मला त्यांना सांगावं लागलं की कम्युनिटी एकत्र येण्याची काय गरज आहे.
0: बरोबर.
1: आणि त्या प्रत्येक कम्युनिटीमध्ये त्या महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस न देता त्या कम्युनिटीला पारितोषिक दिलं गेलं. कारण हा विचार मनात होता की त्यांनी हे कार्य पुढे सतत
0: सुरू ठेवलं
1: पाहिजे. त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवर आपण 10-15
0: कम्युनिटीजना
1: अवॉर्ड दिलं की तुम्ही खूप चांगलं काम करतात आणि त्याच्यासाठी हे नोटेबल पारितोषिक तुम्हाला मिळणं फार गरजेचं आहे. सो हे एक मोटिवेशन प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून आपण एकमेकांची स्तुतीमध्ये रमतो आणि त्यांना मोटिवेट करतो.
0: नक्कीच उन्नती सुद्धा आता खूप मोठी पार झालेली आहे. मी असं म्हणेन की VFIचा तर उन्नती सगळ्यात पहिल्यांदा तर तुझं प्रोफेशन विषयी तू मला असं वाटतंय की सगळ्या आपल्या श्रोत्यांना सांगावंस आणि तुझ्या प्रोफेशनचा तू कशा पद्धतीने फायदा करून घेणार आहेस VFI साठी.
2: ऍक्च्युली माझं प्रोफेशन म्हणजे करंटली तर मी रिसर्च स्कॉलर आहे. मी 3rd year ऑफ PhD मध्ये आहे आणि नोव्हेंबरमध्ये माझी PhD होणार आहे. आणि माझं जे PhD विषयच इट इज असोसिएटेड विथ ग्रीन एनर्जी एन्व्हायरमेंट. पण हे मला माझ्या एज्युकेशनला फील्डवरती पण आणायचं होतं. त्या माध्यमात मी कसं आणावं आणि ते को इन्सिडेंटली ते सगळं जुळत गेलं आणि मग मी VFI सोबत जोडले. आणि आता ह्या प्लॅटफॉर्ममधनं मी माझं एज्युकेशन कसं आत्मसात करून लोकांपर्यंत पोहोचवू शकते ही त्याच्या मागची संकल्पना आहे. आणि आमचे सगळे जर तुम्ही उपक्रम किंवा आमचे सगळे जर तुम्ही इव्हेंट सुद्धा बघितले तर ते फक्त एंटरटेनमेंट किंवा रिक्रिएशनल नसणार. ते त्याच्या माध्यमातून कसं आम्ही इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवू, कसे ते लोक इन्स्पायर होणार आणि ते हर इव्हेंटमधनं काही ना काही गेट अवे घेऊन जाणार त्यांच्या घरी, त्यांना काहीतरी इन्फॉर्मेशन पण त्या प्रोसेसमध्ये मिळत राहणार. आणि कसं असतं आपण जेव्हा लोकांना अप्रिशिएट करतो तर त्या अप्रिसिएशन पाठी ती जे ते त्यांच्याकडे कॉन्फिडन्स होतो आणि मग लोक पण ते बघतात
0: आणि
2: त्यांना पण ते तसं करायची इच्छा निर्माण होते. ते खूप महत्वाचं आहे. म्हणून आम्ही कम्युनिटी बिल्डिंग वरती जास्त फोकस केला आहे.
0: क्या बात आहे. म्हणजे मी अंजली मॅम तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही मला असं वाटतं दुसरी अंजली एक उभी करताय किंवा केलेली आहे. कारण ज्या पद्धतीने किंवा ज्या डेडिकेशनने तुम्ही एखाद्या इव्हेंटवरती फोकस करत असता किंवा ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या विषयावरती विषयाला हात घालता आणि तो विषय पुढे आणता, मला असं वाटतंय उन्नतीच्या बोलण्यातूनही आज तोच कॉन्फिडन्स कुठेतरी इकडे दिसतोय आणि त्या गोष्टी जाणवतात की हा तिला ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये करायच्या. तर मला तर म्हणजे सांगायला आवडेल की VFIच्या माध्यमातून आपण फक्त एंटरटेनमेंट बेसवरती करत नाही आहोत, आपण बरेच असे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. मला वेगळा प्रश्न आहे थोडासा की आजकाल इव्हेंट्स म्हटलं की त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालंय पण तुम्ही मात्र अजूनही VFIच्या माध्यमातून होणारे हे इव्हेंट हे प्रत्येक वेळी समाजासोबतच जोडलेले असतात. हे असं म्हणजे कसं हे पुढे सुरू ठेवलंय?
1: एक तर हे कमर्शियल इव्हेंट्स नाही आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे, आणि म्हणूनच त्याला जागतिक म्हणा किंवा सामाजिक प्रतिमा निर्माण झाली आहे. कदाचित मी सांगेन की हा इव्हेंटचा डोलारा ना अशा 4 एंटिटीजवर उभा आहे. म्हणजे एक जर तुम्ही म्हणाल की आपण डिफेन्सला सपोर्ट करतो म्हणजे सिक्युरिटी आहे. आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो म्हणजे ती नारी शक्ती आहे. पर्यावरणाशी रिलेटेड हे जे 2 व्हर्टिकल्स बाकी होते म्हणजे पर्यावरण म्हणा किंवा ऑफकोर्स शी इज अ PhD रिसर्चर त्यामुळे हेल्थ ओके. सो त्यामुळे मेडिकल म्हणा डिफेन्स म्हणा किंवा वुमन एम्पॉवरमेंट म्हणा किंवा एन्व्हायरमेंट म्हणा अशा 4 पैलूंवर उभं राहिलेलं हे VFI फाउंडेशन. आय थिंक शी हॅज कम्प्लिटेड दिस फाउंडेशन ऑल कॉर्नर्स. सो त्यामुळे त्याला कमर्शियल रूप येऊच शकत नाही. जे आपण काम करतोय ते इतरांसाठीच करते. आणि मला हे सांगायला आवडेल की मी माझी सारखी अंजली उभी नाही, अशा बऱ्याच अंजली ऑलरेडी आहेत, त्या आता समोरून जुळू पावत आहेत. आणि त्यामुळे मला असं खूप छान वाटतंय की आता माझा तोच रिसर्च संपला आहे, कारण एक रिसर्चर जॉईन झाली आहे आणि त्यामुळे अशा बऱ्याच अंजली जॉईन झालेल्या आहेत.
0: सो खूप खरं आहे. पण मी अगदी सोप्या शब्दात जर सांगेन की VFI चं इव्हेंट म्हणजे काय, तर VFI च्या इव्हेंट तुम्ही जर अटेंड करताय तर तिथे तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तिथे तुम्हाला खूप जास्त मेहनत करून पुढे आलेली लोक त्यांना तुम्हाला भेटता येणार आहे. टॅलेंटेड लोकांना तुम्हाला तुमचा बिझनेस किंवा तुमचं स्किल एका वेळी अनेकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुमचं मनोरंजन सुद्धा होणार आहे. म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे आपण नाही का टीव्ही बघतो तर टीव्हीवरती एक वेगवेगळे कार्यक्रम असतात, इकडे वेलियंट पे मैकॉनचे कार्यक्रमामध्ये एका कार्यक्रमामध्ये अशा सगळ्या गोष्टी असतात. सो हा प्लस पॉईंट आहे आपल्या VFI च्या सगळ्या कार्यक्रमांचा. या दोघींसोबतच्या ह्याच्या गप्पा आहेत, दिलखुलास गप्पा आहे, अशा सुरू राहणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती आपला हा स्पेशल प्रोग्राम ऐकत रहा आणि आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत रहा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आपण व्हीएफआयची टीम म्हणेन मी आज, केवळ अंजली मॅम नाहीये तर उन्नती सुद्धा जी व्हीएफआयची ट्रस्टी आहे ती सुद्धा जोडली गेलेली आहे. आणि या दोघींसोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. अंजली मॅम, मी बऱ्याच वेळाला पाहिलेलं आहे की तुम्ही वुमन एम्पॉवरमेंटला जास्त फोकसमध्ये ठेवता, किंवा असं नाही की मला महिलांचा सन्मान करायचा आहे तर तेवढ्या पुरता मर्यादित न राहता ऍक्च्युअलमध्ये महिलांचं जे काम आहे ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय आणि त्या कामाचा इतरांना कसा फायदा होईल याकडे तुमचा कल राहतो. आज आपण बघतोय, आज आपल्या महिला कुठेच मागे राहिलेल्या नाहीयेत. अगदी युद्धजन्य परिस्थिती असली तरी तिकडे त्या महिला ठामपणे लढत आहेत आणि अशाच पैकी काही महिलांचा तुम्ही सन्मान केला होता, तर या सगळ्या विषयावर एक महिला म्हणून काय सांगाल?
1: सन्मान हा एक तिला काय म्हणतात तिचा हक्काचा मान

0: आहे तो आणि तो तिला मिळायलाच पाहिजे. इट इज जस्ट अ वन स्मॉल टोकन ऑफ अप्रिसिएशन जे मी करू शकते त्यांच्यासाठी. पण वास्तविक तिला तिने केलेल्या प्रत्येक कामाचा गौरव तर हा झालाच पाहिजे.
1: बरोबर.
0: इट रिस्पेक्टिव्ह वेदर यू गिव्ह द ट्रॉफी ऑर नो. पण त्या त्यावेळी त्या त्या कामाचं रिकमेंडेशन दिलं पाहिजे. कारण ती जेव्हा खूप चांगलं काम करते किंवा त्यामागची जी धडपड असते त्याच्यामागे सुद्धा तिचा पूर्ण परिवार असतो. इट इज नॉट की तुम्ही त्या महिलेचा सत्कार करता म्हणजे त्या तिचं एकटीचं त्यात कॉन्ट्रीब्युशन असतं असं नाहीये. तिच्या समाजाचा सपोर्ट, तिच्या फॅमिलीचा सपोर्ट असतो. त्या सगळ्यांनाही ते रेकमेंडेशन जात असतं. कारण तुम्ही कोणत्याही स्पीचमध्ये जर तुम्ही बाईला जेव्हा बघत असाल तर ती नेहमी आपल्या मागे उभ्या राहणाऱ्या भक्कम टीमचा उल्लेख करतेच करते. मग तो समाज असो, तो तिच्या इव्हेंटची टीम असो किंवा मग ती तिची फॅमिली असो, तर त्यामुळे त्या एका बरोबर बऱ्याच जणांचा गौरव केलेला असतो. तर त्यामुळे एका एका बाईमुळे 10 जण अजून मोटिवेट होतात, त्या एका फॅमिलीमुळे अजून समाजातल्या 10 जणांना ते. सो इट इज अ सायकल. यू हॅव टू ब्रिंग इट इन द नोटिस ऑफ द सोसायटी की ह्या अशा महिलांचा सत्कार किंवा त्यांनी केलेल्या कामाचा जो काही आहे तो उल्लेख झाला पाहिजे. थ्रू द इव्हेंट और थ्रू द सोशल मीडिया पण कळलं पाहिजे. कारण ही एक समाज जागृतीची चळवळ आहे. सो पण अशा पण उपक्रम करत
1: उन्नत मी तुझ्याकडे येईन. मॅम बद्दल बोलायचं गेलं तर मॅमना बराच एक्सपिरियन्स आहे. त्यांनी फाउंडेशन खूप छान पद्धतीने रन केलेलं आहे किंवा त्यांनी इव्हेंट्स खूप छान पद्धतीने आतापर्यंत कंडक्ट केलेले आहेत. पण बिईंग अ गर्ल, तू एज्युकेशन करतेस प्लस तू आता यासोबत VFI सोबत जोडली गेलेली आहेस आणि तू एक सगळ्या यंग जनरेशन समोर एक काहीतरी तुझा एक आदर्श ठेवू पाहतेस. असे तुझ्यासारख्या ज्या अनेक मुली आहेत ज्यांना बरेच प्रश्न पडतात ना की आता मी पुढे काय करू, त्यांना तू काय छान एक्झाम्पल त्यांना सेट करतेस, तर तू त्यांच्यासाठी काय बोलशील?
2: मलाही ऍक्च्युली हा प्रश्न पडला होता की मी आता पुढे कसं हे त्याला इम्प्लिमेंट करू. पण कोइन्सिडेंटली माझा जो हेतू होता आणि माझे जो इंटेन्शन होते ते प्युअर होते, म्हणून मला तशी अपॉर्च्युनिटीज पण मिळत गेली. आणि त्या अपॉर्च्युनिटीजला तर मी सगळ्यांना हे सांगेन की तुम्ही कुठलीही अपॉर्च्युनिटीज जर तुमच्याकडे येते तर ती सोडावी नाही, त्याला ग्रॅब करणं हे पहिले महत्वाचं आहे. ते नंतरचं नंतर आपण बघू शकतो की कसं त्याला इम्प्लिमेंट करू, पण ग्रॅबिंग अपॉर्च्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंडली, आपली जी सोसायटी आहे आपण हे मान्य केलंच पाहिजे की ती थोडीशी पॅट्रियार्कल आहे, पण त्या पॅट्रियार्कल सोसायटीमध्ये पण आता चेंजेस येत आहेत. तर ह्या इव्हेंट्समुळे काय होतं की जे वुमन ना आम्ही अवॉर्ड्स किंवा रेकग्निशन देतो त्याची फॅमिली पण नोन होते आणि त्या फॅमिलीमुळे दुसरी फॅमिलीज पण मोटिवेट होतात की आम्ही आमच्या ज्या घरच्या लोकांनी पण हे सगळ्या गोष्टी केल्या
1: पाहिजे
2: आणि दॅट रेकग्निशन गिव्ह देम दॅट पॉवर की हा आम्ही पण काही मोठं करू शकतो. ती जी एक फायर असते ना ती इग्नाइट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आय थिंक. आणि ह्याच्यामुळेच मी ह्याच्यासोबत जोडले आहे. प्लस माझा मेन मोटिव्ह हेच होता की माझं एज्युकेशन हे PhD किंवा डॉक्टरेट डिग्री पर्यंत सीमित नाही तर ते लोकांपर्यंत पण पोहोचवण्याचा जो एक इंटेन्शन आहे तो साध्य झाला पाहिजे आणि तेच माझं खरं एज्युकेशन. मग मी त्याला स्वीकार करू शकेन की डॉक्टरेट झालं आणि डिग्री झाली ते मोठी गोष्ट नाही आहे, पण ते कसं लोकांपर्यंत पोहोचेल आणि कसं लोक पण त्यांच्या आयडियाज किंवा आम्ही कशा कोलॅबोरेटिव्ह वे मध्ये सगळ्या गोष्टी करू शकतो.
1: क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं तुझे खूप क्लिअर इंटेन्शन आहेत की मी जर PhD करते, मी जर डॉक्टरेट करते तर ऑफकोर्स त्या डॉक्टरेटचा त्या PhD या समाजासाठी फायदा झाला पाहिजे. हे क्लिअर इंटेन्शन ठेवून तू या फील्डमध्ये आलीस असं मी खूप ठामपणे सांगेन, कारण तुझ्या बोलण्यामधला ते कॉन्फिडन्स आणि त्या गोष्टी खूप क्लिअर पद्धतीने दिसून येत आहेत. थोडासा वेगळा प्रश्न घेईन. इव्हेंट मॅनेजमेंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी हा तुझा पार्ट नव्हता, पण तू त्यामध्ये आलीस. अंजली मॅम कडून कोणत्या आणि कशा गोष्टी शिकतेस सध्या?
2: त्यांच्याकडनं तर शिकणं चालूच आहे आणि नेहमीच मी शिकत राहणार आहे त्यांच्याकडनं. पण इव्हेंट हा माझा पार्ट नव्हता हे तर तुम्ही करेक्टली पॉइंट आउट केलं. पण जेव्हा मी या प्रोसेस मध्ये आले तेव्हा मी हे ऍक्च्युली एन्जॉय करायला लागले की हे कसं मॅनेज करायचं. कारण की काय होतं की जेव्हा आपण 10 गोष्टी मॅनेज करतात आपला ब्रेन ट्यूनअप होतं मल्टी टास्किंग करण्यासाठी आणि एक काम किंवा टाइम मॅनेजमेंट कसा करावा, आपले बाकीची गोष्ट अफेक्ट नाही करून आपण एक्स्ट्रा काही गोष्टी करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी शिकायला पण मिळतात. आणि त्याच्या आणि ह्या एज मध्ये जर मी हे शिकते आहे तर हे माझ्या पूर्ण लाईफ सोबत मी कॅरी करू शकेन. तर या गोष्टी मला शिकायला मिळाला या
1: इव्हेंट. क्या बात आहे. म्हणजे मला असं मी सांगेन की तिचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि पुढच्या इव्हेंट मध्ये ती अजून आग लावून टाकेल. म्हणजे मी अशाच भाषेत बोलायला
0: एक छोटासा चुटकुला सांगायला खूप आवडेल. समाजाने काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट झाली तिथे की त्या इव्हेंटमध्ये आलेले एक प्रोफाईल जो होता तो एका सरांनी मला दिला होता त्यांच्या वाईफसाठी की बरीच वर्ष त्यांनी प्रिन्सिपल पर्यंत पोहोचून काम केलं आणि अजूनही त्या मुलांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात असं त्यांचं म्हणणं होतं की मी तुमचं सगळं ऐकलं आणि मला वाटतं की माझ्या बायकोला ते अवॉर्ड मिळायला पाहिजे. सो हे मुंबईतलंच एक प्रस्ताव होता आमच्याकडे आणि 25th एंट्री ही तिची होती त्या महिलेची. सो मला खरंच खूप आश्चर्य वाटलं की खरंच अशा म्हणजे खरंच ह्याचं स्वरूप आहे की खरोखर त्यांना आपल्या बायकोसाठी हे अवॉर्ड डिझर्विंग वाटलं आणि त्यांनी त्यांचा प्रोफाईल पाठवून ते आम्ही त्यांचं नॉमिनेशन करून घेतलं त्या प्रिन्सिपल्सच्या होत्या. पण त्या इव्हेंटमध्ये त्यांनी ठामपणे हक्काने त्या स्टेजवर येऊन सांगितलं की मला कोणाच्या हातून ते इव्हेंट
1: अवॉर्ड घ्यायचं.
0: तर त्यामुळे ही त्या प्लॅटफॉर्मची पॉवर होती की एका महिलेने ते येऊन सांगावं की मला कोणाच्या हातून ते अवॉर्ड घ्यायचं. दिस इज समथिंग एज अ लर्निंग फॉर मी ऑल्सो. की जसं ती सांगते की मला बरंच काही शिकण्यासारखं आहे तसं आम्हीही मीही अजून बरंच काही शिकले. म्हणजे तो ठामपणे विश्वास की मला कोणाच्या हातातून इव्हेंट माझं पारितोषिक घ्यायचंय हे तिचं वक्तृत्व जे होतं ते मला खूप आवडलं आणि हे मी कधीच असं पाहिलं नाही. त्यामुळे हा एक्सपिरियन्स मला खूप आवडला. त्यांना मी धन्यवाद केलं की खूप छोटी गोष्ट आहे पण ह्याला खूप मोठं धाडस
1: लागतं. हो म्हणजे सगळ्यांसमोर स्टेजवर ते येऊन ते सांगून मला यांच्या हातून न घेता की मला कोणाकडून घ्यायचं हे
0: त्यांनी छोटीशी इच्छा व्यक्त केली की नाही अंजली मला तुझ्या
1: हातायचं आहे.
0: कारण हे जे म्हणजे त्या महिने माझ्यावर दाखवलेला विश्वास त्या अवॉर्ड इज नाही ही खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे ह्या अशा प्लॅटफॉर्म्स जे आपण काम करतो ते फक्त इव्हेंट पुरता नाही आहे तो तुमचा हक्काचा व्यासपीठ आहे आणि ते तुम्ही नक्कीच माझ्यापर्यंत तुमची कळकळ पोहोचू शकता.
2: ह्याच्या माध्यमातून आपल्याला हे पण कळलं ना की आपली जी टॅगलाईन आहे विक्ट्री फॉर इंडिव्हिज्युअल हे पण
1: नाही. दॅट्स ट्रू. म्हणजे
0: व्हॉइस फॉर इंडिया ऑफकोर्स VFIला बरेच मिनिंग्स आहेत. ऑलमोस्ट 21 मिनिंग्स आपण अनाउन्स केले आहेत. सो इट इज नॉट ओनली VFI इज VFI बट इट इज व्हॉइस फॉर इंडिया. यू कॅन इव्हन कन्सिडर अस फॉर युअर व्हॉइस.
1: डेफिनेटली. सो मी आपण बऱ्याच गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केल्या होत्या. आपण बऱ्याच गोष्टी या इव्हेंट विषयी पण बोललो. मॅम कलाकारांचं पण म्हणाला तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता. मला एक खूप छान गोष्ट आवडली की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच वेळेला अवॉर्ड फंक्शन म्हणजे फक्त ते अवॉर्ड फंक्शन असतात. मग ते कलाकारांचं अवॉर्ड फंक्शन, कलाकारांचा पुरस्कार सोहळा वेगळा होतो, स्त्रियांचा कर्तृत्ववान स्त्रियांचा पुरस्कार सोहळा वेगळा होतो. पण तुम्ही असं न करता मला एक गोष्ट खूप छान आवडली की तुम्ही अनेक लोकांना एकत्रित बांधलं. तिकडे विविध क्षेत्रातले कलाकार होते, गुलकंदाची टीम होती, गुलकंद चित्रपटाची टीम होती, त्यानंतर अश्मिक कंपे सारखे कलाकार होते, आर्टिस्ट होते, तर या सगळ्यांना पण तुम्ही एकत्र आणलं. तर कलाकारांसाठी एक हक्काचं व्यासपीठ तुम्ही नेहमीच देत असता. कारण आपल्या VFIच्या माध्यमातून नृत्य स्पर्धा झालेल्या आहेत ज्याला खूप उदंड प्रतिसाद मिळालेला आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: कलाकाराशिवाय हे एंटरटेनमेंट ऍक्च्युली इनकम्प्लीट आहे. म्हणजे मी किती एंटरटेनमेंट करू शकते पण कलाकारच एक एंटरटेनमेंट हा प्रकार खूप छानपणे रुजवू शकतो. आणि जसं आपण म्हणतो की सॉफ्ट कॉर्नर नाही पण माझी एक महत्वाची भूमिका ही जी आर्म फोर्ससाठी आपण काम करतो तसं डेडिकेशन माझं एक कलाकारांसाठी सुद्धा आहे. सो हे एक कॉर्नर आहे त्याच्याशिवाय कुठलाही इव्हेंट हा इनकम्प्लीटच आहे. आणि त्या कलाकार कलाकारांना दिलेला तो तो हक्काचा व्यासपीठ.
1: बरोबर.
0: हा मला असं वाटतं ते कॅज्युअल आहे, म्हणजे बालगंधर्व किंवा महाराष्ट्राचा लावणी सम्राट जे अश्मिक कामते आहेत ते ह्या संस्थेशी बऱ्याच वर्षापासून जोडलेले आहेत, आणि त्यामुळे त्यांची कला आणि त्यांनी जोपासलेली त्यांची कला ही खूप महत्वाची आहे. आणि महाराष्ट्राची लोकधारा जी आपण आहे, लोकनृत्य जे आहे, ते जगासमोर आणणं खूप गरजेचं आहे, कारण कुठेतरी काळानुसार आपण त्याला मागे सोडत चालले आहोत. आणि म्हणूनच आमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये ती काळाची गरज म्हणून कलाकारांना दिलेला तो स्पेस किंवा त्यांचा हक्काचा वेळ हे आम्ही तो ठेवलेलाच आहे, की लोकांनी पुढे जाताना हे आपल्या हक्काच्या लोककलेला कधीच विसरू नये.
2: नेशन बिल्डिंग ऍक्टिव्हिटी साठी पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्सिंग खूप महत्वाची
1: आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. उन्नती, तू VFI सोबत यावर्षीपासून जॉईन झाली असतीस. तू खर तर हा प्रश्न मी मॅम साठी पण ठेवलेला आहे, पण मी तुला विचारेन, तू स्वतः VFI ला येत्या काही वर्षांमध्ये कुठे पाहतेस आणि काय विजन घेऊन तू आलेली आहेस VFI साठी?
2: ऍक्च्युली VFI चे गोल्स आम्ही शॉर्ट टर्म्स ठेवतो. आम्ही एक एक इव्हेंट वरती असं फोकस करतो की ते किती लोकांपर्यंत पोहोचू शकेल, म्हणून आम्ही वाईड स्केल विजन तर आता सध्या मी माझ्या लेवलवरती विचार नाही केलाय, कारण की मी छोट्या छोट्या स्टेप्स वरती बिलीव्ह करते. स्मॉल स्टेप्स ऍट अ टाइम बट विथ अ बिग इम्पॅक्ट. तर मी त्या स्टेप्स वरती विचार करून ते इन्फ्लुएन्सिंग करायचा माझा एक मोटिव्ह आहे आणि एक एम आहे. तर जे पण पुढचे उपक्रम असणार किंवा पुढची ऍक्टिव्हिटीज असणार, आम्ही ते एक एक ऍक्टिव्हिटी पर्सनलाइज आणि कस्टमाइज ठेवू आणि आमचे मोटिव्स आणि एम्स त्याच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो स्ट्रीम लाईन वे आहे ते आम्ही ठरवू त्याच्यात.
1: ह्या बात आहे, म्हणजे अंजली मॅम मी उन्नतीकडून आज इतके मोठे मोठे शब्द ऐकते की म्हणजे ती खरंच आपण एक असतो ना की मला करायचं आणि म्हणून मी आले, पण तिचं तसं नाहीये. ती खूप विचार करून आणि विचार करते आणि केलेला आहे VFI चा. मॅम मी सरळ मुद्द्याला साथ घालते, अपकमिंग काय असणार आहे धमाकेदार, कारण वी आर इंटरेस्टेड आणि वी आर व्हेरी क्युरियस अबाउट इट की आता पुढे काय होणार आहे, कारण नेहमी तुम्ही काहीतरी हटकेच घेऊन येता, आता काय हटके असणार आहे?
0: सो कसं ना की हवामानाचा अंदाज तुम्ही नाही लावू शकता की आता पुढे येणारं हवामान काय असेल, म्हणजे जून मध्ये पडणारा पाऊस हा मे मध्येच पडला. सो आता VFI चा पुढचा इव्हेंट नक्की काय असेल, पण येस जो पण असेल तो म्हणूनच उन्नती मॅडम ज्या म्हणाल्या की स्टेप बाय स्टेप आम्ही विचार करतोय, कारण ती काळाची गरज आहे. पुन्हा पुन्हा मी हेच म्हणते की खरं म्हणजे आता आपण हे बोलणं अपेक्षित आहे, आता आपण हे करणं अपेक्षित आहे. रुटीन जे रिपीट आहे ते नाही, पण आता ह्याच्यामध्ये अजून काय करू शकतो आणि आता समाजाला आमच्याकडून काय अपेक्षित आहे. आणि आता असं झालंय की मला नाही ठरवता येत आहे की मला करायचं काय, पण कदाचित ते समोरूनच मागे येत आहे की आता आपल्याला हे झालं पाहिजे. सो त्या विषयाला अनुसरून आता येणारा उपक्रम आहे, मला खरंच आवडेल सांगायला, कारण दिस इव्हेंट इज गोइंग टू बी रिपीटेड अगेन, कारण आपण गेल्या वर्षी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला होता खूप प्रचंड उत्साहाने. आणि त्या कारगिल विजय दिवसामध्ये असणारे रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स ज्यांनी कारगिल जवळून पाहिला होता, अनुभवला होता, आणि ते सगळे सैनिक ह्यावर्षी सुद्धा येणार आहेत. आणि ह्यावर्षी आपण ऐकत असलेल्या 2025 मध्ये बऱ्याचशा उलाढाली, बरेचसे कॉन्फ्लिक्ट, बरेचसे छोटे छोटे जे वॉर्स चालू आहेत त्या सर्व विषयाला धरून समाजामध्ये त्या सैनिकाची प्रतिमा किंवा ते बॉर्डरवर आहेत, पण आपण समाजात काय केलं पाहिजे एक सैनिक म्हणून. सैनिक आपल्या हृदयात नाही तर तो विचारात असला पाहिजे. सो हा एक धोरणेचा मी फक्त थीमच सांगू शकते
1: इंटरेस्टिंग
0: सैनिक हा आता हृदयात नाही तर तो आपल्या विचारात असला पाहिजे.
1: टॅगलाइन मिळालेली आपल्याला,
0: ते खरं कारगिलचं स्वरूप असणार आहे. सो ती एक्साइटमेंट मला वाटतं राहू देत आणि पण उत्सुकता वाढू देत की सैनिक विचारांमध्ये म्हणजे नक्की काय. सो हा जो पर्व असेल म्हणजे 26 मे ते 26 जुलै हा आकर्षित करण्याचा काळ आहे की सैनिक विचारांमध्ये कसा आणायचा, तर हे कॅम्पेन चालणार आहे विचारांमध्ये सैनिक बिंबवण्याचं. सो हे आमचं पुढचं धोरण आहे आणि ते कोणाकोणाच्या विचारांमध्ये भिनणार आहे त्या सगळ्याची पूर्वतयारी मला खरंच आनंदाने सांगावं असं वाटेल की ही उन्नती झेपा करत आहे.
1: नाईस.
0: सो त्या विचारांची काळजी सध्या यांच्याकडे सोपवली आहे.
1: क्या बात आहे. सो मी आताच इतकी एक्सायटेड झाले की हे नाव ऐकूनच थोडस असं झालं ना की हा दिस इज सो इंटरेस्टिंग. आणि फक्त इंटरेस्टिंग नाहीये तर आपल्या सगळ्यांचे डोळे उघडणार असं काहीतरी आहे. आणि अंजली मॅम खरंच तुम्ही खूप जास्त क्रिएटिव्ह आहात, नेहमी काही ना काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असतात आणि तुमच्या वेगळेपणाला त्या उन्नतीची

0: विचार तर करतो, पण समाजाचे सैनिक म्हणून लोकांनी आम्हाला स्वीकारावं. महाराष्ट्राच्या या शासनाकडून सुद्धा हेच अपील करेन की आमच्यासारख्या समाज सैनिकांवर त्यांचं लक्ष असू दे, कारण जसं आपण महिलांना खूप छान पुढे जाताना बघत आहोत, तर आमच्या चळवळीतून काही चुका झाल्या तर सामाजिकरित्या त्याची माफी असावी. काही कोणी मुद्दामून करत नाही, पण ह्या प्रवासाला, ह्या इंटेन्शनला, ह्या प्युअर भावनेला लोकांनी खूप छान स्वीकारावं आणि या चळवळीत त्यांनी सामील व्हावं आणि शासनाने सुद्धा अशा समाज सैनिकांवर, अशा आमच्या मुलींवर लक्ष ठेवावं, जेणेकरून ह्या प्रगतीला अजून एक चालना मिळेल. वी डोंट वॉन्ट द सपोर्ट एज काइंड ऑफ काइंड ऑर मनी, बट वी वॉन्ट समबडी शुड यु नो आपल्याला एक स्टँड. They should, the community should stand with it. आमचं हेच आवर्जून म्हणणं आहे की लोकांनी उभं राहावं आणि एकत्र उभं राहावं, कारण एकत्रितपणा येण्यासाठी जी मेहनत लागते ना, तीच खूप महत्वाची आहे. त्यामुळे दिस इज अ बटालियन, इट इज अंजलीज बटालियन, अंजलीज आर्मी म्हणा, जे काही म्हणायचं तुम्ही म्हणू शकता, पण ह्या चळवळीत सामील व्हा आणि यू ऑल शुड स्टँड विथ अस, बिकॉज वी आर डुईंग दिस नेशन बिल्डिंग ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये एक अशी महिला जी महिला वर्गावर काम करते, एक अशी मुलगी जी पर्यावरणावर काम करते, आणि दोघींची सांगड मिळून ह्या दोन महिला, आय एम शुअर की ह्या दोन महिला सुद्धा विश्वविक्रम करूच शकतील. आणि पुन्हा एकदा तुमच्या समोर ह्या दोन महिला त्याच योद्ध्यांसारख्या पुढे येणार आहेत आणि हे येणाऱ्या काळात कळेल.
1: नक्कीच, खरं तर अंजली मॅम असं सतत ऐकत राहावं असं वाटतं. शी इज सो पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह वाईब्स प्रचंड आहेत ऍक्च्युली, आणि खूप मजा येते मला. आणि उन्नती, मला तुझ्याकडूनही त्याच आता वाईब्स कुठेतरी मिळत आहेत, कारण यू आर विथ हर आणि ते आहे तुमचं, ते वाईब्स झालेले आहेत. आणि बस इतकंच म्हणे की अशाच पुढे जात राहा दोघीही आणि खूप छान काम करत राहा, करत आहात, अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केलात की आता तुम्हाला ठरवावा नाही लागत, कारण आता लोकांच्या डिमांड सर, तर ही खूप तुमच्या कामाची पोचपावती आपण म्हणूया. तर असेच तुमचे काम पुढे जात राहू अशा शुभेच्छा इथे देते. आणि श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत आज की नारी या सेगमेंटमध्ये, जे आपल्याकडे भक्कम दोन नारी ज्या जॉईन झालेल्या आहेत, ज्यांचे विचार तुम्ही ऐकलेले आहेत, त्यांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि आज की नारी या सेगमेंटमध्ये अंजली साखरे मॅम सोबत, उन्नती सोबत, मी आरजे कोमलिते तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: आचार्य रेंटे फिल्मच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो, अनेक व्यक्तींना भेटत असतो, त्यांच्याकडून त्यांचे अनेक अनुभव असतील किंवा त्यांच्या विषयाचं जे काही ज्ञान आहे ते आपण इतर श्रोतांपर्यंत पोहोचवत असतो. आणि आजचा विषय जो आहे तो माझ्या अगदी जवळचा आहे किंवा मला अगदीच भावलेला विषय आहे, कारण मी असं म्हणेन की मुली ह्या स्ट्रॉंग असतात हे आपण ऐकलेलं आहे, पण मुली ह्या स्ट्रॉंग असतात याचं एक अतिशय उत्तम उदाहरण माझ्या समोर माझ्या सोबत बसलेलं आहे. आणि त्या स्वतःला अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून स्वतःला त्या प्रूफ करू शकतात याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सोनाली नाडकर. सो सोनाली, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: धन्यवाद.
0: सोनाली बद्दल सांगायचं झालं तर सोनाली एक खूप गोड गुणी कलाकार आहे, पण कलाकार ही ओळख तिने तिची तयार केली आहे, बनवलेली आहे, पण त्याही अगोदर ही कलाकार म्हणून तिची ओळख बनवत असताना तिने अनेक गोष्टींचा सामना केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनालीला एलोपेशिया नावाचा जो काही एक आजार आपण म्हणूयात किंवा एलोपेशिया होता, म्हणजेच मराठी भाषेत म्हणायचं गेलं तर ते साय असं म्हणतात. तर त्यानंतर आपल्याला केस नाही आणि केस नसताना मग एक आर्टिस्ट मी कशी होणार किंवा मी सगळ्या जगाला कसं सामोरं जाणार, तर हल्ली तर इतके ऑप्शन्स निघालेले आहेत, पण ह्या सगळ्या ऑप्शन्सला बाजूला ठेवून मी जशी आहे तसं मला समाजाने स्वीकारलं पाहिजे किंवा तसं मला सगळ्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे हा विचार जिने मनात ठेवून ती सतत पुढे आली आणि तिच्या तिने लुकला कॅरी केलं खूप छान पद्धतीने, अशी आपल्या सगळ्यांची लाडकी सोनाली. खर तर नुकताच गुढीपाडवा झालेला आहे, गुढीपाडव्याला गेली 2 ते 3 वर्ष जी सलग तिच्या लुकने सगळ्यांना अट्रॅक्ट करते, सगळ्यांचं मन वेधून घेते आणि कॉन्फिडेंटली ती स्वतःला प्रूव्ह करते अशी ही सोनाली आहे. तर मला असं वाटतं कदाचित आज इंटरव्ह्यू ऐकताना तुम्हाला समजणार नाही, पण युट्यूबवरती तुम्ही इंटरव्ह्यू पाहाल तेव्हा तुम्ही नक्की म्हणाल अरे बाप रे. तर सोनाली, मी खूप गप्पा मारल्या किंवा मी खूप बडबड केली, आता मी तुझ्याकडे येते. खरं तर मला एक जाणून घ्यायचंय की हा जो एलोपेशिया आहे तो तुला केव्हा झाला, कोणत्या साली झाला, आणि तू त्याच्यातून म्हणजे तुला हे झालंय हे समजल्यानंतर तुझ्या काय रिएक्शन होत्या?
1: मला हा एलोपेशिया 5 वर्षाची असताना झाला.
0: अरे बापरे, ओके.
1: लहान होते आणि तेव्हा काहीच कळत नव्हतं, आणि तेव्हा शाळेचं वय होतं, ज्युनियर सिनियरला तेव्हा होतो, आणि तेव्हा स्कूलमध्ये जाताना असं दडपण यायचं की मी आईला सांगायचं की आई या केसांचं काहीच होऊ शकत नाही, म्हणजे आपण एवढी औषधं करतोय पण फरक कसा पडत नाही, पण तरी आई ते हाय म्हणजे ते डप्पा म्हणून हेअरबँड लावायची किंवा टोपी घालायची, पण नॉर्मल थंडीत वगैरे ठीक आहे टोपी आपण कॅरी करू शकतो, पण इतर वेळी तेवढीच हेट मारायची. मग शाळेत पण खूप मुलं चिडवायची की आता त्यांची पण काही चूक नव्हती, आपलं ते बालपणच तसं होतं, त्यामुळे त्यांना कुठे माहिती की मला चिडवल्यानंतर मला वाईट वाटेल, किंवा मलाही तेवढं माहित नव्हतं की ठीक आहे बाबा की हे थोडंसं घेतलं पाहिजे पॉझिटिव्हली, पण हे लहानपणी तेव्हा कळत नव्हतं. पण त्याच वेळी जास्त मनावर आघात झाला, म्हणजे मी अशी लहान असतानाच खूप रडायचे, एकटी एकटी असायचे, म्हणजे आत्ता जेवढी मी बोलते ना तेवढी आधी नाहीच बोलायची, एकटी अशी कोपऱ्यात असायचे किंवा कुठल्या आधी फंक्शन असेल त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट नाही करायचे, कुठला म्हणजे समजा वेडिंगला जायचं असेल तर मी म्हणायचे की मी नाही येत, कारण मला त्रास नाही द्यायचे, म्हणजे त्रास नाही द्यायचे म्हणा, लोक आई बाबांकडे जायचे आणि म्हणायचे की नक्की काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही हे औषध करा ते औषध करा. मग असं म्हणता म्हणता त्यांनी इतकी औषधं केली की मला असं वाटेल की त्यांनी जेवढा जमवलेला पैसा आहे ना तो सगळ्या त्या औषधांचा.
0: पण मग हे सगळं झाल्यानंतर जसं की तू आता सांगितलं की अगदी लहानपणापासून तुम्ही कॅरी करतो शाळेत मध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या असतील, पण मग पुढचं जीवन, कारण एखाद्या पुरुषाला केस नसणं हे समाज सहज एक्सेप्ट करतो, पुरुष अगदी बिंदास फिरत असतात, पण अशा मी मुली आणि अशा लेडी मी थांबलेल्याच नाही की ज्या इतका ठामपणे आणि कॉन्फिडेंटली आलून कॅरी करतात अगदी डे टू डे लाईफमध्ये, तर तुला तो कॉन्फिडन्स कसा मिळाला, कधी मिळाला?
1: मला ऍक्च्युली हा कॉन्फिडन्स मिळाला की एक हॉलिवूडचा एक पिक व्हायरल झाला होता, तर माझा एक सिनियर आहे आनंदाला, तो म्हणाला तू एकदा अशी स्वतःचा एक लुक करून बघ, फोटोशूट करून बघ. पण पहिल्यांदा जेव्हा फोटोशूट करताना आणि मी जशी त्या रूमच्या बाहेर आली माझे हातपाय थरथर कापत होते, म्हटलं हा असा प्रकार कोणीच केला नाही, पण एकदा आपण ट्राय करून बघूया तो म्हणाला. पण ते आम्ही तिथल्या म्हणजे आमच्या चार भिंतींच्या आत आणि ग्राउंड होत आहे तिथे गेलं. पण तेव्हा जेव्हा मी स्वतःला त्या लुक मध्ये पाहिलं की म्हटलं आणि त्याच्यामध्ये जो कम्फर्ट झोन होता वीक लावल्यानंतर जे स्वेटिंग होत किंवा ते डबल टेप असते तिचा त्रास होतो परत कितीही बसते त्यात आपले बसले जसे आधी आपले जे केस असतात ना त्याला ती अटॅच केली जाते इतका भयंकर त्रास होतो का एसी आपण चालताना रस्त्यातनं घेऊन फिरू शकतो.
2: बरोबर.
1: मग म्हटलं की असं राहायला काय हरकत आहे हा चला मी समजू शकते की मी आता एका क्षेत्रात काम करते तिथे वीक समजू शकते की एखादं कॅरेक्टर आहे तिथे वीक
2: लागेल.
1: मग तेव्हा ते फोटोशूट केला तेव्हा म्हणाले की अरे हे असं काहीतरी करून बघितलं पाहिजे की फक्त घरापुरता मर्यादित नाही पण बाहेर पण फिरताना लोकांना दिसलं पाहिजे की अरे हे काय इतकं मोठं असं काय हे नाहीये की टक्कल आहे बाबा एखाद्या मुलीला म्हणून बापरे तिला टक्कल आहे असं बोलण्याची गरजच नाही लागली.
0: खरंच म्हणजे तू आता ज्या पद्धतीने एक्सप्रेस होतीस किंवा तू ज्या पद्धतीने बोलतेस त्या सगळ्या गोष्टी खूप खूप जास्त मुलींना प्रेरित करणाऱ्या आहेत. याविषयी आपण अजून पुढे गप्पा मारतच राहू परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो तुम्ही कुठे जाऊ नका आचार्य 90 FM वरती या मुलाखतीचा विशेष मुलाखतीचा आस्वाद घेत राहा. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आर्षे कुमार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपल्या आजच्या विशेष गप्पांमध्ये, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे सोनाली नाडकर. सोनाली बद्दल सांगायचं झालं तर तिने एलोपेशिया जो आहे त्याच्यासोबत तिने सर्व्हाइव्ह केलेला आहे. तिने ब्रेक पूर्वीच आपल्याला सांगितलं की तिचे शाळेचे जो काही प्रवास होता किंवा पुढे तिने कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी फेस केल्या. सोनाली, पण तू एक आर्टिस्ट आहेस आणि कलाकार म्हणून जी कला असते आपल्याकडे ते तर तुझ्याकडे 100% आहेच. तू यंदा कदाचित सारखं नाटक असू दे किंवा अनेक एक मूवी सुद्धा केलेला आहेस, त्याचं सुद्धा काम केलेलं आहेस. ऍज अन कॉस्ट्युम डिझायनर म्हणून सुद्धा तू एका मूवीसाठी काम केलेलं आहेस. मग हे सगळी कला तर तुझ्याकडे होतीच, पण तुला असं कधी वाटलं का की तुझ्या या लुकमुळे तुझ्या कामावरती इम्पॅक्ट पडतोय, किंवा तुला कधी हा माझं सिलेक्शन तर झालंय माझ्या कलेवरती माझ्या स्किलवरती माझं सिलेक्शन झालंय पण या लुकमुळे मला माघार घ्यायला असे प्रसंग?
1: हो, म्हणजे एकदा ऑडिशनला गेले होते मी, फिल्मचं ऑडिशन होतं. तर एका बहिणीचा रोल होता, हिरोच्या बहिणीचा. तर माझ्याकडे एक लॉंगवाला विग आहे आणि एक शॉर्टवाला विग आहे. सो मी म्हटलं की तो लॉंगवाला वेअर करते कारण त्याच्यामध्ये प्रॉपर लुक येत होता. तर झालं सगळं व्यवस्थित, पेमेंट वगैरे सगळं डन झाला आणि त्याच्यानंतर एकाला कळलं की मी विग लावला म्हणून. तसं मी ते दुसरे सर होते त्यांना सांगितलं होतं, पण तो दुसरा मेन होता. तर त्याचं असं म्हणणं होतं की नाही म्हणून की नको

0: दुसरी ट्राय करूया म्हणून. पण मग मला असं कळालं की नाही होणार म्हणून, की तुझं होत नाहीये सिलेक्शन वीक आहे म्हणून, कारण वेगवेगळे हेअरस्टाईल करावे लागणार आहे. तर मी म्हणाले आपण त्या वीकचे करू शकतो ना, तो वीक बनवलाय कशासाठी, मला त्या रोलचं काम मिळावं त्याच्यासाठी मी तो वीक बनवला. जर त्याचं मला कामच मिळणार नसेल तर मी अशी बाळ लुकवर राहिलेली काय वाईट आहे. पण मग ते काम हातातून निघून गेलं आणि तेच काम माझ्या मैत्रिणींना मिळालं. मग ती म्हणाले की मी घेऊ की नको, म्हटलं गं ते तुझं, आता तुला मिळालं ते तुझं आहे, मला मिळालं असतं तर ते माझं असतं. तर असे काही छोटे मोठे अनुभव आहेत. पण जेव्हा यंदा कदाचित करत होते आणि जवळजवळ आम्ही 6 महिने रिहर्सल केले, पण सुरुवातीचे 2 दिवस असे भीतीदायक होते की मी अशी आधी बारीक होते आणि असे एकदम, तेव्हा पण पहिल्यांदा असा वीक बनवला. आणि पवारांची जेव्हा पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा सरांना सांगितलं की सर माझा वीक आहे, तो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर आताच सांगा, मग मी पुढच्या रिहर्सल कंटिन्यू नाही करणार. सर म्हणाले काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू तुझं काम चोख कर, मी तुला, तू हे नाटक कंटिन्यू करतेस, कारण मी तुझा डान्स पण व्यवस्थित बघितलं आणि त्यांनी ऑडिशन पण घेतलं, म्हणजे काय फरक नाही पडत ग. आणि इतकं नाटक छान झालं ते, म्हणजे जवळजवळ गौरव होता, म्हणजे गौरवला पण त्यांनी विचारलं मी कशी आहे मुली, तर तो म्हणाला की सर तिचं तुम्ही काम बघा, काम आवडलं तर ठेवा तुम्ही, नाहीतर मग तुम्ही डिसिजन घ्या. तर मग सरांना पण आवडलं आणि सर आम्ही जवळजवळ 250 प्रयोग केले त्याचे आणि इतकं आमचं सरांसोबत ट्युनिंग पण जमलं, सर अगदी मुन्ना वगैरे असा आवाज द्यायचा, खूप छान वातावरण झालं होतं, मजा आली. पण खूप
1: म्हणजे हेच ना की नाण्याला जशा 2 बाजू असतात, एक तर तुमच्याकडे पॉझिटिव्ह वेने ही पाहणारे लोक आहेत आणि एक तर तुमच्याकडे निगेटिव्ह वेने, म्हणजे अरे हे काय कशाला कुठे दिसते काय गरज आहे बाबा काय वीक नाही आहे का किंवा असं नाही अशी प्रतिक्रिया देणारे सुद्धा लोक असतात. सो मला असं वाटतं की जसं की संतोष दादा आहेत त्यांच्यासाठी जे लोक आहेत, जे महान कलाकार आहेत, दिग्गज कलाकार आहेत, त्यांनी कलेला, तुझ्या कलेला एक महत्व दिलं, तुझ्यातली कला ओळखून, तुझ्यातलं स्किल ओळखून तुला पुढे जाण्यासाठी प्राधान्य दिलं, ही खरंच मोठी गोष्ट आहे. सोनाली, ज्या वेळेला तुला वीक हा आपण बनवू शकतो किंवा वीक हा ऑप्शन यावर असू शकतो हे ज्या वेळेला तुला समजलं त्यावेळेला तुला कसं वाटलं, किंवा तू पहिल्यांदा वीक केव्हा लावलास आणि त्यावेळेस तुझ्या रिॲक्शन काय होत्या?
0: पहिल्यांदा मी वीक लावला तेव्हा सुविधा आणि माझी जुनी मैत्रीण आहे, ती पण आता एक आर्टिस्ट म्हणून काम करते, सुविधा देसाई, तिने मला सांगितलं की तुला जर आर्टिस्ट म्हणून काम करायचं किंवा पुढे जायचं तर एक ऑप्शन आहे आपल्याकडे, तो म्हणजे वीक. तर मी म्हटलं की तो वीक अगदी वाराने उठतो, मी पिक्चर मध्ये बघितलं, तर ती म्हटलं अगं तसं नाहीये, तू एकदा ट्राय कर, अरुण दादाकडे ती घेऊन येईल, तो पण एक चांगला आर्टिस्ट आहे आणि तो सुद्धा याच्यावर काम करतो, तो BST मध्ये सुद्धा काम आहे. सो त्यांनी मला पहिल्यांदा माप वगैरे घेतलं आणि सांगितलं की आपण शॉर्टमध्ये बनूया, कारण तुला कॅरी करायला पण बरं पडेल, म्हणजे एक शोल्डरपर्यंत होता ना. आणि 15-20 दिवसानंतर जेव्हा पहिल्यांदा मी जो वीक म्हणजे जेव्हा कॅरी केला तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे ही नक्की मीच आहे का, एक वेगळाच आनंद होता. पण मी सुविधाचे आभार मानली की तिच्यामुळे मी आज बरीच कामं करू शकले. पण ते झालं वीकचं काम. पण त्याच्यानंतर मी एक सोंग्या नावाची बहीण केली मीटिंग पिनाकारांची, सो त्यांच्यासोबत मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. काम करताना मी त्यांना सांगितलं की सर असं असं आहे म्हणून, तर ते युनिव्हर्सिटीला शिकवतात म्हणजे नाटक या विषयावर, तर ते म्हणाले की ठीक आहे तुला मी एक छोटासा रोल देतो आणि एक सुंदर रोल होता तो. त्यांनी काम पण बघितलं, म्हणाले अरे तू करशील बिंदास, तुला टेन्शन नको घेऊ. आणि अचानक आहे ना एक सॉन्ग होतं दीपालीताईने म्युझिशियन लागणार होती, तर मग अचानक असं ठरलं की अरे आता कुठून आणायचे म्युझिशियन, तर सर म्हणाले तू आत्ताच्या आत्ता बाळ लुकवर म्युझिशियनचा आहे करू शकशील का, म्हटलं सर आत्ता, आणि आम्ही एका गावात होतो पाली गावात, आता कसं करणार, तर सर म्हणाले आम्ही रेझर वगैरे आणलं, म्हणजे जे दाढी वगैरे करतात ना त्यांनी ते केस काढले कसे बसे, आणि तिने जी डिझायनर होती तिने लगेच माझे कॉस्ट्युम वगैरे शिवले, एक तासात तिने शिवले. आणि दीपालीताई पण इतकी खुश झाली ना, ती बोलली की हा लोक तुला पुढे घेऊन जाणार, मी तुला लिहून देते
1: म्हणून.
0: हा ते गाणं युट्यूबला आहे, दादा झाले अध्यक्ष म्हणून, आणि सोमड्या नावाची फिल्म म्हणजे ऋतुजा बातम्यात काम, तर तो सुद्धा एक वेगळा अनुभव होता. त्यात मी गिटार घेऊन अगदी पूर्ण गाण्यावर आहे, त्या मजा आली, पण तो एक वेगळा अनुभव होता.
1: म्हणजे हेच ना की माझ्याकडे ही गोष्ट का नाहीये, म्हणजे आपण सतत तो विचार करत बसतो आणि त्या विचार करण्याच्या नादामध्ये आपल्याकडे असलेलं काहीतरी वेगळे पण जे आपल्याला खूप काहीतरी वेगळं मिळवून देऊ शकतं तेच आपण विसरून जातो कदाचित. पण तू हे खूप छान पद्धतीने मिळवलंयस आणि केलंयस तर ही खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे मी असं म्हणेन. आता थोडासा वेगळा प्रश्न की तू स्वतःला स्वतःच्या मनाची तयारी कशी केलीस की हा लूप घेऊन मी गर्दीमध्ये येणार किंवा गर्दीमध्ये उतरणार किंवा ज्या वेळेला तू बाहेर पडलीस पूर्ण अशा लूपवर तर त्यावेळेला बाहेरच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि त्यांना कसं
0: म्हणजे एकदा मला असं जाणवलं की हा लूप म्हणजे मी जिथे जिथे जायचे तिथे तिथे म्हणजे मी त्यांना वाईट नाही म्हणणार त्या बायकांना मे बी त्या ॲटमॉस्फिअर मध्ये राहिल्या म्हणून मे बी त्यांचे तसे विचार असतील. पण बरेचदा मी जेव्हा अशी घरी मनांना ते बीक वगैरे वापरणं पटतच नाही कारण आपण जसे आहोत नॉर्मल तसे मी घरी राहते आणि माझ्या एरियामध्ये सगळ्यांनी वडाळ्यात राहते एरियामध्ये सगळ्यांना माहिती आहे की तिथं असा असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे लहानपणापासून ते मला ओळखतात. पण मग आता जेव्हापासून बीक घेतला तेव्हापासून त्यांचं असं म्हणणं असायचं की तू बीक का नाही लावत असं नाही फिरायचं की ते असं टक्कल वगैरे फिरणं कसं वाटतं मुलींना बरं दिसतं का तर मला असं वाटायला लागलं की बरं दिसतं हा प्रश्नच नाही आहे त्यातून मला जो होणारा त्रास आहे जो वीग लावायचा तो काढायचा ती डबल टेप जेव्हा मी थंडीमध्ये लावते तेव्हा इकडून स्किन निघायची त्याच्यामुळे तो जो होणारा त्रास आहे तो ह्यांना आता कळत नाही आणि मुळात तुम्ही बायका आहात ना तुम्ही बायकांचं दुःख करू शकता. मग माझ्या अशा मनात विचार आला की गुढीपाडव्याला असे तयार होऊन जातातच ना तर मी प्रियंकाशी प्रियंका जी आनंद डायरी तिला म्हणाली की मी असं असं करणार आहे तर ती म्हणाली की ठीक आहे तू ये म्हणून तिने मला खूप हेल्प केली आणि पहिला मी 2023 ला जो लूक केला ऍक्च्युली मला माहित नव्हतं की 7 वाजता वगैरे अगदी जावं लागतं म्हणजे रेडी होऊन तर मी 7 वाजता गेले आणि मी आय थिंक काहीतरी 12 बाहेर पडले कारण ते पेंटिंग वगैरे सगळं होतं ना त्याच्यामुळे लेट झालं. पण 12 ते 1 वाजेपर्यंत लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं बापरे म्हणजे मला असं झालं की मी कोण आहे नक्की म्हणजे स्पेशल म्हणजे मला 2 सेलिब्रिटी पण भेटले तिथे त्यांना पण ढकलत होते लोक म्हणजे सिरियल वाले होते ते आणि एक फिल्मची होती म्हणजे त्यांच्यासोबत काम केलं हा तर मला त्यांना भेटायला पण जायला मिळणार कारण इतकी गर्दी झाली होती. तर मी म्हटलं की नाही बॉस की माझ्याकडे जे आहे ना ते मी अजून ओळखलं नाहीये आणि तिथे मला जास्त क्लिक झालं की हा लूक माझ्यासाठी खूप स्पेशल
1: आहे. सो ज्या वेळेला अशा स्पेशल गोष्टी आपल्या सोबत आणि आपल्याकडे असतात म्हणजेच की हे की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे तुम्ही जितक्या पॉझिटिव्हली एक्सेप्ट कराल तितकंच ते तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये म्हणजे ज्या वेळेला तू गुढीपाडव्याचा रूप केलास त्या वाटते तर तो तर कमालच म्हणजे तू याही वर्षी खूप सुंदर रूप केला होतास. पण मग घरच्यांच्या काय प्रतिक्रिया मिळाल्या या बाबतीत?
0: आई बाबा थोडे दडपणाखाली होते की हिला म्हणजे त्यांचं असं म्हणणं नाही की तू अशी वावरू नको त्यांना माहिती मी खूप बिंदास पण कधी कधी त्यांना टेन्शन येते की मी आधी सारखी पुन्हा झाले तर टेन्शन घेतलं किंवा एकटी परत बसले तर. पण जेव्हा त्यांनी पण ते फोटोज पाहिले मग आणि जेव्हा त्यांना तुमची मुलगी आहे ना तेव्हा त्यांना जो वाटणारा अभिमान होता म्हणजे ते पण भारावून गेले की आई बाबा म्हणाले तू जे करशील ना आम्हाला तुझा पूर्ण सपोर्ट आहे.
1: आणि खूप म्हणजे यू आर सच अ लकी गर्ल की तू जे काही डिसिजन घेतलेला आहेस त्यावरती ते तुला दे आर विथ यू आणि त्यांनी तुला सपोर्ट दाखवलेला आहे. सो खरंच त्यांनाही खूप खूप थँक्स थँक्यू सो मच कारण एका मुलीच्या पाठी ज्या वेळेला त्याचं कुटुंब असतं त्यावेळेला ती 4 लोक जी काहीही म्हणू नयेत मग त्याचा फरक पडत नाही कदाचित मी बोलते अगदीच बरोबर असेल. सोनाली या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळा अप्स अँड डाऊन्स आणि येत राहतात म्हणजे तू ऍज अन आर्टिस्ट म्हणून काम करत असताना ज्या वेळेला तुला सुरुवातीला कुठेतरी नाकारलं गेलं तुला कुठेतरी नकार तुझ्या वाट्याला आले तर हे सगळं पचवणं कितपत अवघड ठरलं तुझ्यासाठी?
0: अवघड तर ठरलं म्हणजे काय घरात मी मोठी असल्यामुळे ती थोडी जबाबदारी म्हणजे पैसा तर ऑफकोर्स आणि कम्प्लीट या फील्डमध्ये काम करत असल्यामुळे मी अगदी एनजीओ पासून म्हणजे जेव्हा आपलं फील्ड नसेल तर एनजीओ पासून पण काम केलंय म्हणजे स्ट्रिक्टली म्हणा आणि मला त्यात काही असं वाटत नाही कमीपणा नाहीच आहे म्हणजे काही लोकांना असं वाटतं की काय अजून स्ट्रिक्टली करते पण माझं त्याच्यातून घर चालतं
1: बरोबर
0: मी घरी पैसे देते आणि त्यातून माझं घर चालतं. पण या सगळ्या गोष्टीमधून कधी कधी वाटायचं की अरे मी माझ्या मागची पुढे गेली, हिला काम मिळालं सिरियल मध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये. मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून एक पार्ट शोधून ठेवलं. म्हणजे मला काही माहित नव्हतं त्याबद्दल की ऍज अ कॉस्ट्युम कंटिन्युटी म्हणून कसं काम करायचं. पण एकदा जस्ट जयंती फिल्मला जाणून घेतलं एक शेवटच्या शेड्यूलला, म्हटलं अरे ठीक आहे हे पण मी करू शकते. म्हणजे जेव्हा मला काम मिळेल आर्टिस्टचं तेव्हा मी ते करेन आणि टेक्निकली मी हे सुद्धा
1: करू शकते.
0: पण प्रत्येक वेळेला असं वाटायचं की अरे कुठेतरी काहीतरी चुकतंय का, मी कमी पडतेय का म्हणून. पण माझ्याकडे एक गोष्ट आहे की मला जेव्हा डावललं जातो ना तेव्हा मला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो की मी हे करून दाखवणार. अचानकच माझ्यामध्ये आहे ते, कदाचित आई बाबांची हे असेल. मग तेव्हापासूनच मी मग हळूहळू पुढे काम करत राहील आणि पुढे करत राहील.
1: नक्की 100%. कारण तू ज्या पद्धतीने इतक्या कॉन्फिडेंटली बोलतेस, हा कॉन्फिडन्स तुला आतापर्यंत तू ज्या काही गोष्टी फेस केलेल्या आहेत त्या फेस केलेल्या गोष्टींमधून त्या अनुभवातून आलेला हा कॉन्फिडेंट आहे. आणि खरंच खूप शुभेच्छा आहे तुला. यानंतर अजून एक दोन शेवटचे माझे प्रश्न आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, सोनाली सोबतच्या या ज्या गप्पा आहेत त्या आपण अशाच सुरू ठेवणार आहोत. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: तर पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपल्या सोबत आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये गप्पांमध्ये आपल्या सोबत जोडली गेलेली आहे सोनाली. आणि सोनाली सोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. एलोपेशिया बद्दलही बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. सोनाली तू सुरुवातीला तू ज्या काही गोष्टींमधून गेली ज्या काही गोष्टी फेस केल्यास त्यानंतर तू एलोपेशियाला एक्सेप्ट केलंस की तो एलोपेशिया मला आहे आणि तो माझ्या सोबत राहणार आहे. म्हणजे तू भले तू औषधं खाल्ली असेल तू वीक कधी कधी लावतेस किंवा ट्राय करतेस किंवा तू असतेस वीक मध्ये पण तू एलोपेशियाला हे एक्सेप्ट केलेलं आहेस आणि तू त्याच्यासोबत हॅपीली जगतेस. सो असंच तुला काय वाटतं म्हणजे तू ज्या पद्धतीने एक्सप्रेस करतेस तू युट्यूब वरती पण आलेली आहेस तिथेही तू व्हिडिओज बनवतेस त्याविषयी काय सांगशील?
1: गुढी पाडव्याचे फोटोज पडल्यानंतर म्हणजे मला वाटतं 2024 जेव्हा पडला तेव्हा मला एका मुलीचा पहिल्यांदा मेसेज आला US वरून की ती म्हणाली की हॅलो तिने नाव सांगितलं तिचं ती म्हणाली की मी अप्रिशिएट करते तुला की तुला अलोपेशिया आहे आणि तू बिंदास फोटोशूट वगैरे करतेस वगैरे. तर मी म्हणली अच्छा मग ती म्हणाली की मला पण आहे पण मी भारतामध्ये यायला घाबरते. मी म्हटलं का? तर म्हणे की माझे आई वडीलच म्हणतात की तुला केस नाहीये तर आता आजूबाजूचे लोक काय म्हणतील तुझं लग्न कसं जमेल इथून सुरुवात आहे ती म्हणाली. तर मी तिला एवढंच म्हणाले की तुला हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम तू आहे म्हणून तू असं म्हणतेस की मी नाही जाऊ शकत भारतात पण त्याला तू पॉझिटिव्ह वेने घेतलंस की केस नाहीये हा काय प्रॉब्लेम नाहीये एखाद्या वेळेस ठीक आहे होऊ शकतो अलोपेशिया पण मला असं वाटतं की त्यासाठी तू तुझ्या आई बाबांना का नाही भेटायचं त्यासाठी तुझे शेजारचे बोलतील म्हणून तू भारतात का नाही जायचं. पण ती इतकी म्हणजे डिप्रेस वाटत होती की मेसेज करताना ती म्हणत होती की मला जायचंच नाहीये मी इथे राहील US मध्ये लोक जेवढी पुढारलेली आहेत भारतात नाहीये. तर तेव्हा जेव्हा मला जाणवलं की भारतात नाहीये ती म्हणाली की आजूबाजूची लोक खूपच काय काय म्हणतात आता तिचं लग्न जमणार होतं तर त्यांनी डायरेक्ट म्हणजे नकारच दिला की असं जेव्हा कळालं कारण तिला ते असं चट्टा पडला होता. आता एलोपेशियाचा सुरुवातच तशी होती चट्टे पडायला सुरुवात होता आणि अगदी भाग तो गुळगुळीत होतो म्हणजे एक केसांचा लव पण दिसत नाही मग अंगावरचे सुद्धा केस जातात भुवयांचे पण जातात असं. तर ती म्हणाली भुवयांचे वगैरे आहेत पण मला चट्टा पडायला सुरुवात झालाय आणि तो वाढत गेला. तर मी तिला म्हणाले की मी मग तुला वीकचं ऑप्शन आहे आणि USA वीक अगदी चांगले आहेत म्हणजे इकडच्या वीक पेक्षा तर तू ते ट्राय कर एकदा तू तुझ्या पार्टनरशी जो होणार आहे त्याच्याशी बोलून बघ. ती खूपच अशी म्हणजे तिने व्हॉइस नोट पण पाठवलं होते अगदीच रडत वगैरे होती. तर मला तेव्हा असं जाणवलं की हा प्रॉब्लेम जरा खूपच मोठा आहे अलोपेशिया हा प्रॉब्लेम नाहीये पण आजूबाजूच्या लोकांची मानसिकता म्हणजे ती बदलणं खूप गरजेचं आहे.
0: एक्झॅक्टली.
1: आणि तेव्हा मी ठरवलं की युट्यूब चॅनल ओपन करायचं कारण सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जे लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि तेव्हाच मी माझं पहिलं युट्यूब चॅनल सुरू केलं आणि तिथून मी सुरुवात केली की वीक कसं तुम्ही युज करू शकता किंवा पहिलाच व्हिडिओ मी केला की मला एकदा एक दादा आहे म्हणजे ज्यांनी मला वीक बनवून दिला होता इकडे बँकाची तर ते म्हणाले की तू येशील का तिथे पटकन. तर मी म्हणाले काय झालं तर एक मुलगी आहे ती खूप अशी रडते वगैरे तिला वीक बनवायची पण भीती वाटते.
0: अरे बापरे.
1: तर मी म्हणाली ठीक आहे मला कळालं काय प्रॉब्लेम आहे. तर मी गेले आणि तिच्याशी थोडं डिस्कशन केलं. ती म्हणाली काय प्रॉब्लेम आहे. ती म्हणते की मला बाहेरच नाही पडायचंय माझं असं कसं झालं मी इतके उपास तपास केले पण माझंच कसं असं झालं इतर मुलींचं कसं नाही झालं आता मी कशी बाहेर पडू वगैरे. तर मी तिला सांगितलं की हे बघ मी सुद्धा वीक युज करते ठीक आहे तुला जर बाळलूक वर राहणं नसेल जमत की कोणाकोणाला तितके काय म्हणतात कॉन्फिडन्स का नसतो तर या दादांकडे तुला जसा वीक हवा छोटा मोठा तसा तू बनवून घेऊ शकतेस. मग तिला मी सांगितलं की मी बघ वीक लावून कशी मी नाटकात आणि चित्रपटात काम करते. तर तसं डिस्कशन करताना थोडं तिच्या मनात तिचं
0: शांतता झाली की थोडीशी
1: नॉर्मल झाली आणि मग तेव्हा तिने तो वीक बनवला आणि त्या दादांना वेडिंगला गेलेली तेव्हा तिने असं अगदी हेअरस्टाईल करून फोटो पाठवला आणि त्यांनी मला पाठवलं की थँक्यू म्हणून तू आलीस आणि तिच्यामध्ये परिवर्तन
0: केलं.
1: हो तर मला असं वाटतं की म्हणूनच मी युट्यूब चॅनल सुरू केला आणि त्याच्यावर सुद्धा मग मला लोक म्हणायला लागले की अशी अशी औषधं आहेत पण मी अप्रिशिएट करते लोकांना की ते मनापासून पण काय असं आहे की अलोपेशियावर औषधच नाहीये. की डॉक्टर पण मला म्हणाले की बँड्रायसे अपूर्व शहा की त्यावर नाहीये. हा तू आम्ही तुला औषध देऊ शकतो पण 25% आले तर आले, पण खाऊन खाऊन किती औषधं खाणार असं पण होतं ना. मी जवळजवळ वयाचे 5 वर्ष ते कॉलेजला असेपर्यंत औषधच खात होते आणि पथ्य पाळत होते, डाळ भात आणि पालेभाजी एवढंच खात.
0: बापरे.
1: मग त्याच्यानंतर सगळं बंद केलं आणि फायनली मग जे आहे ते
0: एक्सेप्ट केलं आणि छान आता उंदर जगते. क्या बात आहे. सो बेसिकली मला असं वाटतं तू बऱ्याच एलोपेशिया असणाऱ्या मुलींसाठी म्हण, मुलांनाही मुलंही आजकालचे जे तरुण आहेत त्यांनाही थोडंसं कुठेतरी असं लोपी वाटू शकतं किंवा बीक पटकन लावतात.
1: हो मुलांचंच मी सांगू शकते. कधी कधी मला असं दिसतात ना, म्हणजे मी जेव्हा वीकवाल्याच्या इथे जाते तेव्हा असं मला दिसतात की मुलं का आलेत वीक लावायला. म्हणजे ते मुलांना एक्सेप्ट केलंय आपल्या भारतामध्ये की मुलं टक्कर म्हणून फिरू शकतात. त्यांना काय फार तर ते एक शब्द येतो टकली किंवा टकला म्हणून ते जे चिडवतात, तर त्यांना मुलांना एवढं वाटत नाही. मुलं अगदी फार अगदी मनावर घेतात, पण मुलींना जेव्हा टकली म्हणून हा शब्द म्हणून चिडवला जातो ना फार आघात होतो त्यांच्या मनाला.
0: एक्झॅक्टली.
1: मग तेव्हा असं वाटतं की अरे मुलं एवढी, म्हणजे ते त्यांच्या मनावर सुद्धा हाच परिणाम होतो. की मला एवढंच वाटतं की लोकांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, म्हणजे त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे की हा बाबा एखाद्याचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना हिनवलं नाही पाहिजे, एवढंच मला वाटतं.
0: या बात आहे. खरंच खूप जास्त पॉझिटिव्ह विचार आहे तुझे आणि हेच पॉझिटिव्ह विचार तू सगळ्यांपर्यंत तुझ्या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवशीलच, त्यात काही शंकाच नाही. आणि आज तो इथे आचार 90 वरती आलीस आणि बिंदास बेधडक खूप छान आमच्याशी गप्पा मारल्यास खूप मस्त वाटलं, मजा वाटली. आणि तुझ्या करिअरची जी काही शिडी आहे तुझी ती अशी छान बरोबर जात राहू अशा तुला शुभेच्छा देते. आणि ज्या पद्धतीने ज्या कॉन्फिडेंटली हा लुक कॅरी केलेला आहे, जो स्वतःला कॅरी केलेला आहे, त्याच कॉन्फिडेंटने पुढे जात राहा. अजून तुला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी तुला मिळो अशीच प्रार्थना करते. आणि इथेच तुला पुन्हा एकदा आभार.
1: थँक्यू. आणि आचार्य 90 FM मी आभार मानेन आणि कोमल तुझे पण आभार मानेन की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. जाता जाता फक्त एवढंच सांगेन की मुलींनो, जरी तुम्हाला अलोपेशिया झाला किंवा मुलांनाही सांगेन, फक्त तुम्ही मनाची तयारी एवढी करा की मी मला हा जो आजार आहे किंवा ते जे अलोपेशिया झालाय त्याला निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह वेने तुम्ही कसं काय नेऊ शकता याचा फक्त एकदा विचार करा, तुम्ही नक्की पुढे जा.
0: या बाय. आणि जाता जाता छान असा गोड मेसेज सुद्धा तुम्ही दिलेला आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. श्रोते हो, आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि मी आजे कोमल सोनाली सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन शेड्यूल. धन्यवाद.

90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करीत आहोत. आज मी दीपा अध्ये स्वाभिमान रक्षण ही कथा सादर करीत आहे. स्वाभिमान रक्षण, जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते. दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला उत्पन्न नसते आणि वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे. इतर देशातही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो. आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला दे, श्यामने आरंभ केले. आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते. शेवंती वाघनिश्चय जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात. वधूगचा एक उपाध्याय आणि वराघचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपभर हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधू पडची. वराकडच्यानी चार चार आणे दिले तर वधू पक्षही चार चार आणे देत. जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जातात तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळींजवळ बसलेली असली तर हे शिक्षण त्यांना आपोआपच मिळते. अरे आपण नाही हो हात पुढे करावयाचा वगैरे ते मुलांना सांगतात. परंतु अलीकडे स्वाभिमानच उरलेला नाहीये. पैशासाठी आपण हापापलेलो आहोत. फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झालेली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात तर श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिले. श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंतांची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्र्याचा आणि दास्याचा हा परिणाम आहे. मी लग्नाला गेलो आणि मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीच्या मी मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसले की खोड्या करता येतात. टपायकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशेत खडे टाक, कोणाला हळू चिमटा घे असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले. मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते दोन आणे घेऊन घरी आलो आणि मोठ्या हर्षाने आईजवळ द्यायला गेलो. जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते. पोटी 12-12 वर्ष मंत्र शिकतात, ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे. मला ते दोन आणे घेण्याचं काय अधिकार. प्रत्येकाने श्रमाने मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते. आईने विचारले कुठले रे पैसे. मी म्हटले शेवंती वाङ्मय निश्चयाचे लग्नात मिळाले. आई एकदम ओसाळली. तिचे तोंड म्लान झाले. आम्ही गरीब झालो. आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? आपण गरीब झालो म्हणून क्यू येऊन भिक्षुकाने मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपणहूनच त्या मुलाला म्हणतात, वेड्या तू का हात पुढे करावायचा? तू तर त्या डोंगऱ्यांकडचा ना. माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाही? त्यांना आमची क्यू आली. जगात दुसऱ्याने आपली क्यू करावी याहून करुणास्पद आणि दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले. ती बोले ना शून्य दृष्टीने पाहत राहिली. आई घे ना ग पैसे, मी काही चोरून नाही हो आणले. मी काकुळतीस येऊन म्हटले. आई म्हणाली, श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते. ते आपले काम नाही. आपण दुसऱ्याला द्यावे. भटजी वेद शिकवतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते. ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न. मी म्हटले आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा का घ्यावी? सावकारी करतात, शेतीबेती आहे, हे असले कसले भटजी? आई म्हणाली, तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोर गरिबांना देऊन टाकले. घरी मुले शिकावयास ठेवी. त्या पांडव प्रतापात नाही का? नळराजाने ब्राह्मणांना खूप धन दिले. ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले. ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत. आपण ग्रहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये.
तू पुन्हा पुढे हात करू नको. रोहिदास पाणपोईचंही पाणी प्यायला नाही, रस्त्याने जगास द्यावे, जगापासून घेऊ नये. आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून कळी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण भिंडे होतो. आपण दीनवाणे होत असतो, दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दीनवाणे जगणे हे पापच आहे. ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे भिंडे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते. आई बापांच्याही पैशावर जगणे हा तेथे भिंडेपणा कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूवर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या 13 वर्षे वयाच्या मुलाला मजुरीने काम करायला पाठवले होते. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूवर होते. परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असताना काम करताना हा मुलगा उंचावरून पडून गेला. हूवर साहेबांना वाईट वाटले. परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा गेला. स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहतो, परावलंबनाने मान खाली होतो. श्रमाशिवाय काही घडू नये आणि कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊही नाही. तुका म्हणे घेतो तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोचणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मेंढा दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो. ज्याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे, लाकडे फोडून घ्यावी, कपडे धुवून घ्या, जमीन खणून घ्या, काहीतरी काम करून घ्या, त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगहीनास पोचण्यात देवाचा अपमान आहे.

देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन शास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील आंतरबाह्य परिवर्तन पहावयास तो गेला. मधुरांना वाटण्यासाठी म्हणून त्यांनी झरण्या म्हणजे फाउंटन पेने, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मधुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे झाला नाही, कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणला, घ्या, मी प्रेमाने देत आहे. ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवा. दुसऱ्याने दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आलस्य, निंदेपणा आणि परावलंबन यांचा उदय व्हायचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. केवढीही विचार करावी, ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करी, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन, केवढे तेज, केवढी श्रमाची पूजा. श्रमात आत्मोद्धार आहे, फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदेव. घरीदारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच. श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाज वृक्षावरील बाणगुळे आहेत. उन्हातानात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोर, वहाणा बांधणारा चांभार, हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहे, श्रेष्ठ आहे. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा. काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाज संवर्धक, समाज रक्षक, समाज पोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चालते. बाकीची भिकेला लागते. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवले, विंधेपणा म्हणजे मरण हे शिकवले, दुसऱ्याचे घेऊ नकोस, दुसऱ्याला दे हे शिकवले. श्यामच्या पुस्तकातील स्वाभिमान रक्षणिक कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी दीपा दे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत। आज मी अळणी भाजी सादर करत आहे। अळणी भाजी। राजा व राम नदीवर गेले होते। एका शिलाखंडावर दोघे बसले होते। राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही। येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सार पाहून किती आनंद होतो, परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा। श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात। राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही। ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते। राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो। अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही। आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत। सगळ्याच रुपयात शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही, त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाजतो आणि व्यवहारात चालतो। राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू असशील? राजा निश्चित, सांग ना, मी नाही असणार। कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही। राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील। श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे। या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही। कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो। राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली, घंटे प्रार्थनेची घंटा। दोघे मित्र आश्रमात जायला निघाले। श्याम राजाची वाट पाहत होता। राजा व राम दोघे येताना त्याला दिसले। आज मला नाही रे हाक मारली, अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले, तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले, दिवसभर इतर कामे असतात, थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले। राजा म्हणाला, अरे, मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते। विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुख दुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस। सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते। शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते। राजा म्हणाला, इतकंच दुसरी घंटा झाली, सगळे प्रार्थनेला बसले। प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली। मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही। कृती ही मूकपणे बोलते, शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते। कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे। माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर्ध करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते, विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे, याप्रमाणे वडील स्वतः वागत असत। मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही।
त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडेल. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानाभोवती जसे शीते दिसली तर रागवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट हे असेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागेल. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले, राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एका दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू, भाताशिवाय सर्व वाढून ठेवत असू. आई भाऊ आले भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे, भोपळीचा पाला, भेंडीचा कोळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे पदार्थ गोड लागे. जणू तुझ्या हातात पाक देवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयातच ठेवलेला असतो. परंतु त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मुळी अळी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दणका. दणू आस्वाद ब्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो. आम्हीही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असे काही नाही, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता? वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं. हो तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते. याला फणसाची भाजी आवडते. होय ना ग, उद्या पाटील वाडीतून आणीन. हो जून मिळाला तर उकड करेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते. तू भाजी आणली, मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही, तुम्ही कोणी बोलले नाही. श्याम, सांगावं की नाही रे, आणि कशी रे भाजी खाल्लीत. मी म्हटलं, भाऊ बोलले नाही म्हणून आम्हीही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांनो, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तर तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आलेलं हवं होत, परंतु आता काय बोलून. आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो.
आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागले. बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का? अळणी भाजी कशी हातून झाली का रे, तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावर उभारलेली आहे, त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते. श्यामच्या पुस्तकातील अळणी भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी जयश्री भिसे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. Sure.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन आम्ही आपल्या समोर करत आहोत. आज मी चित्रा आचार्य आपल्या समोर पत्रावळ ही कथा सादर करते. पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवायची पद्धत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताटाला ती कलई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडले. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासावयास नको की काही नको. वडील सकाळी शेतावर जावायचे. इकडे तिकडे फिरून काम धाम करून ते 10 सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने कुण्या कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे ते घरी घेऊन यायचे. मग संध्या स्नान पूजा करावयास बसत आणि आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावायला बसत असतो. ताज्या पानांची हिरवीगाळ पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणात ना एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा. म्हणजे पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तोच जावई शहाणाच असलाच पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावत बसत आणि कधी कधी प्रत्येकाने 5 पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकली व प्रत्येकास पाने वाटून दिली. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची पाने, कुडाची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दामून लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक असे सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची केवढीही थोरवी. श्याम, तू पत्रावळ लावायची नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही असे आईने मला बजावले. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मी ही रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकवते, कठीण आहे का त्यात काही? नको, मला नको तू शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जावायचे. चांगलेच पान पाहिजे हे इथे बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनातच येत नसत. कसेही पान असो राम भटजीच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कुणाकडे लग्न मुंजी असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमा व्हायची व पत्रावळी लावत बसायची. गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करायची. अलीकडे ही पद्धत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारी जण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिको माझ्याजवळ. आई, उद्या तो लावेल हो, वाट आज त्याला असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा, मला नका वाढू जेवायला. माझे अडले आहे खेटर, मी तसा उपाशी नाही असे रागाने म्हणत मी उसळीवर गेलो. पोटात तर खरं भूक लागली होती. कोणी आणखीन समजूत घालावयास येते का याची वाट बघत होतो. शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा मजजवळ आली. ती म्हणाली, श्याम चल रे, चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास. उठ चल, लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास. 3 पानांच्या पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. पानांच्या पत्रावळीस 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत बसू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडतच नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात. त्यात कसली काटकसरता करायची. विस्तीर्ण पानम भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणतात.
अक्काच्या शब्दांनी मी विरघळ. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आली होती, तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. हे आता खाली आधाराला लाव, असे ती म्हणाले. मी एका हाताने चोळ घेतली व टाका लावला, परंतु चोळ फार रोचत होती. टाका तुटे ना, श्याम ही दुसरी चोळ घे, ही चांगली आहे, असे म्हणून अक्काने दुसरी चोळ जोडीतून काढून दिली. तसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले. ही माझी पत्रावर वाढ मला, मी आईला म्हणाले. हातपाय धुवून आलास का पण, आईने विचारले. हो, केव्हाच धुतले हातपाय, मी काही घाणेरडा नाही, मी म्हटले. घाणेरडा नाही पण तू सुसूत करतो आहेस, नाक शिंकरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो. पोटभर जेव उगी सट्ट करतोस, शेजारचा वासू एवढा असा आहे पण छान लावतो कशी पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भराभरा जेवत होतो, पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा, टाके घशात जातात म्हणून म्हणतो पत्रावळ तू लाव, मला लावायला येत नाही, तरी म्हणे लाव, मी रागाने म्हटले. आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावणं शिकणार नाही तोपर्यंत तुझी पत्रावळ तुलाच ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालायची असते. ज्याला आपल्यापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्या जाऊन शिकलेच पाहिजे, त्यात गर्व कसला. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे, जे जे करी ते उत्कृष्ट करी असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घाली तर कशी खाली सारखी घाली. टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करी. ते इतकी छान धुणी वाळत घालत की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपे. त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपे, हाताने धार धरून शिंपे, परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टी नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवली, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील. जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही याच्यावर जेव नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, पटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावायला शिकले. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दामून वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही ती श्यामनी लावली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून या वयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेव्हा वयास घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल, असे सांगितले म्हणून नीट शिकला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस भाऊ, आता चांगली येते की नाही मला? आता काय सुंदरच लावता येते. पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लागीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हास जेवण झाल्यावर दाखवी, मी सांगितले. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांना दाखविला. चांगला आहे परंतु इथे चुकला, समोरासमोरचे कोपरे जरा दुमडीचे हवे, असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला देऊन दाखवला. आता कोण रागे भरेल, उगीच हट्ट करतो, मग मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतो. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात पात्र हवे, चंद्रे त्याला जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. किती गोड लागला तो. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मात कर्मातच आनंद आहे. श्यामची आई या पुस्तकातील ही पत्रावळ कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता मी चित्रा आचार्य तुमची रजा घेते. नमस्कार.
तुम्ही ऐकतच रहा आचार्य 90 FM, योर ओल्ड रेडिओ.

नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. तर आपल्या आजच्या सेगमेंटला सुरुवात करूयात आणि आजच्या सेगमेंटला सुरुवात करताना आज आपण फिटनेस मंत्राने सुरुवात करणार आहोत. तर बऱ्याच जणांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, काय बिघडतं रोज जागरण केलं तर. तर तुम्ही जर रात्री खूप जास्त वेळ मोबाईलमध्ये घालवत असाल आणि लवकर झोपी जात नसाल तर काय याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात हे आज आपण पाहणार आहोत. तर चला तर मग आपल्या आजच्या सेगमेंटला सुरुवात करूयात. झोपेत आपलं शरीर स्वतःला रिपेअर करत असतं, त्यामुळे जर झोप पूर्ण झाली नाही तर त्यामुळे मेंदूचं गंभीर नुकसान होऊ शकतं. हल्लीच्या कामांमध्ये वाढतं प्रेशर आणि दिवसभर फोन कम्प्युटरची स्क्रीन बघून झोप जी आहे ती कमी होऊ लागलेली आहे. आणि अशातच झोप घ्यायची सोडून जर रात्री उशिरापर्यंत तुम्ही फोनवर सिनेमे सिरीज बघत बसण्याची जर सवय तुम्हाला लागलेली असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. हे करत असताना जराही विचार केला जात नाही की याचा आपल्या मेंदू आणि आरोग्यावर काय आणि कसा परिणाम होणार आहे. झोपेत आपलं शरीर स्वतःला जे आहे ते रिपेअर करत असतं आणि बऱ्याच वेळेला आपण झोप बाजूला ठेवून मोबाईलवरती किंवा बऱ्याच जणांचं जे आहे का बऱ्याच जणांना नाईट आऊटची खूप आवड असते तर ते सगळेजण करत असतात. तर जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपला मेंदू जो आहे तो स्वतःला साफ करत असतो. या प्रक्रियेमध्ये दिवसभर मेंदूत जमा होणारे टॉक्सिन जसे की बीटा जे हे आहे ते बाहेर काढलं जातं. जर झोप पूर्ण झाली नाही तर हे टॉक्सिन मेंदूमध्ये जमा होऊ लागतात ज्यामुळे पुढे जाऊन अल्झायमर सारखा गंभीर आजाराचा धोका वाढतो. दुसरा महत्वाचं कारण म्हणजे परिणाम तो म्हणजे चिडचिड वाढते. मेंदूचा एक भाग ज्याला प्रिफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात आपल्या लॉजिकल निर्णय आणि भावनांना कंट्रोल करतो. झोप कमी झाल्यानं या भागाची सक्रियता कमी होते. तेच भीती आणि राग कंट्रोल करणारा भाग अमिगडाला हायपर ऍक्टिव्ह होतो. हेच कारण आहे की झोप पूर्ण न झाल्याने आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो, चिडचिड होते. इतकंच नाही तर तणाव सुद्धा जाणवतो आणि भावनांवर आपला कंट्रोल सुद्धा राहत नाही. स्मरण शक्ती कमजोर होते. झोपेची एक अवस्था असते REM स्लीप. ही अवस्था आपल्या आठवणी साठवणे आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी जबाबदार असते. जेव्हा आपण झोप कमी घेतो तेव्हा आपल्या न्यूरॉन्स मधील संपर्क जो आहे तो कमजोर होतो, त्यामुळे गोष्टी लक्षात ठेवण्यास आणि फोकस करण्यास अडचण निर्माण होते. निर्णय घेण्याची क्षमता देखील कमजोर होते आणि रिएक्शन टाइम स्लो होतो. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना किंवा मशीन चालवताना अपघाताचा धोका वाढतो. न्यूरोलॉजिकल आजारांचा धोका ज्या लोकांना आधीच मिर्गी किंवा मायग्रेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी कमी झोप एका मोठ्या ट्रिगरसारखं काम करते. कमी झोपेमुळे मिर्गीचे झटके येण्याची शक्यता जी आहे ती फार वाढते आणि डोकंही फार जास्त दुखतं. हार्मोन्समध्ये गडबड. सगळ्यात आधी तर मेंदूला स्वतःसाठी जागं ठेवण्यासाठी डोपामाइन्सचं प्रमाण वाढवतो, पण जास्त वेळ उपाशी राहिल्याने किंवा जागं राहिल्याने डोपामाइन्स सेरोटोनिन आणि नोराड्रेनाइन सारख्या न्यूरो ट्रान्समिटरचा बॅलन्स बिघडतो. यात मूड डिसऑर्डर आणि डिप्रेशनचा धोका वाढतो. त्याशिवाय शरीरात कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं ज्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स, हाय ब्लड प्रेशर आणि शरीरात सूज यांसारख्या समस्या होतात. त्यामुळे थेट ब्रेन स्ट्रोकचा जो आहे तो सुद्धा धोका जो आहे तो इथे वाढलेला पाहायला मिळतो. त्यामुळे एक अपुरी झोप आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम हे आज आपण पाहिले किती गंभीर परिणाम आहेत. त्यामुळे कृपया करून सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की रात्री जर मोबाईल बघत असाल आणि तिथे वेळ घालवत असाल तर तुमच्या शरीरावर त्याचा हा डिरेक्टली परिणाम होतोय, इम्पॅक्ट होतोय. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, कारण जर तुमचा मेंदू त्यालाच जर कुठे आराम मिळाला नाही, तोच जर कुठे स्टेबल झाला नाही तर तुमची पुढची कामं होणार आहेत ती सगळी विस्कळीत होतील. त्यामुळे पुरेशी झोप ही आपल्या शरीराला फार जास्त गरजेची आहे. याच नोटवरती एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेऊया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आणि येस, आपण ऐकूयात एक खूप सुंदर गाणं आणि या सुंदरशा गाण्याने आपल्या आजच्या सकाळची ही जी आहे ती सुरुवात करूयात. आणि आपली येस, आज फ्रायडे आहे, आज आहे 22 मे आणि वेळ आहे सकाळचे 9:11. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेऊयात. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. या सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि येस फिटनेस मंत्रामध्ये आज पुन्हा एकदा काही छान हेल्दी टिप्स तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळेला आपण आपले आपण हेल्दी राहण्यासाठी आपण फिट राहण्यासाठी बरेच जण चालण्याचा व्यायाम आहे त्याला पसंती देतात, पण तुम्ही हा जो चालण्याचा व्यायाम करताय तो चुकीच्या पद्धतीने तर करत नाही आहात ना. तर हा जर तुम्ही चालण्याचा व्यायाम करताय तर कोणत्या चुका करू नये हे काळजी घेणं महत्वाचं आहे. चालणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, पण तेवढीच महत्वाची चालण्याची योग्य पद्धत असते. म्हणजे जर चुकीच्या पद्धतीने चालत असाल तर फायद्यांऐवजी तुमचं नुकसान होणार आहे. अशामध्ये कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे आपण आता पाहणार आहोत. रोज पायी चालणं आरोग्यासाठी चांगलं असतं आणि हा सगळ्यात सोपा व्यायाम मानला जातो. डॉक्टरांपासून ते फिटनेस एक्सपर्टपर्यंत सगळेच रोज थोडा वेळ वॉक करण्याचा सल्ला देतात. चालणं महत्वाचं आहेच, त्यासोबत चालण्याची योग्य पद्धतही महत्वाची आहे. कळत नकळत बरेच लोक वॉक करताना काही चुका करतात ज्यामुळे जॉईंट्स आणि पोश्चरवरती वाईट प्रभाव पडतो. तर चालताना कोणत्या चुका करू नयेत किंवा कोणत्या चुका टाळायच्या आहेत याकडे आपण एक नजर टाकणार आहोत. जर आपण वॉकच्या नावावर केवळ हळूहळू चक्कर मारत असाल तर याने शरीराला काहीही फायदा मिळणार नाहीये. काही शोधांमधून समोर आलंय की स्लो चालण्याचा थेट संबंध डिमेन्शियाच्या वाढत्या धोक्याशी असू शकतो. अनेकदा डिमेन्शियाची लक्षणं समोर येण्याच्या अनेक वर्ष आधीच व्यक्तीचा चालण्याचा स्पीड स्लो होऊ लागतो. त्यामुळे चालण्याचा स्पीड वाढवा जेणेकरून हार्ट रेट वाढेल आणि मेंदूलाही जी काही एक आपण म्हणतो ना की फास्ट एकदम मेंदूला आपण सूचना देतो त्यामुळे आपला तो सुद्धा मेंदू जो आहे तो सुद्धा छान ऍक्टिव्ह राहील आणि मेंदूला त्याचा पूर्ण फायदा होईल. बरेच जण जे आहेत चालताना पुढे वाकून चालतात, तासन तास खुर्चीवर हसून राहिल्याने बसून राहिल्याने आणि आपल्या ज्या हिप्स आहेत त्या टाईट होतात आणि पाठीवरचा भाग जो आहे हा बाहेरच्या बाजूने वर येतो. याचा प्रभाव आपल्या चालण्याच्या पद्धतीवर सुद्धा दिसतो. अनेक लोक चालताना आपल्या शरीराचा वरचा भाग समोर वाकवून चालतात. वॉक करताना मध्ये मध्ये आपलं पोश्चर चेक करत राहा, सरळ उभे राहा, खांदे मागे घ्या आणि सैल सोडा आणि तसेच नजर जी आहे ती समोर ठेवायची आहे. बरेच जण हातात फोन घेऊन चालतात. हल्ली गार्डनमध्ये बघायला मिळतं की लोक चालताना सुद्धा फोनमध्ये रील्स स्क्रोल करतात किंवा टेस्टिंग करतात किंवा ही सवय जी आहे आपल्या शरीराचं पोश्चर बिघडवणारी आहे. जेव्हा आपण खाली फोनकडे बघत चालतो तेव्हा मान पाठ आणि हिप्स वरती एक्स्ट्रा दबाव पडतो ज्यामुळे वेदना सुरू होतात. तसंच खाली बघितल्याने आपण पडण्याचा किंवा कुणाला टक्कर मारण्याचा धोका सुद्धा असतो. सगळ्यात मोठी बाब म्हणजे फोनमध्ये बिझी राहिल्याने कॉग्निटिव्ह ब्रेक जो आहे तो मिस करतो, जो वॉक करताना तणाव कमी करण्यासाठी गरजेचा असतो. अर्थात तुम्ही एका वेळी जर दोन कामं करायला जाणार आहात तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, जर तुमचा फोकस हा व्यवस्थित चालण्याच्या व्यायामावरती असणार आणि जर त्याच वेळेला तुम्ही जर सायमल्टेनियसली मोबाईल हातात घेत असाल, रील्स बघत असाल, तर तुमचं मन जे आहे ते डायव्हर्ट होणार आहे एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे. त्यामुळे ही सुद्धा काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. पुढे आहे पाय घासत चालणे. अनेकांना सवय असते की ते चालताना जे आहे ते पाय घासत चालतात, ज्याला शफलिंग असं म्हटलं जातं. एका योग्य वॉकमध्ये आधी टाचा जमिनीला टेकतात, नंतर पाय सरळ होतो आणि पुढे रोल होतो आणि मग अंगठ्याने शरीर पुढे सरकतं. जेव्हा आपण पाय घासत चालतो तेव्हा ठेच लागून पडण्याचा धोका सुद्धा असतो. त्यामुळे जर तुम्ही तुम्हाला फिट राहण्यासाठी चालण्याच्या व्यायामाला जर हे देत असाल, प्राधान्य देत असाल, पण तुम्ही तो जो चालण्याचा व्यायाम आहे तो जर योग्य पद्धतीने करत नसाल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, तुम्ही चुकीच्या पद्धतीने गोष्टी करताय आणि मग मात्र तुम्हाला प्रश्न पडतो की अरे मी तर इतकं चालते किंवा मी इतकं चालतो पण मग माझ्या शरीरावरती त्याचा काही परिणाम का होत नाहीये किंवा मी फिट का होत नाहीये किंवा माझं वजन का नाही कमी होत आहे. तर याही गोष्टी आहेत. आपण जर एखादी गोष्ट आपल्या शरीरासाठी करत आहोत तर ती गोष्ट करताना ती योग्य पद्धतीने करतोय का, योग्य वेळेत करतोय का, ती गोष्ट करण्यापूर्वी आणि केल्यानंतर आपण योग्य काळजी घेतोय का हे सुद्धा फार महत्वाचं आहे. बरं, याच नोटवरती आता वेळ झालेली आहे एक छोटंसं गाणं ऐकायची आणि अर्थात हे गाणं जे आहे ते माझं फेवरेट गाणं आहे. मराठीमध्ये तमाशा हा चित्रपट आला होता. हा चित्रपट इतकासा त्याची चर्चा झाली नाही परंतु त्याच्यातली जी गाणी होती ती मात्र खूप जास्त गाजली आणि

एक खूप सुंदर आणि थोडंसं असं रोमॅन्टिक असणारं गाणं जे सोनाली कुलकर्णीवरती चित्रबद्ध करण्यात आलेलं आहे, या गाण्याचा आपण आस्वाद आता इथे घेणार आहोत. बरं, जाता जाता इतकंच सांगायचं आहे, आचार्य 90FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90FM ला तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर त्याचबरोबर युट्यूबवरती सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून रिसेंट अपडेट जे आहेत त्या लगेचच तुम्हाला कळतील. आणि आता तुर्तास एक घेऊया छोटासा गाण्यांचा ब्रेक. ऐकत रहा आचार्य 90FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा गाण्याच्या ब्रेक नंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. खरं तर मी जस्ट इंस्टाग्राम स्क्रोल करत होते आणि आपल्या सगळ्यांचा एक सेगमेंट आहे आपण ऐकतोय मुंबई लोकलमध्ये की बरेच श्रोते जे आहेत ते आपल्याला छान छान कविता लिहून पाठवत असतात. पण कधी कधी आपण छान इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना सुद्धा आपल्याला काही खूप छान गोष्टी दिसतात आणि म्हणून तर मी जस्ट ते स्टॉप केलं आणि आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळण्यापूर्वी मला असं डेफिनेटली वाटतं की ते तुम्हालाही ऐकवावं. तर ऍक्च्युली इंस्टाग्राममध्ये ती एक कवी अमेय म्हणून एक इंस्टाग्राम पेज आहे आणि ते खूप छान लिखाण लिहत असतात युजली. आणि एक भांडण म्हणून त्यांनी शीर्षक दिलंय आणि त्यांनी त्यात खाली असं लिहिलंय भांडण. भांडण तर राधेचं कृष्णासोबतही झालं असेल. भांडण तर राधेचं कृष्णासोबतही झालं असेल, रुक्मिणीचं विठ्ठलासोबत आणि अवलीचं तुकारामासोबत. पण मग पुढे काय? सात सोबत आणि संवाद सोडला त्यांनी. प्रेमात भांडण व्हावं पण भांडणानंतरही प्रेम राहावं. प्रेमात भांडण व्हावं पण भांडणानंतरही प्रेम राहावं. मौन धरून अंतर देऊन दुरावा वाढवून जर उपाय निघाला असता तर राधा कृष्णात प्रेम तळमळलं नसतं. ओ माय गॉड, किती सुंदर लिहिलंय. आणि डेफिनेटली आपल्याला बऱ्याच वेळाला इंस्टाग्रामवरती सुद्धा खूप काही असे छान कधी कधी इतके सुंदर सुंदर कोट्स येत असतात. असं वाटतं की आपल्या जवळच्या लोकांपेक्षा आपल्या इंस्टाग्रामलाच आपण जास्त कळतो, हो ना. चला तर मग पुढे वळूयात आणि आपला पुढचा सेगमेंट आजचा दिनविशेष, अर्थात आज आहे 22 मे आणि 22 मेच्या दिवशी या अगोदर कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्या होत्या यावरती एक नजर टाकणार आहोत. तर आज आहे 22 मे आणि आज आहे जैविक विविधतेसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस. अर्थात आपल्या अवतीभोवती असणारं पर्यावरण आणि त्या पर्यावरणात राहणारे प्राणी पक्षी, ती जैवविविधता जी आहे, त्यांचं संगोपन होणं किती गरजेचं आहे. त्याचबरोबर जर ती झाडं वाचवली, पर्यावरण वाचवलं, तर तिथे असणारे जे प्राणी पक्षी आणि कीटक आहेत त्यांचंही संरक्षण होणार आहे. त्यांचा निवारा हा कुठेतरी आपण त्यांच्यापासून हिरावून घेतोय का? किंवा या सगळ्यांबाबतचा जागरूकता करणारा हा आजचा जैविक विविधतेसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. तर आजच्याच दिवशी अर्थात 22 मेच्या दिवशी 1762 स्वीडन आणि प्रशिया यांच्यात हॅम्बर्गचा तह झाला होता. आजच्याच दिवशी 1906 राईड बंधूंनी फ्लाइंग मशीनचे पेटंट घेतले होते. आजच्याच दिवशी 1915 स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात 3 ट्रेनची धडक होऊन 227 लोक ठार आणि 246 लोक जखमी झाली होती. आजच्याच दिवशी 1927 चीनच्या झिनिंगजवळ 8.3 तीव्रतेच्या भूकंपात 2,00,000 लोकांचा मृत्यू झाला होता. आजच्याच दिवशी 1942 मेक्सिकोने मित्र राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केला होता आणि हे दुसरे महायुद्ध सुरू होते. 1960 द ग्रेट चिलीचा भूकंप 9.5 रिश्टर स्केलचा जगातील सगळ्यात शक्तिशाली भूकंप ठरला. 1961 हुंडाबंदी कायदा, राष्ट्रपतींच्या संमतीने हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला. 1972 सिलोनने नवीन संविधान स्वीकारले आणि प्रजासत्ताक बनले. देशाचे नामकरण श्रीलंका असे करण्यात आले आणि राष्ट्रकुल राष्ट्रांमध्ये ते सामील झाले. 1987 मेरठ जिल्ह्यात हशीमपुरा हत्याकांड घडले. 1990 उत्तर येमन आणि दक्षिण येमेन रिपब्लिक ऑफ येमेन या नावाने एकत्र झाले. 2004 भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉ मनमोहन सिंग यांनी पदभार स्वीकारला. 2009 मनमोहन सिंग यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्याचबरोबर आजच्याच दिवशी हिंदू संत अण्णामाचार्य यांचा जन्म झाला, तोही 1408. समाजसुधारक, धर्मसुधारक, ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन रॉय यांचा जन्म आजच्याच दिवशी 1772 झाला. विद्युत चिंबक आणि विद्युत मोटारचे शोधकचे जनक विल्यम स्टर्जन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1783 झाला. जर्मन संगीतकार, संगीत संयोजक आणि दिग्दर्शक रिचर्ड वॅगनर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1813 झाला. स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर ऑर्थर कॉनन डॉईल यांचा जन्म आजच्याच दिवशी 1859 झाला. संस्कृत विद्वान, भाषांतरकार आणि शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म आजच्याच दिवशी 1871 झाला. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकांचे सहसंशोधक बोडो वॉन बोर्री यांचा जन्म आजच्याच दिवशी 1905 झाला. ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिए यांचा जन्म आजच्याच दिवशी 1907 झाला. त्याचबरोबर 1940 भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म झाला. 1948 नेदुमुदी वेणू, भारतीय अभिनेता आणि पटकथा लेखक यांचा जन्म झाला. 1959 मेहबूबा मुफ्ती, जे भारतीय राजकारणी होते, यांचा जन्म झाला.
1984 मध्ये डस्टिन मास्कोविट्स जे फेसबुकचे सहसंस्थापक आहेत यांचा जन्म झाला. 1987 मध्ये नोवान जोकोविच जे सर्बियाचा टेनिस खेळाडू आहेत यांचा जन्म झाला. त्याचबरोबर आजच्याच दिवशी भारतीय शासक शेरशहा सुरी यांचं 1545 साली निधन झालं. अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या मार्था वॉशिंग्टन यांचं निधन आजच्याच दिवशी 1802 मध्ये झालं. जागतिक कीर्तीचे फ्रेंच कादंबरीकार कवी लेखक व्हिक्टर ह्युगो यांचं निधन आजच्याच दिवशी 1885 मध्ये झालं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड जे आहे श्रीपाद अमृत डांगे यांचं निधन 1991 मध्ये झालं. चित्रकार व शिल्पकार रवींद्र बाबूराव मिस्त्री यांचं निधन आजच्याच दिवशी 1995 मध्ये झालं. लेखक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ मधुकर आष्टीकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1998 मध्ये झालं. तर श्रोते हो, या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी. आणि आज आहे 22 मे आणि 22 मे अर्थात जैविक विविधतेसाठी आपण काळजी घेण्यासाठी हा दिवस जो आहे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती साजरा केला जातो. तर याच नोट नंतर आता घेऊयात एक छोटासा गाण्यांचा ब्रेक. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनामुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. त्याचबरोबर आपला पुढचा सेगमेंट आहे, आपण पुढेही छान अजून काही गोष्टी ऐकणार आहोत. मी काही छान छान गोष्टी तुम्हाला इथे ऐकवणार आहे. पण तुर्तास एक छोटंसं सुंदरसं असं गाणं इथे ऐकूयात. आणि त्याचबरोबर आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आपला आचार्य 90 FM पेज जे आहे ते फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूबवरती सुद्धा अवेलेबल आहे, जेणेकरून तुम्हाला रिसेंट अपडेट जे आहे त्या मिळत राहतील. चला तर मग याच नोटवरती आता एक छोटासा गाण्यांचा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा भेटूयात एका छोट्याशा या गाण्याच्या ब्रेक नंतर. आणि येस, आता एक खूप सुंदरसं रोमॅन्टिक गाणं जिनं

0: आपण दोघं अनाथ वाढलो, पण याला नाव मिळणार, आपलं नाव मिळणार. काय झालं?
1: आपल्या घरात कोणीच थोरलं नाहीये आपल्या बाळाला आशीर्वाद द्यायला.
0: असं कोण म्हणलं? एवढी जगाची मावली आपल्या सोबत आहे, अजून आपल्याला कोण पाहिजे?
1: हो ना, खरं बोलताय तुम्ही.
0: आणि हे बाळ आपल्या आयुष्यात आल्यामुळं आजपासून आपलं खरंच जीणं सजलं.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आता पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर आपण सगळेजण सज्ज झालेलो आहोत पुढे वळायला. आणि अर्थात श्रोत्यांच्या कविता, ज्यामध्ये आपल्याकडे काही श्रोते आहेत आणि आपल्याला ऑलरेडी काही खूप सुंदर सुंदर आर्टिकल्स आणि कविता पाठवलेल्या आहेत. आणि त्यातलीच ही एक कविता आहे, विरह. निरागस चिमुकल्या डोळ्यात स्वप्न असे रुजते, निरागस चिमुकल्या डोळ्यात स्वप्न असे रुजते, अपुऱ्या अशा अपेक्षेने रोज सजुनी रोज विस्कटते. मन हे भोळे हातोनी निसटणाऱ्या मृगजळात गुंतते, मन हे भोळे हातोनी निसटणाऱ्या मृगजळात गुंतते, क्षण क्षण त्यातच रममाण होऊन शेवटी थकून ते जाते. रोज आठवावे, रोज मिळावे, रोजच हे झुरणे, रोज बोलावे की अबोलणे, हे वाटते रोजचेच मरणे. डोळे स्थिरावती रोज पाऊल वाटेकडे, डोळे स्थिरावती रोज पाऊल वाटेकडे, निराशेने झुकती डोळे, पडती अश्रूंची शिंतोडे. स्पर्श वाऱ्यांचे मुरता अंगी मन स्वप्नी मग होतो, स्पर्श वाऱ्यांचे मुरता अंगी मन स्वप्नी मग्न होतो, वारा सरोणी जाता विरह मन सुन्न करोणी जातो, वारा सरोणी जाता विरह मन सुन्न करोणी जातो. तर कवितेच्या शीर्षकाप्रमाणेच ही इतकी सुंदर कविता आहे, विरह. विरह हा केवळ एखाद्या नात्यामध्ये नसावा, मला असं वाटतंय की तुम्हाला जी गोष्ट सगळ्यात जास्त आवडतीये त्या गोष्टीपासून दूर जाणं म्हणजेच विरह आहे. असं नेसेसरी नाहीये की तुम्ही एखाद्या गोड नात्यात अडकला आणि त्या नात्यातली व्यक्तीच तुमच्यापासून दूर गेली तरच विरह आहे, अजिबात नाही. तुमचं एखादं काम जास्त आवडीचं आहे आणि काही कारणास्तव तुम्ही त्या कामापासून सुद्धा जर लांब राहताय, लांब जाताय, तुम्हाला ते काही गोष्ट करता येत नाहीये, तर तो सुद्धा एक विरहच आहे. आणि हा विरह सुद्धा आपल्याला नको नकोसा वाटतो. चला तर मग याच नोटवरती पुन्हा एकदा एक छोटासा गाण्यांचा ब्रेक घेऊया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. त्याचबरोबर तुम्हाला आचार्य 90 FM वरचे सगळे कार्यक्रम कसे वाटतात या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कळवत राहा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आणि याच नोटवरती पुन्हा एकदा मग अशी अर्धवट राहिलेलं पण तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आवडीचं हे गाणं, अर्थात नवसाची गौराई माझी. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते. हो, पुन्हा ऐकताय या छोट्याशा विश्रांतीनंतर आणि या सुंदरशा गोड रोमॅन्टिक अशा गाण्यानंतर. मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. खरं तर हा गप्पांचा सिलसिला जो आहे किंवा हा छान छान गोष्टी सांगण्याचा सिलसिला जो आहे हा असं वाटतं कधी संपूण आहे. पण आपण या आजच्या सेगमेंटच्या उत्तरार्धाकडे आलेलो असताना आता एक छानशी बोधकथा मी इथे तुम्हाला सांगणार आहे. राज्य कारभारापेक्षा इतर अवांतर गोष्टीत रस घेणाऱ्या एका राजाने आपल्या सेनापतीला दोन प्रश्न विचारले व उत्तरे देण्यासाठी त्याला एका आठवड्याची मुदत दिली. सेनापतीनं आपल्या चेहऱ्यामोहऱ्याचं आपल्या एका सेवकाला आपला पोशाख घालायला देऊन त्या प्रश्नांची उत्तरं पडवून राजाकडे पाठवले. हा आपला सेनापतीच आहे अशा समजुतीनं राजानं त्याला विचारलं, काय सेनापती साहेब, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तयार आहेत का? नकली सेनापती म्हणाला, महाराज ते प्रश्न आणि आपण पुन्हा विचारले तर बरं होईल. राजा समोरच्या पर्वताची माती एकूण किती टोपल्या होईल? तर नकली सेनापती म्हणाला, त्या पर्वताच्या एकूण क्षेत्रफळाच्या एका दशांश आकाराची जर एक टोपली बनवली तर त्या पर्वताची एकूण माती 10 टोपल्या होईल. राजा म्हणाला, वा, अगदी बरोबर आहे उत्तर सेनापती साहेब. आता माझ्या मनात काय आहे ते सांगा. नकली सेनापती म्हणाला, सध्या तुमच्या मनात तुम्ही सेनापतीशी बोलत आहात असं आहे, पण मी खरा सेनापती नसून सेनापतीच्या सोंगात तुमच्याकडे आलेल्या सेनापती साहेबांचा नोकर आहे. राजा, मग तुम्ही दोघांनी मला असं का फसवलं? नकली सेनापती म्हणतो, माझ्या धण्याचं असं म्हणणं आहे की जी माणसं मोठ्या पदांवर आहेत त्यांनी मनोरंजनाच्या भलत्या जलत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये. राजाचं कर्तव्य राज्य उत्तमतेनं चालवणं हे आहे, तर सेनापतीचं कर्तव्य राज्यात उत्तम देणं रक्षण करणं हे आहे. अशा स्थितीत आपण त्यांना नसते प्रश्न विचारून त्यांचं मन त्यांच्यापुढे असलेल्या मुख्य प्रश्नांवरून उडवून भलत्याच प्रश्नांकडे वेधता. त्यांना आपलं हे वागणं मान्य नसल्यामुळे त्यांनी आपल्या मामुली प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी माझ्यासारख्या मामुली सेवकाला सेनापतीचं सोंग घेऊन पाठवलंय. नकली सेनापतीच्या या खुलाशानं राजा वरमला आणि मनोरंजनाच्या बाबींतून लक्ष काढून त्याने राज्य कारभारामध्ये ते लक्ष घातलं. अर्थात तात्पर्य हेच आहे की तुमच्या पुढे तुमचं टार्गेट, तुमचं ध्येय, तुमचं गोल हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही त्याकडे फोकस करण्याच्या ऐवजी जर तुम्ही इतर गोष्टींकडे फोकस करत असाल तर तुम्हाला हव्या असलेल्या गोल्सपर्यंत पोहोचणं जरा अवघडच होईल. याच नोटवरती अजून एक सुंदरसं गाणं ऐकूयात आणि पुन्हा एकदा लगेचच भेटूया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. ऐकत रहा आचार्य 90 FM.
1: आपल्याला रोजच खायला मिळणार.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरशी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आपण सेगमेंटच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि जाता जाता आजच्या मॉर्निंग मोटिवेशनमध्ये आरशी कोमल तुम्हाला हेच सांगणार आहे, यश मिळवायचं असेल तर प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा, कारण थांबलेला प्रवास कधीच पूर्ण होत नाही. अर्थात तुम्ही दररोज सकाळी म्हणताय की हा मला हे पूर्ण करायचंय, मला माझं हे ड्रीम आहे आणि मला पुढे जाऊन असं करायचंय, मला तसं करायचंय, पण केवळ बोलण्याने या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी, अर्थात तुमचे ड्रीम जे आहे, तुमचे गोल्स जे आहे ते पूर्ण करण्यासाठी, त्या दृष्टीने तुम्हाला पावलं उचलायला हवीत. पाऊल उचलल्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी गोष्ट आपण करायला घेतो आणि सुरुवातीला खूप एनर्जीमध्ये, जोशमध्ये ती गोष्ट खूप छान होते, खूप मस्त मूड असतो, फ्रेश मूडमध्ये आपण ती गोष्ट करतो आणि नंतर नंतर आपल्याला त्या कामाचा कंटाळा येऊ लागतो आणि मग ती गोष्ट कुठेतरी आपली होत नाही, अर्थात ती गोष्ट कुठेतरी थांबते. आणि त्यामुळेच जेव्हा हा प्रवास थांबतो ना, तेव्हा तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी आहेत, जे तुमचे ध्येय आहेत, त्या ध्येयांच्या पूर्णत्वाकडे तुम्ही कधीच जाऊ शकणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल, तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल, यशाचं शिखर गाठायचं असेल, तर अर्थात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य हे ठेवावंच लागेल. चला तर मग याच नोटवरती आता मी आरजे कुमार इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. त्याचबरोबर यानंतरच्या सेगमेंटमध्ये आरजे तेजस्विणी यांना ऐकायला विसरू नका, त्यांचा सेगमेंट रंगीला आहे. त्याचबरोबर यानंतर तुम्ही बरेच आरजे आहेत त्यांना ऐकणार आहात. आरजे सीमा यांचा स्वाद कसा ऐका हा नवीन सेगमेंट आपल्याकडे सुरू आहे. आरजे शब्बीर यांचा कहाणी ओका गुल्लक हा सेगमेंट आपल्याकडे सुरू आहे. त्याचबरोबर आरजे सुवर्णा यांचा विविध हा कार्यक्रम खूप सुंदर कार्यक्रम आहे, तो सुद्धा सुरू आहे, त्याला तुम्ही उदंड आणि भरभरून प्रेम देताय. त्याचबरोबर साक्षी यांचा खूप एक नवीन सेगमेंट जो आहे तो रिसेंटली सुरू झालेला आहे, हार्टबीट मराठी विथ साक्षी. तर ह्या सगळ्या सेगमेंट्सला तुम्ही जे काही भरभरून प्रेम देताय त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आरजे शब्बीर यांचा कहाणी ओका गुल्लक या कार्यक्रमाला सुद्धा तुमचं खूप प्रेम मिळत आहे, त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि भ्रमंती करणाऱ्यांसाठी सुद्धा आपल्याकडे एक विशेष प्रोग्राम आहे, आरजे ज्योती यांचा भ्रमंती. तर हे सगळे प्रोग्राम तुम्हाला कसे वाटतायत, नवीन कार्यक्रम आहेत, कसे वाटतायत नक्की प्रतिक्रिया द्या. आणि अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड, ऐकत रहा, पाहत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूबवरती आचार्य 90 FM अवेलेबल आहे, जेणेकरून तुम्हाला रिसेंट अपडेट ज्या आहेत त्या मिळत राहतील. आणि त्याचबरोबर जर काही तुमच्या फरमाईशी असतील, जर काही तुमच्या प्रतिक्रिया असतील आणि त्या जर तुम्हाला आम्हाला पाठवायच्या असतील, तर त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक सुद्धा आहे आणि तो आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. याच नोटवरती टाटा बाय बाय, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. भेटूयात उद्या सकाळी ठीक 9 वाजता मुंबई लोकल या सेगमेंटमध्ये.

नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आज 22 मे, आज आपण जाणून घेणार आहोत आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि कोणाचे स्मृतिदिन आहेत यांच्याविषयी आरजे तेजस्विनीकडून. आज 22 मे बिग बॉस मराठी या शोमधील विजेती आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मेघा धाडे हिचा वाढदिवस आहे. मेघानं लहान वयातच अभिनय करायला सुरुवात केली होती. कसोटी जिंदगी की या गाजलेल्या मालिकेतून ती खऱ्या अर्थानं घराघरात गेली. त्यानंतर तिनं अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये तसंच काही चित्रपटांमध्ये काम केलं. अभिनय केल्यानंतर तिनं काही चित्रपटांची निर्मिती देखील केली. त्यात तिला म्हणावं तसं यश न लाभल्यानं आणि खासगी आयुष्यातील काही घटनांमुळे ती काही काळ चित्रपट सृष्टीपासून लांब होती. मेघा मूळची जळगावची आहे. तिचं शिक्षणही तिथंच झालं. मेघाने इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता, पण तिनं शिक्षण अर्धवट सोडलं आणि अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबई गाठली. कसोटी जिंदगी की किस देश में मेरा है दिल, कस्तुरी या हिंदी मालिकांमध्ये काम केल्यानंतर मेघा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळली. मेघा धाडे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. मेघा लग्नापूर्वीच आई झाल्याचं क्वचितच लोकांना ठाऊक असावं. तिच्या मुलीचं नाव साक्षी आहे. बिग बॉसच्या घरात मेघा अनेकदा साक्षीचा उल्लेख करताना दिसत असते. मेघा 15-16 वर्षांची असताना तिचे जळगाव स्थित एका तरुणासोबत प्रेम जुळलं होतं, त्यातूनच तिला दिवस गेले होते. 5 महिने उलटून गेल्यानंतर मेघाला ती प्रेग्नंट असल्याचं समजलं होतं. तसंच तिने वूट वरील बिग बॉस मराठीच्या अनदेखा फुटेजमध्ये हर्षदा खानविलकरलाही सांगितलं. आई वडील भाऊ समाजाच्या विरोधात जाऊन मुलीला जन्म दिल्याचं मेघानं सांगितलं. ती आता त्या व्यक्तीच्या संपर्कात नाही, पण त्याच्या कुटुंबाशी आजही तिचे चांगले संबंध आहेत. इतकंच नाही तर तिची मुलगी साक्षी त्याच्या कुटुंबियांना भेटायला नेहमी जात असते. आजही त्या व्यक्तीनं लग्न केलं नसल्यानं मेघानं सांगितलं आहे. ती व्यक्ती मेघासोबत लग्न करायला तयार होती, पण मेघाने त्याच्यासोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. 2 ब्रेकअप नंतर अखेर मेघाला तिच्या आयुष्याचा जोडीदार गवसला आहे. 3 वर्षापूर्वी मेघानं आदित्य पावसकर नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. तिचे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हॉइस प्रेसिडेंट आहेत. तर प्रेक्षको, एक छानसं गाणं ऐकूया आणि अर्थातच जोडून राहूया आपल्या आचार्य 90 FM सोबत, फक्त आरजे तेजस्विनी सोबत.

तर प्रेक्षको आता जाणून घेऊया आज कोणाचा वाढदिवस आहे त्यांच्याविषयी. आज मराठी अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांचा वाढदिवस आहे. प्रतीक्षा लोणकर या गाजल्या त्या त्यांच्या दामिनी या दूरदर्शनवरील मालिकेमुळे. आजही प्रतीक्षा यांचं नाव आल्यावर दामिनी चटकन जोळ्यासमोर येते. नाटक चित्रपट आणि मालिकांमधून अत्यंत यशस्वी कारकीर्द असणाऱ्या अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांचा जन्म औरंगाबादचा. तिथेच सर्व शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नाट्य विषयातील पदवी काही प्राप्त केली आणि अभिनयातच कारकीर्द करायची या उद्देशाने त्या मुंबईत आल्या. लग्न या जळवंत दळवी लिखित नाटकातून प्रतीक्षा लोणकर यांनी व्यावसायिक नाट्य क्षेत्रात प्रवेश केला. नंतरच्या चार चौघी नाटकातल्या सर्वात धाकट्या मुलीच्या विणीच्या अभिनयानं त्यांना या क्षेत्रात ओळख मिळाली. या नाटकाचे 800 प्रयोग झाले. ग्लॅमर, प्रसिद्धीपेक्षा कामाचा मोबदला आणि समाधान या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं. काळोख या मालिकेपासून त्यांचा दूरदर्शनवरील प्रवास सुरू झाला. एक फुल चार हाफ या पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित चित्रपटात प्रतीक्षा लोणकर यांना अभिनयाची संधी मिळाली. लक्ष्मीकांत बेर्डे, किमी काटकर, प्रिया अरुण, दीपक शिर्के यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. नंतर सुरवर्ता या चित्रपटासाठी प्रथमच प्रतीक्षा लोणकर यांनी नायिकेची भूमिका साकारली. या चित्रपटाचे नायक होते तुषार दळवी. पैस लग्नाची या चित्रपटात सतत पैस लावून जीव धोक्यात घालणाऱ्या आपल्या बिलंतर मैत्रिणीला धडा शिकवणाऱ्या सुहृदाची भूमिका त्यांनी नेमकेपणाने साकारली आहे. प्रतीक्षा लोणकर यांचा अभिनय खऱ्या अर्थानं पाहता आला तो भेट चित्रपटात. रोहिणी कुलकर्णी यांच्या भेट या कथेवर आधारित या चित्रपटात मुलाच्या भेटीसाठी कासावी झालेल्या आईच्या भूमिका त्यांनी अतिशय समरसतेने केली. या चित्रपटातल्या अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भेट या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र टाइम्सचा देखील मटा सन्मान आणि बेस्ट अॅक्ट्रेससाठी स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले. 2007 साली आलेला एवढसा आभाळ या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट अॅक्ट्रेस म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. नागेश कुकनूर दिग्दर्शित इकबाल या चित्रपटातही प्रतीक्षा लोणकर यांनी आईची भूमिका केली. या चित्रपटाचे नायक होते श्रेयस तळपदे. या हिंदी चित्रपटानं त्यांना देशभर ओळख मिळवून दिली. नंतर डोर चित्रपटातही त्यांनी श्रेयसच्या आईची भूमिका केली. जमलं तर जमलं, सरकारनामा, थैमान, सख्खा भाऊ, पक्का वैरी, एवढसा आभाळ यासारख्या चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. तर प्रेक्षको, अशा प्रतीक्षा लोणकर यांना आचार्य 90 FM समूहातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर प्रेक्षक हो, आता जाणून घेऊया आज शास्त्रीय गायक आणि अभिनेते रवींद्र घांगुर्डे यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 22 मे 1961 रोजी झाला होता. डॉक्टर रवींद्र घांगुर्डे हे शास्त्रीय गायक आणि गायक अभिनेता म्हणून परिचित आहेत. रवींद्र घांगुर्डे यांनी वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा अभ्यास करून त्यावर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची डॉक्टरेट मिळवली आहे. तर त्यांच्या पत्नी डॉक्टर वंदना घांगुर्डे ह्या देखील गायिका आणि अभिनेत्री आहेत. विवाहानंतर वंदना घांगुर्डे यांनी आपले पती रवींद्र घांगुर्डे यांच्याकडे गायनाचे धडे घेतले. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे संगीत रंगभूमीवरील योगदान एक चिकित्सक अभ्यास हा विषय घेऊन वंदना घांगुर्डे यांनी पीएचडी केली आहे. घांगुर्डे पती पत्नी यांनी मराठी रंगभूमीची सेवा करतानाच शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. गेली 30 वर्ष सातत्याने महाराष्ट्रभर दौरे करून मराठी संगीत नाटक सर्वदूर पोहोचवणाऱ्या गायक कलावंतांमध्ये चिंचवड येथील नादब्रह्म परिवाराचे डॉक्टर रवींद्र आणि डॉक्टर वंदना घांगुर्डे या दाम्पत्याचा ठळक आणि लक्षणीय सहभाग आहे. डॉक्टर रवींद्र घांगुर्डे जन्म कोकणातला आणि बालपणही दापोली तिथंच गेलं. डॉक्टर रवींद्र घांगुर्डे यांचं शिक्षण एजी हायस्कूल दापोली इथं झालं. संगीत नाटकं पाहून त्यांना लहानपणीच आवड निर्माण झाली. साहजिकच शास्त्रीय संगीताकडेही ओढा निर्माण झाला. कोकणातून नोकरीसाठी आधी मुंबईत आणि मग बजाजमध्ये नोकरीसाठी पुण्यात येऊन स्थायिक झाले. इथे त्यांनी वसंतराव देशपांडे यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्यापासूनच स्फूर्ती घेऊन त्यांनी संगीत शिकण्याचं ठरवलं. तसंच त्यांनी नाटकं करण्याचा निश्चय केला. 1987 साली त्यांनी पहिल्यांदा संगीत संशय कल्लोळ करून संगीत नाटकं करायला सुरुवात केली. मग मानापमान, कटार काजात घुसली, मृष्यकटी यासारखी नाटकं केली. त्यांनी सावरकरांचीच नाटकं केली. त्यांच्या नादब्रह्म परिवार संस्थेने कटार काजात घुसली, मत्स्यगंधा, मानापमान, रणधुंदुमी, विद्याहरण, संन्यस्त खड्ग, संशय कल्लोळ, स्वयंवर आदी संगीत नाटकांच्या सादरीकरणाबरोबरच अनेक शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचे कार्यक्रमही केले आहेत. त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीचं स्मरण करून देणारा दीनारंग हा कार्यक्रम 2000 मध्ये 50 हून अधिक प्रयोग केले आहेत. प्रेक्षक हो, आज डॉक्टर घांगुर्डे यांचा वाढदिवस आहे, ज्यांनी आपलं संगीताने आपलं आयुष्य समृद्ध केलेलं आहे. त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं सुंदरसं गाणं आणि जोडलेले राहूयात आचार्य 90 FM सोबत, अर्थात आरजे तेजस्विनी सोबत.

90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करीत आहोत. आज मी दीपा अध्ये स्वाभिमान रक्षण ही कथा सादर करीत आहे. स्वाभिमान रक्षण, जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते. दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला उत्पन्न नसते आणि वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे. इतर देशातही उपाध्याय आहे, इतर धर्मातही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो. आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला दे, श्यामने आरंभ केले. आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते. शेवंती वावणीचे जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात. वधूघरचा एक उपाध्याय आहे आणि वराघरचा एक उपाध्याय, असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपभर हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्याने चार चार आणे दिले तर वधू पक्षही चार चार आणे देत. जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जातात तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळींजवळ बसलेली असली तर हे शिक्षण त्यांना आपोआपच मिळते. अरे आपण नाही हो हात पुढे करावयाचा वगैरे ते मुलांना सांगतात. परंतु अलीकडे स्वाभिमानच उरलेला नाही. पैशासाठी आपण हापापलेलो आहोत. फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झालेली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात तर श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिले. श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंतांची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्र्याचा आणि दास्याचा हा परिणाम आहे. मी लग्नाला गेलो आणि मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीच्या मी मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसले की खोड्या करता येतात, टपाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशेत खडे टाक, कोणाला हळूद चिमटा घे, असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले, मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते दोन आणे घेऊन घरी आलो आणि मोठ्या हर्षाने आईजवळ द्यायला गेलो. जणू माझ्या कमाईचे माझ्या शर्माचेच ते होते. 12-12 वर्ष मंत्र शिकतात, ते विधी करतात, तर त्यांना घेऊ दे. मला ते दोन आणे घेण्याचं काय अधिकार? प्रत्येकाने श्रमाने मोबदला घ्यावा, तरच ते शोभून दिसते. आईने विचारले, कुठले रे पैसे? मी म्हटले, शेवंती वाङ्मय निश्चाचे लग्नात मिळाले. आई एकदम ओशाळली, तिचे तोंड लाल झाले. आम्ही गरीब जण आहोत. आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? आपण गरीब झालो म्हणून क्यू येऊन भिक्षुकाने मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपणहूनच त्या मुलाला म्हणतात, वेड्या तू का हात पुढे करावायचा? तू तर त्या डोंगऱ्यांकडचा ना. माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाही? त्यांना आमची क्यू आली. जगात दुसऱ्याने आपली क्यू करावी याहून करुणास्पद आणि दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले. ती बोले ना, शून्य दृष्टीने पाहत राहिली. आई घे ना ग पैसे, मी काही सोडून नाही हो आणले. मी काकुळतीस येऊन म्हटले. आई म्हणाली, श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही. आपण दुसऱ्याला द्या. भटजी वेद शिकवतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते. ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न. मी म्हटले, आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा का घ्यावी? सावकारी करतात, शेतीबेती आहे, हे असले कसले भटजी? आई म्हणाली, तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोर गरिबांना देऊन टाकले. घरी मुले शिकावयास ठेव. त्या पांडव प्रतापात नाही का? नळ राजाने ब्राह्मणांना खूप धन दिले. ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले. ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत. आपण ग्रहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये.
तू पुन्हा पुढे हात करू नको. रोहिदास पाणपोईचंही पाणी प्यायला नाही तर रस्त्याने जगात द्यावे, जगापासून घेऊ नये. आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून कळी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण विंदे होतो. आपण दीनवाणे होत असतो, दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दीनवाणे जगणे हे पापच आहे. ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे मिंदे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते. आई बापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंदेपणा कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूवर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या 13 वर्षे वयाच्या मुलाला मजुरीने काम करायला पाठवले होते. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूवर होते, परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असताना काम करताना हा मुलगा उंचावरून पडून गेला. हूवर साहेबांना वाईट वाटले, परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा गेला. स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घडू नये आणि कोणी श्रम केल्याशिवाय त्याला घडूही नाही. तुका म्हणे घेतो तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोचणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो. ज्याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे, लाकडे फोडून घ्यावी, कपडे धुवून घ्या, जमीन खडून घ्या, काहीतरी काम करून घ्या, त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगहीनास पोचण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन शास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील आंतरबाह्य परिवर्तन पहावयास तो गेला. मधुरांना वाटण्यासाठी म्हणून त्यांनी झरण्या म्हणजे फाउंटन पेने, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मधुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला, परंतु एकही हात पुढे झाला नाही, कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, घ्या, मी प्रेमाने देत आहे. ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवा. दुसऱ्याने दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंदेपणा आणि परावलंबन यांचा उदय व्हायचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. एवढीही विचार क्रांती. ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन, केवढे ते, केवढी श्रमाची पूजा. श्रमात आत्मोद्धार आहे, फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदेव. घरीदारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच. श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाज वृक्षावरील बाणगुळे आहेत. उन्हातानात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा बंगू, मेलेली गुरे फाडणारा ढोर, वहाणा बांधणारा चांभार, हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहे, श्रेष्ठ आहे. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा. काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाज संवर्धक, समाज रक्षक, समाज पोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चढते, बाकीची भिकेला लागते. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला, मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकवले, दुसऱ्याचे घेऊ नकोस, दुसऱ्याला दे हे शिकवले.
श्यामच्या या पुस्तकातील अभिमान रक्षणी कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी दीपा दे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM वर ओन रेडिओ.

9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start the fun.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत। आज मी अळणी भाजी सादर करत आहे। अळणी भाजी। राजा व राम नदीवर गेले होते। एका शिलाखंडावर दोघे बसले होते। राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही। येथील ही नदी, ही वनराजे, हे मोर सारं पाहून किती आनंद होतो, परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा। श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात। राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही। ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते। राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो। अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही। आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत। सगळ्याच रुपयात शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही, त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाजतो आणि व्यवहारात चालतो। राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू असशील? राजा निचल, सांग ना, मी नाही असणार। कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही। राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील। श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे। या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही। कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो। राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली, घंटे प्रार्थनेची घंटा। दोघे मित्र आश्रमात जायला निघाले। श्याम राजाची वाट पाहत होता। राजा व राम दोघे येताना त्याला दिसले। आज मला नाही रे हाक मारलीत, अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले, तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले, दिवसभर इतर कामे असतात, थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले। राजा म्हणाला, अरे, मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते। विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुख दुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस। सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते। शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते। राजा म्हणाला, इतकंच दुसरी घंटा झाली, सगळे प्रार्थनेला बसले। प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली। मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही। कृती ही मूकपणे बोलते, शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते। कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे। माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर्ध करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते, विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे, याप्रमाणे वडील स्वतः वागत असत। मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही।
त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडेल. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानाभोवती जसे शीते दिसली तर आवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एके दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू, भाताशिवाय सर्व वाढून ठेवत असू. आई भाऊ आले, भाऊ आले, भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीच्या तीर्थाणीत ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे पदार्थ गोड लागे. जणू तुझ्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयातच ठेवलेला असतो. परंतु त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मुळे आळी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू आस्वाद व्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो. आम्हीही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असे काही नाही हं, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता. वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं हो. तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते. याला फणसाची भाजी आवडते. होय ना ग, उद्या पाटील वाडीतून आणीन हो. जून मिळाला तर उकड खरेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चालती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते. तू भाजी आणली, मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही, तुम्ही कोणी बोलले नाही. श्याम, सांगाव की नाही रे, आणि कशी रे भाजी खाल्ली. मी म्हटलं, भाऊ बोलले नाही म्हणून आम्ही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांना, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तर तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ माझ्या लक्षात तेव्हाच आलेलं हवं होतं, परंतु आता काय बोलून. आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली
हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली. बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का? अळणी भाजी कशी हातून झाली का रे, तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम और आणि समाधान यावर उभारलेली आहे. त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते. श्यामच्या पुस्तकातील अळणी भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी जयश्री भिसे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. Oh.

पेपरवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन आम्ही आपल्या समोर करत आहोत. आज मी चित्रा आचार्य आपल्या समोर पत्रावळ ही कथा सादर करत. पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवायची पद्धत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. आताने ती कलई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडले. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासावयास नको की काही नको. वडील सकाळी शेतावर जावायचे. इकडे तिकडे फिरून काम धाम करून ते 10 सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने कुण्या कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे ते घरी घेऊन यायचे. मग संध्या स्नान पूजा करावयास बसत आणि आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावायला बसत असू. ताज्या पानांची हिरवीगाळ पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कुकड्यातला एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा. म्हणजे पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तोच जावई शहाणा असलाच पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावत बसत आणि कधी कधी प्रत्येकाने 5 पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकली व प्रत्येकास पाने वाटून दिली. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतो. वडाची पाने, पळसाची पाने, कुडाची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ थोडी मुद्दामून लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक असे सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची केवढीही थोरवी. श्याम, तू पत्रावळ लावायची नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही असे आईने मला बजावले. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मी ही रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकवते, कठीण आहे का त्यात काही? नको, मला नको तू शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जावायचे. चांगलेच पान पाहिजे हे इथे बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनातच येत नसत. कसेही पान असो राम भटजीच्या पत्रावळीत त्याला स्थान आहे. कुणाकडे लग्न मुंजी असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमा व्हायची व पत्रावळी लावत बसायची. गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करायची. अलीकडे ही पद्धत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारी जण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिको माझ्याजवळ. आई, उद्या तो लावेल हो, वाढा त्याला असे अक्का म्हणू लागले. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा, मला नका वाढू जेवायला. माझे अडले आहे खेटर, मी तसा उपाशी नाही असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर खरं भूक लागली होती. कोणी आणखीन समजूत घालावयास येते का याची वाट बघत होतो. शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा माझ्याजवळ आली. ती म्हणाली, श्याम चल रे, चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास. उठ चल, लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास. 3 पानांच्या पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. पानांच्या पत्रावळीस 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत बसू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडतच नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात. त्यात कसली काटकसरता करायची. विस्तीर्ण पानम भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणतात. अक्काच्या शब्दांनी मी बिरघळ. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटलं.
व डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. हे आता खाली आधाराला लाव, असे ती म्हणाले. मी एका हाताने चोळ घेतली व टाका लावला, परंतु चोळ फार लोचट होती. टाका तुटे ना. श्याम, ही दुसरी चोळ घे, ही चांगली आहे, असे म्हणून अक्काने दुसरी चोळ जोडीतून काढून दिली. कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले. ही माझी पत्रावर वाढ मला, मी आईला म्हणालो. हातपाय धुवून आलास का पण? आईने विचारले. हो, केव्हाच धुतले हातपाय, मी काही घाणेरडा नाही, मी म्हटली. घाणेरडा नाही पण तू सुसू तर करतो आहेस, नाक शिंकरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो. पोटभर जेव उभी सट्ट करतोस, शेजारचा वासू एवढा असा आहे पण छान लावतो कशी पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भराभरा जेवत होतो, पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा, टाके घशात जातात म्हणून म्हणतो पत्रावळ तू लाव, मला लावायला येत नाही, तरी म्हणे लाव, मी रागाने म्हटले. आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाही, तोपर्यंत तुझी पत्रावळ तुलाच ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालायची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्या जाऊन शिकलेच पाहिजे, त्यात गर्व कसला. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करी ते उत्कृष्ट करी, असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो व ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो व शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घाले तर कशी खाली सारखी घाली. टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करे. ते इतकी छान धुणी वाळत घाले की पहात बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपे. त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपे, हाताने धार धरून शिंपे, परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टी नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवली, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील. जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही याच्यावर जेव नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, पटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावायला शिकले. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दामून वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ती श्यामनी लावली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवावयास घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल, असे सांगितले म्हणून नीट शिकला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस, भाऊ आता चांगली येते की नाही मला, आता काय सुंदरच लावता येते. पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लागीत बसलो. शेवटीच काढला. मी तुम्हास जेवण झाल्यावर दाखवी, मी सांगितले. माझ्या पत्रावळीचे गोंधळ झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांना दाखविला. चांगला आहे परंतु इथे चुकला, समोरासमोरचे कोपरे जरा दुमडीचे हवे, असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला देऊन दाखवला. आता कोण रागे भरेल, उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतो. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात पात्र हवे, चंद्रे त्याला जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने पडताळून एक जर्दाळू मला दिला. किती गोड लागला तो. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूच नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे. श्यामची आई या पुस्तकातील ही पत्रावळ कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता मी चित्र आचार्य तुमची रजा घेते. तुम्ही ऐकतच राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेर येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरे पूड किंवा मिरे पूड. मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलची पूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरे पूड, जिरे पूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडस तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी. ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावतायत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे, त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्यात. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोते, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहेत. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस अॅक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशकं यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचं आहे. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का.
आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरट करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेल्या

विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साधेसं आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातल्या शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये

चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते आहे. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात जंगलमय प्रदेशात फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेतजमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा हे वाक्य. पिवळ्या घशाची चिमणी जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं. तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत. वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शोसाठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाराची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं तसं वृक्षारोपण आपण करणार आहोत ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्या धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत. फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक
त्या अन्न साखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्न साखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्न साखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्न साखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो. तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोर आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या कॉलेज कटा या सेगमेंटमध्ये आज आपण एनसीसीच्या काही ऑफिसर्सना भेटणार आहोत. एनसीसी एक्झॅक्टली काय आहे, एनसीसीच्या माध्यमातून आपण कशा प्रकारचे कार्यक्रम किंवा कशा प्रकारे काम जे आहे ते एनसीसीच्या माध्यमातून केलं जातं, किंवा आपल्या कॉलेजमध्ये अर्थात NJ HRN DK मराठे कॉलेजमध्ये असणारा एनसीसी युनिट सध्या कशा पद्धतीने कार्यरत आहे, एकंदरीत या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत. आज त्याचकरिता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल बलकवडे. कुणाल हे सिनियर अंडर ऑफिसर आहेत एनसीसीमध्ये, आणि शिवानी लंबे. शिवानी एक कॅडेट आहे. सो या दोघांसोबतही आपला आजचा संवाद जो आहे तो असणार आहे, आणि आपण या आजच्या संवादाला सुरुवात करूयात. खरं तर कॉलेज जीवन जगत असताना किंवा शालेय जीवन जगत असताना एक कुठेतरी आपल्या अंगी शिस्त लागली जावी, किंवा कुठेतरी पुढे जाऊन समाजाच्यासाठी आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे, किंवा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनामध्ये निर्माण व्हावी याकरिता एनसीसीचा बराच फायदा होतो. किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे, किंवा जे क्षेत्र की जे महिला समाजसेवेसाठी काम करत आहे अशा क्षेत्रामध्ये जर रुजू व्हायचं असेल तर एनसीसीचा आपल्याला फायदा होताना पाहायला मिळतो. तर आज एकंदरीत याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. कुणाल, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. खरं तर तू आता थर्ड इयरला आहेस आणि एक सिनियर अंडर ऑफिसर म्हणून एनसीसीमध्ये काम करतोयस. मला सांग, सुरुवातीला एनसीसी म्हणजेच नॅशनल कॅडेट कोर्प्स अर्थात राष्ट्रीय छात्रसेना, एनसीसी नक्की काय आहे आणि तिथे काय शिकवलं जातं आणि कशा पद्धतीचं ट्रेनिंग एनसीसीमध्ये दिलं जातं?
1: तर साधारणतः एनसीसी एक संघटना आहे भारताची, युवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी की तुम्ही देशासाठी काय करू शकता, म्हणजे सेनेमध्ये असो किंवा वायुदल असो किंवा नौदल असो, त्यामध्ये भरती होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्या साधारणतः आपल्याला शिकवतात, शिस्त शिकवतात. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एकत्र सगळ्यांसोबत मिळून जुळून काम करण्याचा शिकवतात, आणि समाजसेवा शिकवतात. ती लोकांसाठी कसे कार्य करावे, पहिले आपण असो पण दुसऱ्यांसाठी कशी कामं करावीत, हे एनसीसी शिस्त लावली जाते. ती साधारणतः परत एनसीसी 15 जुलै 1948 सुरू झाली भारतात. आतापर्यंत ती चालू आहे, पूर्ण भारतात पसरलेली आहे ही संघटना.
0: नक्कीच. मला सांग, तू आता गेले 3 वर्ष झाले एनसीसीमध्ये, तुझ्या पोस्ट वाढत गेल्या असतील किंवा तू काम करतोयस किंवा काय, तुला स्वतःचा अनुभव काय आहे तुझ्यामध्ये, म्हणजे पहिल्या वर्षी कॉलेजमध्ये लागल्यानंतरचा कुणाल आणि आताचा सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करणारा कुणाल, काय बदल दिसतो?
1: फर्स्ट इयरला मी NJ HRA कॉलेज घेतलं एनसीसीसाठी, कारण की मी शाळेमध्ये होतो FAK इंग्लिश स्कूलमध्ये. तेव्हापासून NJ HRA कॉलेजमध्ये 26 जानेवारीला आपला कार्यक्रम होतो, तिथे बघायला यायचो शाळेपासूनच. मला त्यासाठीच मी आलो फर्स्ट इयरला, इथेच कॉलेज घेतलं हे खास करून एनसीसीसाठी. ते कॉलेज घेतलं, फर्स्ट इयरला आलो, सर भेटले आम्हाला, सरांनी शिकवलं, शिस्त लावली. फर्स्ट इयरला तर बोलायला घाबरायचो आम्ही, असे म्हणजे सरांसोबत बोलायला, विद्यार्थ्यांसोबत, म्हणजे मित्र बनवायला पण घाबरायचो बऱ्यापैकी. मग सेकंड इयरला आलो, सेकंड इयरला फर्स्ट इयरला कॅडेट जो, सेकंड इयरला लान्स कॉर्पोरल झालो, रँक भेटली एक, सगळ्यांसमोर म्हणजे कम्युनिकेशन करायला लागलं. मग सेकंड म्हणजे जे फर्स्ट इयर नवीन आले त्यांना शिकवावं लागलं जे आम्हाला येतं ते, त्यामुळे जरा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. तेच बिल्डअप आला मला थर्ड इयर मध्ये आलो. मी थर्ड इयर मध्ये आता कॅम्प केले, टोटल 11-12 कॅम्प केले मी सेकंड इयर पासून. आता दिल्लीला कॅम्प केला, त्यामुळे कॉन्फिडन्स एकदम बोलतात वाढलेला आहे. एनसीसीमध्ये त्याची मदत झाली भरपूर, स्वतःमध्ये बदल करण्यात भरपूर बदल होतात. त्यामुळे आता मी सिनियर अंडर ऑफिसर झालो,
0: बरोबर,
1: तीच मदत झाली.
0: नाही, खरं महत्वाचं आहे, कारण सी आफ्टर ऑल उद्या आपण आपल्याला उद्या जाऊन काय करायचंय, किंवा आपण कुठेही एका ठिकाणी आपण कामाला लागतो, तर मुळात कामाला लागणार ती तिकडे असू देत, किंवा आपण सैन्यामध्ये म्हणूया तिकडे गेल्यानंतर, तिकडे सगळ्यात जास्त मॅटर करते अर्थात तुम्हाला लागलेली शिस्त. आणि ती जी शिस्त आहे ती मला असं वाटतं एनसीसीमध्ये लावली जाते. एकतर वेळेचं नियोजन मला असं वाटतंय अतिशय महत्वाचं आहे, कारण एनसीसीमध्ये तुम्हाला जी काही एक वेळ दिली जाते आणि त्या वेळेत जर नाही आलात तर मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात, बरोबर. सो जसं माझ्या माहितीनुसार की अगदी सकाळी पहाटे लवकर उठून मग तो सराव किंवा ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच त्याच्यामध्ये असतात. मी शिवानी तुझ्याकडे येईन. तो सध्या कॅडेट म्हणून आहेस, जॉईन केलेला आहेस, तुझं हे दुसरं वर्ष आहे बरोबर. तुला काय शिकायला मिळालंय? किंवा बऱ्याच वेळेला मुलींना थोड्याशा डिफिकल्टीज येतात किंवा अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा रेग्युलर मंथली प्रॉब्लेम्स असू देत, काही असू देत, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस वगैरे, तर तू काय शिकलीस आणि तू स्वतः किती स्ट्रॉंग झालीस एनसीसीमुळे?
2: तर सगळ्यात आधी तर एनसीसी मी मुळात जॉईन केलं ते ह्यासाठीच, ऑब्विसली सगळ्यांना डिफेन्समध्ये जॉईन करायचं आहे त्यामुळे. तर एनसीसी हा एक रूट बनतो एक स्पेशल एंट्री थ्रू. आणि जसं तुम्ही बोललात मुलींना प्रॉब्लेम्स होतात ते आहेच, बट टू बी व्हेरी ऑनेस्ट मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर करेल. जेव्हा माझा फर्स्ट डे होता एनसीसीचा एनरोलमेंटसाठी, ऍट दॅट टाइम रेग्युलर प्रॉब्लेम्स होते बट एक विलिंगनेस असते, एक जोश असतो. सो एनसीसी हा जोश तर आहेच, बट त्याचबरोबर तुम्हाला हेही शिकवतो की लाईक हाऊ टू स्टे ऑन द रोड्स. आणि प्लस एनसीसीने तर तसं बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत आणि ज्या नव्हत्या त्याही बिल्ड केल्या आहेत, जसं की ऑन रेग्युलर टाइम पंक्चुअलिटी आणि प्लस वरून रिस्पेक्ट देणं.
0: बरोबर,
2: राईट. सो ऍक्च्युली एनसीसी मध्ये जसं आमचे 3 वर्ष आहेत तर मग तेही असतं की कोण टू बी म्हणजे थर्ड इयर, सेकंड इयर, फर्स्ट इयर मध्येच. आणि प्लस परेड्स करणं, मग वेगवेगळ्या ऑफिसर्सना भेटणं आणि म्हणजे जे मोठे रँकर्स आहेत, तर एनसीसी ते आपल्याला संधी देते. म्हणजे पीआय आर्मी ऑफिसर लाईक जे आपल्या देशासाठी त्यांचं योगदान देतात, सो त्यामुळे एनसीसी जसं बघायला गेलं तर हा एक खूप चांगला ऑर्गनायझेशन आहे नेशन टुवर्ड्स तुमचं एक प्रेम व्यक्त करण्यासाठी. जे तुम्ही कॉलेज थ्रू जे तुम्हाला करायला भेटतं ते एनसीसी तुम्हाला
0: देत. एक्झॅक्टली, क्या बात आहे, खूप गोड. म्हणजे मला असं वाटतंय तुझ्या स्ट्रॉंगली आणि कॉन्फिडेंटली बोलते हे यामध्ये सुद्धा एनसीसीचा कुठेतरी महत्वाचा भाग आहे. कारण मुळात काय असतं, बऱ्याच वेळेला आपल्याला स्टेज फिअर असतं की मी सगळ्या लोकांसमोर, मी आपापसात किंवा मी एकटी असते त्यावेळेला तर मी खूप कॉन्फिडेंट असते किंवा असतो, पण मला 4 लोकांसमोर ज्या वेळेला जायचंय, मला 4 लोकांसमोर ज्या वेळेला स्वतःला प्रेझेंट करायचंय त्यावेळेला कुठेतरी आपसुकच दडपण येतं. आणि ज्या वेळेला आपण एनसीसी जॉईन करतो, मी एनसीसीच्या जे काही स्टुडंट्सना पाहते किंवा एनसीसीचे जे काही कॅडेट्स आहेत त्यांना पाहते, प्रचंड कॉन्फिडेंट आणि आदरपूर्ण, आदर कसा दिला पाहिजे हे जर एक्झाम्पल कोणाकडून शिकायचं असेल तर मला असं वाटतं एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून शिकलं पाहिजे. बरं, आता मी कुणाल तुझ्याकडे पुन्हा येईल. तुमचे एनसीसीचे जे प्रशिक्षक आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेन करतात किंवा त्यांच्याबद्दल काय सांगशील?
1: आमचे फर्स्ट इयरला होतं तेव्हा आम्हाला थर्ड इयर शिकवायचे आमचे, असे एक पिढी ना पिढी शिकवत जातात. आमची दर रविवारी फॉलिंग होती विजय ट्या कॉलेजला, जिथे आमचं आपला मेन युनिट आहे मुंबई ग्रुपचा 5 महाराष्ट्र ईएमई, तिथे आम्हाला 2 ते 3 आर्मी ऑफिसर आहेत ते शिकवतात. म्हणजे जे स्पेशलाइज सब्जेक्ट आहेत, म्हणजे जे मॅप रिडिंग असो जे कॉलेजमध्ये नाही होत, लेक्चर्स मध्ये हे सब्जेक्ट होत नाहीत, मॅप रिडिंग असो नाहीतर जेडीएफएस असो, हेल्थ अँड हायजीन शिकवतात, एमसीक्यू असतात, जनरल नॉलेज घेतात, परत फिजिकल प्रॅक्टिस घेतात. ते दर रविवार टू रविवार होतं आणि आपल्या कॉलेजमध्ये रोज सकाळी 5:30 प्रॅक्टिस होतीच, म्हणून ते दोन्ही समांतर बॅलन्स करून एनसीसीच्या विद्यार्थ्यांना करावं लागतं. कॉलेज पण करावं लागतं, त्यात बी एनसीसीमध्ये पण टाइम द्यावा लागतो.
0: बरोबर,
1: कारण की दोन्हीकडे शिस्त लागते त्यामुळे आपला फायदा होतो कॉलेजमध्ये.
0: एक्झॅक्टली, नक्कीच. बरं, मगाशीच तू कॅम्पचा उल्लेख केलास आणि तू जवळपास 11 ते 12 कॅम्पचा अनुभव तुला आहे, शिवानी तू गेलीस का कॅम्पला?
2: हो, मी गेली.
0: क्या बात आहे. कुणाल, कॅम्प किती महत्वाचे आहेत एनसीसीमध्ये आणि कॅम्प थ्रू काय शिकायला मिळतं?
1: कॅम्प आपल्याला एक आर्मीची शिस्त असे ती लावते, कारण की कॅम्पमध्ये एक रुटीन डिसाइड असतो. जेवण खुलतं 12 वाजता तर ते 12 वाजता, रोज 10 दिवस कॅम्प येते तर रोज 12 वाजता जेवण भेटणार, आणि 1 वाजता संपणार तर 1 नंतर कोणाला जेवण नाही भेटणार. पण ते 12 ते 1 मध्ये जेवढे समजा 400 पोर आहेत कॅम्प मध्ये असतात, लगभग 400 पोर असतात मोठमोठ, त्या 400 पोरांनी त्या 1.5 तासामध्ये जेवण करायचं, नंतर ना जेवण नाही भेटणार. ती एक शिस्त लागते, सकाळी रोज 5:30 उठा, 5 वाजता उठा, परत ती पीटी परेड होती, पीटी परेड होते रोज पोरं मोजतात, ती एक शिस्त लागते उभं राहण्याची, परत शांत रोज गीत होतं, राष्ट्रगीत होतं, एनसीसीचं सॉंग होतं, ती रोज एक सवय लागते. त्यामुळे परत रात्री लवकर झोपा, फोन वगैरे जमा करून घेतात, 10 दिवस फोन नसतो आमच्याकडे,
0: 10 दिवस फोन नसतो
1: नसतो.
0: किती छान आहे, म्हणजे मला असं वाटतं असं प्रत्येकाने करणं गरजेचं आहे, कारण मुळात ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहावं लागतं.
1: हो हो, एक हे दुभारे दुनियेशी संपर्क तुटतो,
0: जसं बाहेरच्या दुनियेसोबत काही संपर्क राहत
1: नाही. जसं आर्मी मध्ये ट्रेनिंगला जातात 9 महिने जातात, त्यांच्याकडे फोन वगैरे नसतो, त्यांना जे शिक्षण देतात तेच आम्हाला सवय लावून घेतात. 10 दिवसाचा कॅम्प असतो नॉर्मली, त्या 10 दिवसात ती शिस्त लावतात. त्यात लेक्चर्स होतात आपले दुपारचे सकाळचे, 8 नंतर लेक्चर होतात. त्यात आपल्याला परेड शिकवतात जे आर्मीमध्ये होते. ते मी कॅम्प केले, 8 ते 9 कॅम्प केले. मी ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प साठी कॅम्प केले, तर त्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस साठी पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही 91 जण गेलतो पोरं पोरी पकडून. त्यात पूर्ण भारतातनं पोरं येतात. आपल्या एनसीसी मध्ये 17 डायरेक्टेड आहेत टोटल. त्या 17 डायरेक्टेड मध्ये एक महाराष्ट्र डायरेक्टेड आहे, त्यामधून आम्ही गेलतो. आणि त्यामध्ये स्पेशलाइज सब्जेक्ट आहे, जसे तुम्हाला सांगितलं मॅप रीडिंग, हेल्थ अँड हायजीन, ऑप्शिकल्स असतात आपल्या कॉलेजमध्ये, आहेत ऑप्शिकल्स. त्यामध्ये सिलेक्शन होतं. तसंच महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त 8 जण होतो, पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही 8 जण सिलेक्ट झालतो त्यासाठी, माझ्या इव्हेंटसाठी. म्हणजे माझा इव्हेंट होता JDFS, जजिंग डिस्टन्स आणि फील्ड सिग्नल. तर त्यामध्ये आम्ही 8 जण पूर्ण महाराष्ट्रातनं, त्यातनं आमचा पहिला नंबर पण आला महाराष्ट्रात, फर्स्ट आला. आणि त्या तिथेच रँक भेटली मला सिनियर अंडर ऑफिसर दिल्लीतच. म्हणजे तो कॅम्प आहे की हाय प्रोफाईल कॅम्प आहेत एनसीसी मध्ये, दोन आहेत. एक 26 जानेवारीला होतो, तो सगळ्यांनाच माहिती असेल, आरडी परेड होती 26 जानेवारीला कर्तव्य पथवरती. आणि एक कॅम्प हाय हा ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प, तो कॉम्पिटिशन साठी कॅम्प असतो आणि तो परेड साठी कॅम्प असतो. तर त्यातलाच एक कॅम्प मी केला आपल्या 5 महाराष्ट्र EMA मधनं. मी दुसरा असेन, एक मिस होते आमच्या 2023 गेलत्या फायरिंग मध्ये, आणि आता मी दुसरा.
0: म्हणजे तुम्हाला तिकडे गन ट्रेनिंग पण दिलं जातं?
1: हो, फायरिंग असं एक सब्जेक्ट असतो, फायरिंग, ऑप्शिकल्स, परत हेल्थ अँड हायजीन एक सब्जेक्ट असतो.
0: अच्छा.
1: एक मॅप रीडिंग, नकाशा वाचन, म्हणजे आपल्याला साधारणतः डोंगरावर घेऊन जातात एका, तिथे आपल्याला एक नकाशा देणार, कंपास देणार, आणि तिथं आपण आपल्याला सांगणार नाही ते लोक आपण कुठल्या डोंगरावर आहे, कुठल्या एरियामध्ये, त्याचं प्रशिक्षण, आपण कुठं उभं आहे ते नकाशा वाचून शोधून दाखवायचं आपण कुठं उभं आहे त्या नकाशामध्ये.
0: बापरे,
1: हे असे सगळे प्रॅक्टिस घेतात कॅम्प मध्ये.
0: म्हणजे एकंदरीत मला असं वाटतंय की ज्या मुलाचं किंवा मुलीचं हे आहे ना, की एक गोल आहे, निश्चय आहे की मला भरती व्हायचंय किंवा मला याच क्षेत्रात पुढे जायचंय, आणि अशी जिद्द मनाची ठेवणाऱ्या प्रत्येक मुला मुलीसाठी मला असं वाटतंय एनसीसी हे मुख्य माध्यम आहे. कारण एनसीसी तुमचा पाया भक्कम करून घेते. आणि मला असं वाटतं बेसिक ज्या गोष्टी असतात, बेस हा जो असतो तो ज्या वेळेला तुमचा असा पक्का होतो ना, त्यावेळेला त्याच्यावरती मग इमारत उभी राहायला आपल्याला त्रास होतो. आणि मला असं वाटतंय हा जो बेस आहे किंवा एक्स्ट्रा पुढे म्हणूयात आपण, हे एनसीसी करून घेते. शिवानी, तू सुद्धा सांगितलंस की तू सुद्धा कॅम्पला गेलेली आहेस, घरापासून लांब राहिलेली आहेस, तर तिकडे जे काही ट्रेनिंग दिलं जातं किंवा तिकडचं जे काही प्रशिक्षण असतं त्यामध्ये मला असं वाटतं तुम्हाला बऱ्याच वेळेला फिजिकल ऍक्टिव्हिटीज वगैरे सुद्धा करायला सांगतात. तर मुलींना हे कसं जमतं किंवा मुली हे कसं जमवून घेतात, किंवा त्यासाठी वेगळं काही ट्रेनिंग किंवा कोचेस कसे ट्रेनिंग ते देतात?
2: ओके, तर सगळ्यात आधी तर मुलं मुली सो जसं आमच्या सरांनी मेन्शन केलं, कॅम्प्समध्ये तोच रेग्युलर स्केड्यूल असतो, आणि प्लस म्हणजे सकाळी पीटी परेड होते, त्याच्यामध्ये आम्हाला जॉगिंग, एक्सरसाइज, तो एक्सरसाइज इज मस्ट. ते 10 दिवस ते करवतातच. मग त्याच्यानंतर ते जो रेग्युलर स्केड्यूल असतो तो, आणि प्लस घरापासून 10 दिवस लांब राहणे ऑब्व्हियसली एक मुलीसाठी, बट स्टील देर इज नो डिफरन्स. सो त्यामुळे मम्मी पप्पा पण नो रिस्ट्रिक्शन, त्याच्यामध्ये काय एवढं प्रॉब्लेम नाहीये. तर तसेच 4 कॅम्प्स मी त्याच ह्याने अटेंड केले, जो विलिंगनेस, बिकॉज 10 दिवस ज्या कॅम्पसाठी आपण जातो आणि तिथून आपण शिकून परत येतो ज्या नवीन गोष्टी, सो फ्रेंड्सला सांगण्यात, मग प्लस सिनियर्सला पण एक प्राऊड फिलिंग असते की हा इथपर्यंत त्यांनी 4 कॅम्प 5 कॅम्प्स केले, बिकॉज सिनियर्सच आम्हाला शिकवतात आणि ज्युनियर्स ते मोटिवेट होऊन तसे आम्ही कॅम्प्स अटेंड करतो.
0: नक्कीच, मला असं वाटतंय कुणाल आणि शिवानी तुमच्या दोघांकडून बऱ्याच गोष्टी एनसीसी बद्दल आपल्याला माहिती होत आहेत. कुणाल, एनसीसीचं जे काही प्रशिक्षण दिलं जातं, सपोज फॉर एक्झाम्पल माझा काही बॅकग्राऊंड किंवा मी शाळेमध्ये एनसीसी किंवा काही या गोष्टीमध्ये केलेला नाहीये किंवा कधी पार्टिसिपेट केलेला नाहीये, पण जर मला आता कॉलेजमध्ये आल्यानंतर जर माझी इच्छा झाली तर असे काही विद्यार्थी असतील तर ते एनसीसीमध्ये सहभागी होऊ शकतात का, किंवा जर त्यांना एनसीसीमध्ये सहभागी व्हायचंय तर त्यांना ते शून्यापासूनचं जे काही ट्रेनिंग आहे ते एनसीसीमध्ये कॉलेजमध्ये आपल्या दिलं जात आहे का?
1: आपल्या एनसीसीमध्ये एक एनसीसीचा एक मेन रोल आहे की जर तुम्हाला एनसीसी मध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर करायचंय तर तुम्ही शिकत असलेले पाहिजे. तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी म्हणजे असं नाही की याच कॉलेजमध्ये हवंय, पण तुम्ही काही ना काहीतरी शिकत असलेले हवे. तुम्ही कॉलेज ड्रॉपआउट करून एनसीसी नाही करू शकत.
0: बरोबर.
1: कारण की ते आपल्याला बी सर्टिफिकेट आणि एनसीसीचा मेन मुद्दा आहे की सी सर्टिफिकेट, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटती ऑफिसरसाठी. आपल्याला एक्झाम नाही होत, जी एक्झाम होती सीडीएस मध्ये त्यामध्ये एक्झाम नाही होत. आपण डायरेक्ट एसएसबी इंटरव्ह्यू आहे त्यासाठी क्वालिफाय होतो स्पेशल एंट्री असते, त्यामुळे तो एनसीसीचा सी सर्टिफिकेट घेण्यासाठी डॉक्युमेंट लागतात. डॉक्युमेंट मध्ये आपल्याला कॉलेजचा उपचार हे करावं लागतं, उल्लेख करावा लागतो, बोनाफाईड लागतात.
0: तो
1: एक मेन नियम आहे. बाकी एनसीसी कोणी करू शकतो, 11वीचा स्टुडंट करू शकतो, 12वीचाही करू शकतो, फर्स्ट इयर करू शकतो, सेकंड इयर करू शकतो, पण नियम आहे की तुम्ही शिकत असलेले
0: शिकत असायला हवं. तुम्ही कॉलेज मध्ये कंटिन्यू तुम्ही काहीतरी करताय नाही करू शकत. बरोबर. एक्झॅक्टली. बरं, आता थोडासा वेगळा प्रश्न आहे शिवानी, तू सध्या कोणत्या कोर्सला आहेस?
2: मी बॅचलर ऑफ सायन्स मध्ये
0: कम्प्युटर सायन्स. सो तो अभ्यास आणि एनसीसीचं हे सगळं ट्रेनिंग, ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते? त्याच्यामध्ये तुझं पर्सनल आयुष्य असेल किंवा हेल्थ असेल, ही कशी मॅनेज करते?
2: मुळातच आमची फॉल इन 2 तासाची असते. सो जे 2 आवर्स असतात त्यातच आम्ही म्हणजे त्यातच 100%. तर स्टडीज मॅनेज करायला कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, बट नाही ते होतं मॅनेज बिकॉज ऑब्विसली वी आर एनसीसी कॅडेट अँड वी आर मेंट टू मॅनेज द थिंग्स. तर त्यामुळे ते काय एवढं प्रॉब्लेम नाहीये. आणि प्लस हेल्थ इश्यूज काही असो बट स्टील एनसीसी करतोय, जोश आहे. आणि मग प्लस बिकॉज खूप काही शिकायला भेटतं, खूप नवीन गोष्टी म्हणजे जिज्ञासा जी असते त्यासाठी, राईट? सो त्यामुळे काही प्रॉब्लेम असा येत नाही. बट या
0: आणि मॅनेजिंग हा आणि इच्छा तिथे मार्ग
2: हो,
0: शेवटी तुमची इच्छा प्रबळ असली पाहिजे, मार्ग सापडतच.
1: मी सुद्धा 2 महिने कॅम्पला होतो, लगातार कॅम्पला होतो. माझं कॉलेज इथे बुडलं,
0: पण
1: कॉलेजने सपोर्ट केला, टीचर्सने सपोर्ट केला, आपले प्रिन्सिपल कदम सर आमचे एन आहेत, तेच कॅप्टन डॉक्टर सुनील कदम, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. म्हणजे माझ्या इंटरनल एक्झाम्स बुडल्या, आता 21 झाल्या ऑगस्ट मध्ये, पण त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी कॅम्पला जाऊ शकलो, दिल्लीपर्यंत पोहोचू शकलो.
0: नाहीतर
1: जर त्यांनी साईतून हातवरती गेले असते
0: तर मग ते पॉसिबल नाही.
1: आणि हे सध्या पेपर देऊनच इथे बसली.
0: म्हणजे एकंदरीत मॅनेजिंगचे जे काही स्किल आहेत ते तुम्हाला एनसीसी मध्येच शिकवले जाते. बरं, आपण बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्ही आज चौघांनी इथे आम्हाला दिलीत. आपल्या कॉलेजमध्ये 26 जानेवारी असू देत, 15 ऑगस्ट असू देत, या दिवशी ज्या पद्धतीने आपल्या एनसीसीचं परेड होते किंवा ज्या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन तिकडे होतं, तर ते खरंच वाखणण्याजोगं आहे. आणि तुम्ही सगळे प्रचंड मेहनत करतायत, तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. पण कुणाल, मी ऍज अ सिनियर अंडर ऑफिसर म्हणून जे कोणी नवीन स्टुडंट आहेत जर त्यांना आपल्या एनसीसी मध्ये यायचं असेल तर त्यांना तू काय सांगशील?
1: नवीन स्टुडंटला येण्यासाठी एकच की एक वेळ तुम्ही फिजिकल फिटनेस मध्ये कमी असाल, शिकण्यामध्ये कमी असाल, पण तुम्ही शिस्तबद्ध पाहिजे. कारण की एनसीसी मध्ये येणं हा मेनच युनिटी अँड डिसिप्लिन आहे.
0: एक्झॅक्टली.
1: प्रशिक्षण आपल्याला फिजिकल वाढवता येतं 1 वर्षात 2 वर्षात, पण शिस्त ती पहिल्यापासून असते, ती एकदम अशी वाढत नाही, ती पहिल्यापासून थोडी
0: असायची,
1: त्याशिवाय ती होत नाही. एनसीसी असो एक असतं, पण लिमिटेड वेकन्सीज असतात. असे नाही की सगळे ज्या 100 जण येतात तर आम्हाला 100 जण घेता येत नाहीत, पण त्या 100 मधनं सिलेक्शन करून जर तुम्ही बेस्ट असाल, डिसिप्लिन असाल, तर तुम्ही सिलेक्ट होणार. आपल्या कॉलेजची स्ट्रेंथ साधारणतः 50 पोरे आहेत एनसीसी मध्ये, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर पकडून. तेच सगळ्यांना घेता येत नाही, पण जे बेस्ट असतो
0: ऑफकोर्स. आणि शेवटी तुमची विलिंग पॉवर आणि तुम्ही किती तुमची इच्छा आणि तुम्ही किती स्ट्रॉंगली त्याच्यावरती फर्म आहात, उगाच करायचं म्हणून नाही तर इच्छा आहे आणि प्रामुख्यानं तुम्हाला त्याला प्राधान्य द्यायचंय म्हणून तुम्ही करताय. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज तुम्ही दोघंही इथे आलात, खूप छान वाटलं. एनसीसी विषयी बऱ्याच गोष्टी आज तुम्ही इथे सांगितल्यात. अपकमिंग आपले काही प्रोग्राम्स आहेत, 3 डिसेंबरला सुद्धा आचार्य उद्यानामध्ये आपला मोठा कार्यक्रम होणार आहे, त्याचबरोबर 26 जानेवारी जवळ आलेला आहे, तर त्यासाठी तुमची तयारी जी आहे ती सुरू असेलच. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि मुळातच तुमचे जे कोणी सिनियर ऑफिसर्स आहेत किंवा सिनियर तुमची जी टीम आहे, जी मेहनत घेत घेतेय ती खूप म्हणजे सगळेजण मी असं म्हणेन की जीव ओतून मेहनत घेत आहेत सगळेजण. तर त्या सगळ्यांनाच खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या दोघांनाही भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जे जे तुमची इच्छा आहे एनसीसी थ्रू तुम्हाला हे मिळावं ते तुम्हाला मिळत राहू अशी इच्छा मी इथे व्यक्त करते आणि खूप खूप धन्यवाद.
2: थँक्यू.
0: तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आणि आजच्या विशेष गप्पांमध्ये आज आपण जोडलो गेलो होतो आपल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांसोबत आपल्या एनसीसीचे सिनियर अंडर ऑफिसर कुणाल बलकावडे आणि कॅडेट शिवाणी या दोघांसोबतच आपण संवाद साधला. आपल्या एनजीएचआरएन डीके मराठे कॉलेजमध्ये असणारा आपल्या एनसीसी युनिट कशा पद्धतीने कार्य करते, एनसीसीचा एकंदरीत कशा पद्धतीने आपल्याला फायदा होऊ शकतो, एनसीसीचं आपल्या जीवनामध्ये काय महत्वाचं स्थान आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण कुणाल आणि शिवाणी यांच्याकडून घेतला. नक्कीच जे कोणी विद्यार्थी असतील ज्यांना एनसीसीमध्ये प्राधान्य मिळवायचं आहे, एनसीसीमध्ये एनसीसी करून काहीतरी वेगळं अचीव्ह करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना ही मुलाखत नक्कीच महत्वाची आणि उपयोगी ठरेल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि याच नोटवरती मी आरजे कुमल, कुणाल आणि शिवाणी यांच्या दोघांसोबत इथेच तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या सेगमेंट मध्ये आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर मुकुंद कोठावडे सरांना. मुकुंद सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर मुकुंद

0: शिक्षकांचं म्हणणं असं होतं की माझी कला बघून की तू कला शाखेलाच जा, खूप चमकशील. पण त्यावेळेस जो जनमानसाचा पगडा असतो, मार्गदर्शन चांगलं मिळत नाही किंवा आपण मनाला येईल ते करू देत नाहीत पालक, कारण त्यांच्याही डोळ्यावर पगडा असतो.
1: राईट राईट.
0: तर त्या हिशोबाने सगळेजण म्हणत होते की तुम्ही डॉक्टर इंजिनियर झाल्याशिवाय तुमचं काही आयुष्य होऊ शकत नाही. तर त्यावेळी कला गुणांना वाव असूनही डॉक्टर व्हायचं म्हणून डेंटिस्ट झालो, कारण मेडिकलला थोडक्यात ऍडमिशन गेली. पण डेंटिस्ट्रीला गेल्यानंतर मग एक लक्षात घेतलं की आपण फील्ड कुठलंही घेतलं तरी त्याच्यात तुम्ही पूर्ण झोकून देऊन सर्व कला आत्मसात करून, सर्व ज्ञान आत्मसात करून त्याचा समाजाला कसा उपयोग होईल हे बघायला पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही नेहमी टॉप मध्ये राहायला पाहिजे. तर त्या हिशोबाने मी डेंटिस्ट्री घेतली. त्याच्यात त्यावेळी पोस्ट ग्रॅज्युएशनला सीट्स खूप कमी असायच्या, पण मला माझ्या प्रोस्टोडॉन्टिक्स या विषयात हायेस्ट मार्क्स होते, त्यामुळे ते त्याच्यात माझ्या कलागुणांना वाव होता म्हणून ही ब्रँच निवडली. त्याच्यात पेशंटचे गेलेले दात किंवा चेहऱ्याचा कुठलाही भाग, नाक, कान, डोळा, कवटी काही असलं तरी आम्ही देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, कॅन्सरमुळे टाळूचं ऑपरेशन केलंय, टाळू नाही, तर पेशंटचं बोलणं, दिसणं, खाणं, पिणं हे सगळंच अफेक्टेड होतं. तर अशा पेशंटला जेव्हा आम्ही काही करून समाजात वावरता येईल असं करतो काम प्रोस्टोडॉन्टिक्स म्हणून, ते खूप मनाला समाधान देऊन जातं. माझी एक पेशंट आहे पल्लवी देशमुख म्हणून, तिला तोंडाचा कॅन्सर माझ्या क्लिनिकमध्ये डिटेक्ट झाला. तो एक वर्षापूर्वी डायग्नोसिस झालं होतं की काही नाही सगळं ठीक आहे, पण डिटेक्ट झाल्यानंतर ती ज्या मानसिक सगळ्या टर्मॉइल मधून वादळातून गेली, त्यावेळी तिला काउन्सिलिंग करणं, तिच्या सासू सासऱ्यांना, आई वडिलांना हे ज्या प्रकारे केलं आणि तिला मी कायम धीर देत राहिलो की सर्जरीचा रोल जेव्हा संपेल त्यावेळी मी तुला समाज वावरता येईल असं करून देईन, आणि तिला स्टार प्रवाहाला पर्सनॅलिटीचं बक्षीस मिळालं, एवढा कॉन्फिडन्स तिचा वाढला. तर हे जे समाधान आहे ते पैशात मोजता येत नाही. आणि या समाधानाच्या शिदोरीवरच माझा डेंटिस्ट्रीतला 40 वर्षाचा प्रवास झालेला आहे.
1: वा वा, 40 वर्षाचा. वा वा,
0: 4 दशकं झाली.
1: खूप सुंदर. आणि सर, मी असं म्हणेन की तुम्ही चित्रकलेचा जो उल्लेख केलात, चित्र जसं आपण आकाराला घेतो किंवा साकारतो तसं तुम्ही चेहराही सुंदर बनवण्याचं, ते एक तुम्हाला कलाच आहे ती असं म्हणायला लागेल. चेहराही सुंदर कसा दिसावा किंवा बनवावा हे सुद्धा तुम्हाला, म्हणजे एक पूरक साधन तुम्हाला, पूरक अशी शाखा तुम्हाला तुम्ही निवडलीत आणि त्याचं तुम्ही सोनं केलं, तर तुमचं त्याबद्दल अभिनंदन. आणि सर, तुमचं 40 वर्षाचं तुम्ही म्हणालात प्रॅक्टिस जी केली, तर या प्रॅक्टिसच्या दरम्यान तुम्ही पेशंटच्या वेगवेगळ्या पेशंटच्या समोर आला असाल किंवा काही सेलिब्रिटी असतील किंवा नामांकित व्यक्तींच्या परिचयात तुमचा झाला असेल, तर असे काही अनुभव आहेत का, चांगलेही सांगा किंवा काही दुःखद प्रसंग असतील तर तेही आमच्या बरोबर शेअर करा.
0: सगळ्यात आठवण्यासारखा प्रसंग मला आठवतो तो इनलॅक्स बुद्रानी हॉस्पिटलला माझ्याकडे एक अमेरिकन 83 वर्षाची बाई तिच्या पुतणीने आणली.
1: अच्छा, बापरे.
0: तिला मी त्यावेळी म्हणजे थोडस कमर्शियल अॅटिट्यूड मी ठेवत नसल्यामुळे तिला परोपरीने सांगितलं की बाई 83 वर्षाच्या तुम्ही आहात, तर या वयात एवढे एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट, एक्सपेन्सिव्हचा प्रश्न नव्हता, त्यांना पैशाचा काही प्रश्न नसतो, तर म्हटलं एवढी एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट तुम्ही का करून घेताय. करून घ्यायचा मी तिला परावृत्त करायचा खूप प्रयत्न केला, पण तिने माझं तोंड गप्प केलं हे एकच सांगून, मला देवाने सुंदर बनवलं होतं, मला देवाकडे सुंदर म्हणूनच जायचंय. तर हा एक अतिशय लक्षात राहण्यासारखा प्रसंग. दुसरा प्रसंग म्हणजे औरंगाबादहून एक लेडी आली होती, तिला 40ची असेल फार, तर तिचे सगळे दात काढले गेले होते, परिस्थिती अजिबात नाही. तर म्हणे तुम्ही मला मदत करू शकाल का, मी सगळीकडे कवळी करून बघितली पण ते काही जमलेलं नाही. तर आता त्या मुलीने जेव्हा पहिलं जेवण केलं बऱ्याच दिवसानंतर समाधानाने, त्यावेळी आम्हाला असं वाटतं की देव पावला आपल्याला. असे हे डेंटिस्ट्रीच्या प्रवासातले बरेच प्रसंग आहेत, पण हे दोन्ही प्रसंग जर बघितले तर उच्चपदस्थ व्यक्ती आणि ज्याची आर्थिक परिस्थिती नाही अशा सगळ्यांना तुम्ही मदत करू शकता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुलवू शकता.

0: हे समाधान कुठल्याही पैशाच्या तराजूत मोजता येत नाही.
1: नक्कीच सर, तुम्ही म्हणालात की 40 वर्षां सुरुवात तुम्ही क्लिनिक करण्यापासून केली, तर क्लिनिक उघडताना किंवा नवीन सेटअप करताना नेमकं माणसांनी किंवा डॉक्टरांनी काय करावं लागतं त्याविषयी थोडं सांगा. म्हणजे क्लिनिक सेटअप कसा आपला असावा, आकर्षित असावा, जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा परिचय व्हावा, या दृष्टीने तुम्ही सपोज नवीन या डेंटिस्ट्रीकडे वळणारे डॉक्टर्स असतील तर त्यांना क्लिनिक सेटअप त्यांनी कसा उभारावा याविषयी मार्गदर्शन करावं.
0: मला माझे दिवस आठवतात. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि प्रायमरी टीचर होते.
1: अच्छा.
0: आता एक प्राथमिक शिक्षकाचा मुलगा कसं शिक्षण घेतो हे फक्त ज्याच्या वंशात जावे तेव्हाच कळतं. त्यावेळी नॅशनल मेरिट स्कॉलरशिप होती, मी बोर्डात 43वा आलो होतो. तर नॅशनल मेरिट स्कॉलरशिपमुळे शिक्षण चाललं, पण दवाखाना काढायची वेळ आली तेव्हा तुमच्या खानदानात कोणी दवाखाना काढलेला नाही. तुम्ही एवढे पैसे काढणार, मुख्य काढणार, म्हणजे तुम्ही बुडणार, हे पहिलं पाय खेचण्याची वृत्ती खूप असते. किंवा आपण असं म्हणू की काळजीपोटी लोक बोलतात, पण त्यावेळी मनात एकच होतं की आपण प्रॅक्टिस करायची. कारण जॉबमध्ये तुम्हाला खूप मर्यादा पडतात, कारण तुम्ही सिलेबसमध्ये बांधले जाता, अभ्यासक्रम संपायचा याच्यात बांधले जाता, पेशंट तुम्हाला करता येत नाहीत. तर मला हे पेशंटला ट्रीट करायचं समाधान जे पाहिजे होतं त्यासाठी म्हटलं प्रॅक्टिस हा एकमेव मार्ग आहे. आणि मग त्यावेळी आम्ही लोन घेऊन, म्हणजे 40 वर्षापूर्वी 1-1.5 लाखाचं लोन घेणं हे
1: खरंच
0: आमच्या पिढीला तरी मानवणारं नव्हतं, पण ती उडी मारली आम्ही. आणि तोच प्रयोग आम्ही सक्सेसफुली 4-5 वेळा केला. दरवेळी मी क्लिनिक वाढवत गेलो. इच्छा एकच होती, पेशंटला सगळ्यात चांगली ट्रीटमेंट द्यायची. सगळ्यात चांगली ट्रीटमेंट म्हणजे आपण मगाशी म्हणला तसं फक्त अॅटमॉस्फिअर आणि जे झकपक क्लिनिक नाही, तर बेसिकली तोंडात जे ट्रीटमेंट जाईल ती एथिकल असावी, ती गरजेची असावी, आणि त्याच्याने पेशंटला आहे त्याच्यापेक्षा वरती न्यावं, आहे त्याच्यापेक्षा खाली नेण्यात अतिशय अपराधाची की टोच लागते, बोचणी लागते. असं आता 40 वर्ष आमच्या जगभरातले पेशंट आहेत, बाहेरून येतात. मी लिबियाच्या अरब मेडिकल युनिव्हर्सिटीलाही प्रोफेसर होतो, तिथेही प्रायव्हेट प्रॅक्टिस केली. तिथला एक किस्सा सांगतो, तिकडं एक पेशंट होता तर सर्जरी डिपार्टमेंटने माझ्याकडे पाठवला. तर म्हटलं यांना हार्ट नाही काही नाही, ते म्हणे उद्याच्या आत यांना दात बसवून द्यायचे.
1: अरे बापरे.
0: आता ते सांगितलं तर म्हटलं असं शक्य होत नाही. ते म्हणले वी नो यू कॅन ओनली डू इट. तर म्हटलं ठीक आहे बघूया आपण. तर त्यांना माप घेता येत नव्हतं कारण हाडच नाही. फक्त त्यांची एकच इच्छा होती, त्यांच्याकडे अरबी लोकांमध्ये लग्नाच्या वेळी बंदुकांची सलामी देतात, तर म्हणजे त्यावेळी त्याच्या तोंडात दात दिसलेच पाहिजेत. तर अशा हिशोबाने मग त्यावेळी त्यांना 1 दिवसात दात करून दिले होते.
1: खरंच हा टास्क आहे.
0: पण ते त्यावेळी ते इतके खुश झाले की म्हणजे बंदुकीचा बार उडला आणि म्हटलं चला आपलाही बार चांगला उडलाय.
1: खूप छान अनुभव तुम्ही सर शेअर केलात. आता मी वळेन आपल्या इन्स्ट्रुमेंटेशन कडे, कारण डेंटिस्ट्रीसाठी बरंच मोठं असं इन्स्ट्रुमेंटेशन लागतं, त्याच्यावर खर्चही आपल्याला बराच करावा लागतो. तर हे आधुनिकीकरण पण त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स येत असतात मार्केटमध्ये, तर त्याचाही आपल्याला समावेश करून घ्यायचा असतो. तर तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशनचं कंपायलेशन कसं केलं किंवा कसं करता?
0: आता क्लिनिक जेव्हा मी चालू केलं त्यावेळी एकच लक्षात घेतलं की नुसतं इन्स्ट्रुमेंट चांगली असणं याही पेक्षा त्याची स्वच्छता, निर्जंतुकीकरण या गोष्टी, आणि मुख्य म्हणजे क्लिनिकमध्ये आल्यानंतर पेशंटला तिथं क्लिनिकमध्ये आलोय असं वाटायला नको. कारण ते भीतीचं जे दडपण असतं प्रत्येकाच्या मनावर ते क्लिनिकच्या वातावरणाने जास्त होतं, तर तसं ते वातावरणही नको, पण स्वच्छताही पाहिजे, आधुनिकही पाहिजे. आता आम्ही जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो त्यावेळी एरोटर म्हणजे जे दाताचं ड्रिलिंग मशीन असतं ते 3-4 लाख रिव्हॉल्युशन्स पर मिनिट, म्हणजे एवढ्या वेळा ते फिरतं, त्याचा स्पीड प्रचंड असतो. आमच्या वेळी ते नुकतंच आलेलं होतं, पण त्याच्यावरचा जर तुम्हाला कंट्रोल चांगला मिळाला तर पेशंटला ती अतिशय चांगली प्रोसिजर होऊ शकते, चांगले रिझल्ट तुम्हाला येऊ शकतात, म्हणून त्यावेळी ते प्रथम घेतलं. तिथून जो प्रवास चालू झाला की म्हणजे आधी जे नुसतं ड्रिलिंग बिट होते त्याचा स्पीड 25,000, 30,000, 40,000 एवढाच असायचा, तर त्याला जेवढा वेळ लागायचा त्या मानाने आता हे एकदम काही पट वाढलं एकदम स्पीड. तर ते तिथून जी सुरुवात झाली ते ती कोविड मध्ये जर बघितलं तर कोविड मध्ये निर्जंतुकीकरण किंवा व्हायरसचे लागण होऊ नये म्हणून ज्या प्रिकॉशन घ्यायच्या त्याला जे काही फिल्टर्स लागतात किंवा काही निर्जंतुकीकरणासाठी वेगळ्या प्रिकॉशन घ्याव्या लागतात त्या घेण्यासाठी खर्च खूप येतो. मग तो आयडियल ठेवायचं का प्रॅक्टिस बंद करायची किंवा तात्पुरती थांबवायची हा मोठा यक्ष प्रश्न होता. परंतु आम्ही विचार केला की याच्यात आपण वर्ष दोन वर्षाचं बंद ठेवलं तर ते योग्य नाही राहणार, पेशंटला सोय मिळत नाहीये. तर त्यावेळी आम्ही हे सगळे जे काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते किती खर्च आला तरी चालेल असं समजून ते सगळे घेतले आणि त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे आता क्लिनिकमध्ये व्हॉट एव्हर एनीबडी कॅन गेट इन वेस्टर्न वर्ल्ड वी कॅन गिव्ह इट अशी परिस्थिती.
1: म्हणजे मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की भारत कितपत पुढे आहे किंवा आपण अदर कंट्रीजच्या कंपॅरिझनमध्ये म्हणजे इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताचा कितपत प्रवास किंवा त्याचं इन्स्ट्रुमेंटेशनच्या बाबतीत किंवा एकंदरीत डेंटिस्ट्रीच्या बाबतीत कितपत आपण हे पुढे आहोत त्याबद्दल काय सांगाल?
0: 40 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शिकत होतो किंवा प्रॅक्टिसला सुरुवात केली त्यावेळी एक असं होतं की पाश्चिमात्य देशात काही नवीन गोष्ट आली तर ती भारतात यायला 10-15 वर्षाचा टाइम लॅग असायचा. आता तो टाइम लॅग पाश्चिमात्यांच्या लक्षात आला की इथं जो व्हॉल्यूम मिळतो तो पाश्चिमात्यांकडे मिळू शकत नाही कारण तिथलं पॉप्युलेशन खूप कमी आहे. त्यामुळे आता ती गॅप खूप भरलेली आहे. आता तुम्हाला जगातलं कुठलंही तंत्रज्ञान जे पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल डिजिटल डेंटिस्ट्री, रोबोज, हे सगळं आपल्या भारतात आता जास्त उलट जोरात चालतं. भारतात आपल्याला डॉक्टर इझिली अवेलेबल आहेत हे सगळ्यांचं सद्भाग्य आहे कारण परदेशात डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळत नाही. म्हणून आपल्याकडे मेडिकल टुरिझमही वाढवला तर ते एक अतिशय चांगलं जगात आपली इमेज करण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल.
1: हो, मी पण याच प्रश्नाकडे येणार होते की गव्हर्नमेंटने काय नक्की केलं पाहिजे या सगळ्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी, त्याविषयी काय सांगाल या माध्यमातून?
0: मी लिबियाला होतो त्यावेळी सुरुवातीला जेव्हा गेलो त्यावेळी तिथं समाजवादी विचारसरणी असल्यामुळे त्यांच्याकडे प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउड नव्हती. परंतु मी गेल्यानंतर एक वर्षभरात त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउ केली. तिथं विद्यार्थ्यांना शिकवताना असं लक्षात आलं की आम्ही जे स्वप्नात बघायचो ते तिथं विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट फुकट द्यायचं सगळं, म्हणजे पुस्तकं, इक्विपमेंट आहे. तर आपल्याकडे ती वानवा आहे ती प्रत्येकाची कपॅसिटी नाही. तर ती कपॅसिटी नाही पण स्किल आहे, नॉलेज आहे, तर त्याला आपल्याकडे एनकरेजमेंट करण्यासाठी, पुढाकार देण्यासाठी त्या मुलांना गव्हर्नमेंटने जेवढी हेल्प करता येईल तेवढी द्यावी. कारण आपण शेतकऱ्यांना अनुदान द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. हे सगळं जेवढं सत्य आहे तेवढंच सत्य एक आहे की शेतकऱ्यांची आरोग्याची सेवा जी आहे तिच्यासाठी आरोग्य रक्षक पाहिजेत. तर त्या आरोग्य रक्षकांनाही व्यवस्थित इक्विपमेंट मिळाली पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या सोयी मिळाल्या पाहिजेत. तुम्ही शहराच्या बाहेर, मुंबईच्या बाहेर 5 किलोमीटर जा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की आरोग्य सेवेचा पारा एकदम खाली येतो. खूप फरक पडतो की सेवा अवेलेबलच नाही किंवा मॉडर्न गोष्टी अवेलेबल नाही किंवा योग्य मार्ग नाही त्याला. आता जे मी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये खूप काम केलंय, खूप कॉलेजेसला मी फाउंडर टीचर होतो. फॉर एक्झाम्पल भारती विद्यापीठ, रंगमनवाला कॉलेज, रंगमनवाला कॉलेजला तर मी प्रिन्सिपल होतो. पहिल्या दिवसापासून मी तिथं काम केलं. इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलला काम केलं. पुन्हा हॉस्पिटलला आता मी 25 वर्ष कन्सल्टंट आहे. माझ्या एकच लक्षात आलं की तुम्हाला सेवा जर पोहोचवायची असेल तर तिची किंमत सामान्यांच्या आवाक्यात असलेली पाहिजे. एक जीव वाचवण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची ताकद आहे म्हणून तुम्ही सारी यंत्रणा त्याच्या मागे लावताय, परंतु त्यामागे 100 जीव बाकीचे ससेवलपट होतीये त्यांची, हे थोडंसं चित्र बदलायला पाहिजे आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने पुढाकार घेतला पाहिजे.
1: नक्कीच. मुकुंद सर मला असं सांगा आता की खरं तर तुम्ही पुण्याहून खास या इंटरव्ह्यूसाठी आलेला आहात, त्यामुळे आपण नाहीतर आपण वारंवार डिटेलमध्ये गेलो असतो या विषयाला धरून, पण तरी सुद्धा एक लहान मुलांना कशी ट्रीटमेंट द्यावी, तरुणांना कशी, त्यांचे काय म्हणजे ते तरुण लोक तर पिझ्झा बर्गर खातात, लहान मुलं आता चॉकलेट वगैरे जास्ती प्रमाणात खातात, आणि वयोवृद्धांच्या वेगळ्या समस्या असतात कारण सगळे रोग त्यांना जडलेले असतात, डायबिटीसमध्ये त्यांची शुगर चेक करा मग दंतवैद्यांकडे जा असं जे सगळं होतं, तर याच इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही तिन्ही या सगळ्या गोष्टींविषयी तुम्ही दृष्टिक्षेप टाकावा असं मी तुम्हाला विनंती करतो.
0: तुम्ही मॅडम खूप छान प्रश्न विचारला, अतिशय अचूक, म्हणजे आपण शरसंधान झालं असं म्हणतो ना तसा हा प्रश्न आहे. डॉक्टरांना जे शिकवलं जातं ते बऱ्याच वेळेला वयाचा विचार न करता, रुग्णाच्या मानसिकतेचा विचार न करता अप्लाय करायचा प्रयत्न केला जातो. वयाप्रमाणे जेव्हा किंवा आर्थिक परिस्थितीप्रमाणे किंवा मानसिक परिस्थितीप्रमाणे जेव्हा तुम्ही रुग्णाला ट्रीटमेंट द्यायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की तुम्ही त्या लेवलला जाऊन पेशंटशी संवाद साधला तर पेशंटची ट्रीटमेंट हमखास सक्सेसफुल करून घेतो. पेशंटच्या मनातच जर असेल की अरे हे काहीतरी वेगळं सांगतायत मला ते पटणार नाही तर ती ट्रीटमेंट सक्सेसफुल कधीही होत नाही. लहान मुलांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणलात तर लहान मुलांना तुम्हाला डॉक्टरना त्यांनी 10 फुटावरून जरी बघितलं तरी काही सवयी आहे का हे बघायला पाहिजे. तर डॉक्टरला घाबरायचं नसेल तर डॉक्टरनी पांढरा कोटच घातला पाहिजे, सिरियस चेहराच केला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला असेल की त्या लहान मुलाला इंजेक्शन देताना तो डॉक्टर छानपैकी चाळे करून त्याला हसवतो आणि हळूच इंजेक्शन देऊन टाकतो. आता हे पाश्चिमात्य देशात शक्य असू शकतं किंवा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी असू शकतं ही जरी शक्यता लक्षात घेतली तरी डॉक्टरांनी हा अॅटिट्यूड ठेवला तर पेशंटलाही खूप बरं वाटेल. आणि असे डॉक्टरही आहेत की जे झोकून देऊन काम करतात आणि विचारपूर्वक काम करतात, सगळेच डॉक्टर कमर्शियल विचार करत नाहीत. आता वयोवृद्धांचा जर आपण विचारलं तर तो स्पेक्ट्रम टोटली वेगळा आहे. वयोवृद्धांचा जर आपण विचार करायला गेलं तर त्यांना माझं आयुष्यात काय राहिलं, आता माझ्याकडे 40-45 वर्षाची माणसं येतात आणि म्हणतात माझं आयुष्यात काय राहिलं, त्यावेळी मला खूप वाईट वाटतं की अरे या माणसाने आयुष्यात काहीच पाहिलं नाही, त्याने 40-45 वर्षापर्यंत आयुष्य आपलं सगळं मुलांसाठी झोकलं आणि आता त्याला गरज आहे तेव्हा कोणीच बघायला नाही, त्या नैराश्यातून तो असं म्हणतो की अरे माझं काय राहिलंय. तर ही एक उभारी देण्याचंही काम डॉक्टरनी करायला पाहिजे आणि सहानुभूतीने जर ट्रीटमेंट दिली तर त्याच्यात यशाचा म्हणजे निर्देशांक जो असतो तो कायम चढता राहतो.
1: आणि तरुणांचं आपलं राहिलं,
0: तरुणांचं जे आहे त्याच्यात बेसिकली मला थोडासा त्याला धोक्याचा इशारा किंवा लाल बावटा दाखवायचा आहे की कमर्शियल अॅटिट्यूडने जे जाहिरातींच्या प्रवाहात आपण वाहत जातो की हे करून घ्या ते करून घ्या ते करायला पाहिजे, तर माझ्या मते सारासार विवेक बुद्धी वापरून विचार करून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की याचे लॉंग टर्म इफेक्ट काय आहेत, याला खर्च किती, याची खरंच गरज आहे का. आता फॉर एक्झाम्पल व्हाइटनिंग हे करून घ्यायला हरकत नाही, परंतु त्याची गॅनबाची मेक अशी आहे की पेशंटचं कॉम्प्लेक्शन, पेशंटचा वर्ण तो गव्हाळी आहे, गोरा आहे, काळा आहे, त्याच्यावर दाताचा रंगाचा कॉन्ट्रास्ट लक्षात घेता येतो. तर तो जर तुम्हाला काहीही केलं तरी पिवळट किंवा मोतिया कलरच वाटणार आहे तर तुम्ही करायची काही गरज नाही. त्याच्यात तुम्ही ते खूप वेळा केलं तर त्याचे केमिकल ऍक्शनचेही दुष्परिणाम लॉंग टर्म होऊ शकतात. तात्पुरतं काहीतरी करायला गेलात तर देर इज नथिंग परमनंट इन दिस वर्ल्ड. तर आता तुम्ही बघाल मॉडेल्स वगैरेचे दात सगळे खूप छान दिसतात, पण नंतर जर बघितलं तर त्याच्यावर एवढी ट्रीटमेंट झालेली असते की ते नॅचरलनेस त्याचा सगळा गेलेला असतो. तर तोही एक थोडासा धोक्याचा इशारा मी देऊ इच्छितो. कदाचित हे ओल्ड स्कूल ऑफ थॉट थिंकिंग असेल, परंतु नेचर कम्पॅरिझन नो डेंटिस्ट कॅन हॅव.
1: बरोबर,
0: कितीही आम्ही सोन्याचे दात बसवले तरी ते खऱ्या दाता एवढे चांगले कधीही होऊ शकत नाही. म्हणूनच मी सुरुवातीला जे म्हटलं की पेशंट आहे त्याच्या वर जर तुम्ही देऊ शकत असाल तरच त्या ट्रीटमेंटला अर्थ राहतो.
1: आणि सर डॉक्टर तुम्हाला मी असं म्हणे की उपचारातच म्हणजे जे सौंदर्य आपण घेऊन आलो तुम्ही जसं म्हणाला दैवी देणगी असते आपल्याला तर तसं आपण राहावं जनरली नॅचरल राहावं नैसर्गिक राहावं असं आपण म्हणतो तर त्यासाठी आपण दूध भाज्या आणि फळं हे

0: बोलतो, पण तरी सुद्धा तुम्ही काय कसा योग्य आहार घ्यावा आणि कसं आपलं एकंदरीत स्वास्थ्य आपण चांगलं ठेवू यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा
1: या बाबतीत? आता जो आपल्या समाज मानसावर आता जो झगडा चाललेला आहे की हिंदू संस्कृती विरुद्ध पाश्चिमात्य संस्कृती, तर जेवढं आपण जाहिरातीत बघतो लहान मुलांना आता हल्ली व्हर्च्युअल मीडियामुळे जे लक्षात येतं की ते त्यांना तेच खरं वाटतं की टीव्हीवर दाखवलंय म्हणजे खरं आहे. पाव पिझ्झा बर्गर पेस्ट्री याशिवाय त्यांचं काही पाऊल पुढे पडत नाही. पण सायमल्टेनियसली जर विचार केला तर जेवढ्या आरोग्याच्या संकल्पना आपल्या जुन्या आहेत त्या जुन्या संकल्पना तुम्ही त्याज्य मानायला पाहिजे असं अजिबात नाही, काहीही कारण नाही तसं त्या त्याज्य समजायचं. आणि त्याच्यातला जो आर्टिफिशियालिटीचा प्रिझर्वेटिव्हचा जो भाग आहे किंवा शरीराला जी पोषक तत्व त्याच्यात मिळत नाहीत त्या भागावर पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. ते काही मागासले पण नाही, ते आरोग्याचं निर्देशांक आहे तो. त्यामुळे तुम्ही काय खायचं, एखाद्या वेळी फॅशन म्हणून खाल्लं फाईन इनफ, पण दररोज तेच खाल्लं तर तुम्ही बघितलं असेल अमेरिकन मुलं ओबेस का होतात तर फक्त कोल्ड्रिंक्समुळे. म्हणजे पाव पिझ्झा बर्गर पेस्ट्री आणि कोल्ड्रिंक्स याच्यामुळे ते फुगत जातात. आणि दुसरा एक भाग असा की युद्ध जे चालतं हल्ली ते युद्ध आपल्या पारंपरिक युद्धाप्रमाणे कोणीतरी हल्ला केला कोणीतरी रणगाडे घेऊन गेलं असं नाहीये, तर त्याच्यात बायोलॉजिकल वेपन्स जो खूप वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतात, तर ही एक शक्यता कोविडमुळे खूप बळावलेली आहे की अशाही मार्गाने शत्रूचा संहार करता येतो आणि आपल्या संस्कृतीचा संहार झालेला आपण उघड्या डोळ्यांनी बघितलाय. म्हणजे आपल्याला कल्पना असेल लॉर्ड मॅकॉलेने त्यावेळीच नमूद केलं होतं की कुठल्याही राष्ट्राला पराभूत करायचं असेल अंकित करायचं असेल तर त्यांची संस्कृती नष्ट करा. त्यामुळे लहान आपल्या तरुण पिढीला मी असं सांगू इच्छिन की तुम्ही तुमची जबाबदारी फक्त स्वतःपुरती आहे असं न समजता फॅमिली पोटी आहे देशापोटी आहे या जगापोटी आहे हे समजून करा. तुम्हाला ईश्वराने जो जन्म दिलाय तो प्रोजेनी वाढवण्यासाठी दिलाय, फक्त स्वतःपुरतं बघण्यासाठी आणि ऐषारामासाठी आणि फॅशन करण्यासाठी नाही.
0: श्रोत्यांना मी सांगू इच्छिते डॉक्टर मुकुंद कोठावदे हे जसे प्रोस्टोडेंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत, गेली 40 वर्ष ते स्वतःची प्रॅक्टिस करतायत, त्याचबरोबर ते उत्तम चित्रकार आहेत आणि उत्तम कवी आणि लेखक सुद्धा आहेत. साहित्यातही त्यांचा तेवढाच प्रवास झालेला आहे. सर, साहित्याच्या पुस्तकात तुम्ही एक स्वतःबद्दल लिहिलेलं आहे त्याचाही इथे उल्लेख आणि आमच्या श्रोत्यांना त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल, तर त्याविषयी तुम्ही थोडं चित्रांविषयी थोडं बोलावं आणि तुमचं जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्याविषयी आमच्या श्रोत्यांना जरा सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करते.
1: हा मॅडम, तुम्ही म्हणजे आता मला सागर गागर मध्ये भरायला सांगताय. त्याच्यात बेसिकली मला भाषांची खूप आवड होती. 10वी मध्ये मी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत माझं सिलेक्शन झालं होतं. त्यावेळी नुमवी सोडायची नाही, नूतन मराठी विद्यालय खूप प्रख्यात शाळा होती, तर ती सोडायची नाही म्हणून आम्ही 5-6 विद्यार्थी जे सिलेक्ट झालो होतो त्यांच्यासाठी सायम प्रशाला चालू केली. तर त्यावेळी प्राज्ञ कोविद सिनियर इंग्लिश या तिन्ही परीक्षांची मी तयारी केली आणि प्राज्ञ झालो कोविद झालो सगळ्या परीक्षा दिल्या. तर भाषेत खेळायला मला खूप आवडायचं. आता जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा पहिली जबाबदारी असते कर्त्या पुरुषाची की फॅमिलीला सुखात ठेवायचं किंवा सामाजिक पत राखून आपण प्रगती करायची, तर ते ध्येय खूप छानपैकी साधलं गेलं एथिकली, म्हणजे कुठलीही आचारसंहिता न तोडता कमर्शियल न होता साधलं गेलं आणि त्याच्यात मी पूर्ण समाधानी आहे. म्हणजे तुम्ही ग्लास अर्धा भरलेला आहे तर अर्धा रिकामा आहे, तर अर्धा रिकामा बघितला तर तुम्ही आयुष्यात कधीही सुखी होणार नाही. त्यामुळे मी आहे त्याच्यात समाधानी आहे, त्याला अल्पसंतुष्टता म्हटली तरी चालेल, परंतु उगीच वेडवाकड काही धावायचं वेडवाकड काही करायचं असं माझ्या मनात कधी आलं नाही. माझ्या मिसेसला अनफॉर्च्युनेटली कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आयुष्याची घडी सगळी बिघडली. तर त्यावेळी 10-12 वर्ष आम्ही जो लढा दिला सगळा त्याच्यात आर्थिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या पूर्ण खचून जाण्याची शक्यता खूप होती. त्यावेळी विचार करायचं स्वातंत्र्य किंवा शक्ती जी ईश्वराने आपल्याला दिली आहे त्यावेळी तुम्ही तारतम्य भाव न सोडता तोल न जाता जर विचार केला तर तुम्ही थोडस क्रुएल वाटू शकतं पण तुम्ही जी काही विपत्ती आलेली आहे आपत्ती आली आहे तीही संधी म्हणून बघायचा जर प्रयत्न केला तर ते निगेटिव्हिटी तुम्ही जर ती इम्बाईब केली तुम्ही नैराश्याच्या गर्तेत गेला तर तुम्ही एकच विचार करायचा असतो की अरे मी एकटा नैराश्याच्या गर्तेत जाऊन माझंच आयुष्य बिघडवतोय असं नाही तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांचंही बिघडवतोय मग त्याच्या तुमचे निकटवर्ती आले मग तुमचे रुग्ण आले आता रुग्णांना माझी गरज आहे का तर 40 वर्ष ज्यार्थी रुग्ण माझ्याकडे व्यवस्थित येत आहेत तरी याचा अर्थ त्यांना गरज नक्की आहे किंवा मी असं म्हणत नाही की मी सगळ्यात जास्त चांगली ट्रीटमेंट देतो पण जी देतो ती पेशंटला चांगली वाटते यासाठी ते येणार आहेत मग तीच जर उभारी मी सोडली किंवा दारूच्या प्याल्यात मी स्वतःला बुडवलं तर ते चुकीचं ठरेल तर त्यासाठी मी खूप विचार केला तर शब्द हे खूप छान माध्यम आहे आणि त्या शब्द माध्यमातूनच एकदंत व्यथा नवे कथा हे माझं आत्मचरित्र मी लिहिलं त्याच्यात इतरांना उभारी द्यायचाही प्रयत्न केला मी की माझ्या मिसेसनीही कॅन्सरचा लढा जो लढला तो अतिशय स्तुत्य होता हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिच्या जाण्याच्या दिवशी सुद्धा सकाळी तिने माझ्या मुलीला सांगितलं की तुझा कॅम्प आहे तू कोणीही काही म्हटलं तरी माझ्याकडे लक्ष न देता तू तो कॅम्प करून यायला पाहिजे तर अशी जी वीरांगना आहे तिचा तो अपमान ठरला असता की मी नैराश्याच्या गर्तेत जाणं तर त्यावेळी आम्ही ठरवलं की कॅन्सरसाठी आपण काही काम करायला पाहिजे तर मी माझा एकदंत नावाचं प्रतिष्ठान काढलंय त्याच्याने आम्ही त्याच्यातून गरीब रुग्णांना मदत करतो कवळीसाठी म्हणा किंवा काही पण मुख्यत्वे आता आम्ही कॅन्सर याच्यावर खूप प्रयत्न करतोय की कॅन्सरच्या बाबतीत अर्ली डिटेक्शन सगळ्यात लवकर निदान होणं हे गरजेचं असतं त्यामुळे वेलस्कॅन नावाचं जे उपकरण आहे की जे डोळ्याला दृश्य स्वरूपात कॅन्सरचे काही चेंजेस दिसू शकतात त्याच्या आधी सेल्युलर लेवलला म्हणजे उती लेवलला जे चेंजेस होतात ते डिटेक्ट करून आपल्याला त्याच्यात जागरूकता आणता येते तर असे कॅम्प्स आम्ही करतो आणि ते टोटली फ्री करतो आणि आता हे जे कलेचं जे आपण म्हटलात तर शब्द हे जसं चांगलं प्रभावी माध्यम आहे तसंच रंग हे प्रभावी माध्यम आहे सुदैवाने मला डेंटिस्ट्री चांगली केल्यामुळे हात चांगला बसला का हात चांगला होता म्हणून डेंटिस्ट्री चांगली झाली हा प्रश्न मला अजूनही उलगडता आलेला नाही पण मी चित्र काढायला कोविडमध्ये सुरुवात केली आणि त्यांनी मला खूप साथ दिली की मानसिक संतुलन राखण्यासाठी त्याचा सगळ्यात चांगला उपयोग झाला मी त्याला सक्रिय अध्यात्म म्हणतो तर हे सक्रिय अध्यात्म जे आहे ते चित्ररूपाने उलगडलं गेलं मागच्या वर्षी मी एक कॅलेंडर काढलं होतं ते पक्ष्यांचं होतं सुप्रीत साहू म्हणून इंटरनॅशनल एक फोटोग्राफर आहेत त्यांच्या पक्ष्यांच्या चित्रांवर फोटोवरनं मी चित्र काढली त्याचा कॅलेंडर केलं आणि प्रत्येक पक्ष काहीतरी आपल्याला संदेश देतोय आणि आपण पर्यावरण रक्षण पक्ष्यांसाठी केलं पाहिजे हाही एक संदेश त्याच्यातून दिला आता यावर्षी मी राजा रवी वर्माची पेंटिंग घेतली आहेत आणि त्याच्यातून स्त्रीचं प्रारब्ध किंवा स्त्रीचे भोग किंवा स्त्रीचं नशीब या विषयावर मी चित्रमाला करतोय तर त्याच्यात योगमाया शब्द कित्येक जणांना माहिती नाही कृष्ण जन्माष्टमी सगळे खूप धूमधडाक्यात साजरी करतात योगमाया कोण असाच प्रश्न सगळे विचारतात तर योगमायाशिवाय कृष्ण अपुरा आहे त्या कंसाचं मनोभंग तेजोभंग तिने केला नसता तर कदाचित कृष्ण कहाणी पुढे चालू राहिलीच नसती तर त्या न्यायाने स्त्रीलाही योग्य न्याय द्यायला पाहिजे मनुस्मृतीपासून पाश्चिमात्य विचारसरणीपर्यंत सगळ्यांनी निसर्गाने स्त्रीला अबला केलंय असं भासवण्याचा प्रयत्न करून जगराहाटी चाललेली आहे त्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे या हिशोबाने मी ही 12 चित्रं केलेली आहेत आणि ते कॅलेंडर आता लवकरच बाजारात येणार आहे आणि या पुस्तकांचं कॅलेंडरचं सगळ्याचं उत्पन्न जे काही येईल ते मी कॅन्सरच्या पेशंटसाठी वापरतो ते स्वतःसाठी काही नाही आता
0: कॅन्सरग्रस्त लोकांसाठी तुम्ही कार्य करतातच पण अनेक काही सामाजिक उपक्रम तुमचे असतील तर तेही आमच्याशी शेअर केले तर आम्हाला आवडेल
1: त्याच्यात मी सुरुवातीला जेव्हा ट्रस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी खूप चांगला प्रोस्टोरेंटिस्ट आहे असं जग म्हणतंय, पेशंट म्हणतायत, पण मलाही माझं जे काही स्टँडर्ड आहे क्लिनिक सगळं योग्य ठेवणं आहे त्याच्यासाठी खर्च लागतो, त्याच्यासाठी चांगला टेक्निशियन लागतो, चांगली मटेरियल्स लागतात, तर त्याच्यात नो कॉम्प्रोमाइज ट्रीटमेंट करायची असेल तर हे सगळं चाललंच पाहिजे, तर पेशंटला चार्ज लावलाच पाहिजे. आता पेशंटला चार्ज लावला पाहिजे तर त्याचवेळी सायमल्टेनियसली कित्येक लोकांना आपण नकार घंटा वाजवत असतो हे लक्षात येतं, कारण त्यांची ताकद नसते. मग काही पेशंटला मदत करण्यासाठी आपण काही माध्यमातून उपयोग करू शकतो का त्यांचा, तर म्हणून आम्ही ट्रस्ट काढला. ज्यांना डोनेशन द्यायची ते देतात, डोनेशन असेल तेवढं आम्ही पेशंटला फ्री करतो. काही वेळेला मग आपणही म्हणजे मी एक उपक्रम केला होता वयाप्रमाणे सवलत.
0: अच्छा.
1: मला प्रश्न विचारला लोकांनी की अरे 90 वर्षाचे गृहस्थ आले तर तू काय 90% चार्ज कमी करणार का, म्हटलं आम्ही शब्द दिलाय त्यामुळे मी तो पाळणारच म्हटलं.
0: नक्कीच खूप सुत्य असे तुमचे सगळे उपक्रम आहेत. आता कार्यक्रमाच्या शेवटी किंवा मुलाखतीच्या शेवटी मी तुम्हाला असं विचारेन की 40 वर्षांच्या या तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये प्रोस्तो डेंटिस्टच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अनेक पुरस्कार किंवा सन्मानित तुम्हाला करण्यात आलं असेल वेगवेगळ्या संस्थांतर्फे, तर ते काही उल्लेखनीय असे पुरस्कार तुमच्या आता आठवणीत आहेत का, त्याविषयी थोडस सांगा.
1: पुरस्कारांचं म्हणाल तर माझ्या दृष्टीने पेशंट जेव्हा सांगतो की डॉक्टर तुमच्यामुळे मी खायला लागलो, तुमच्यामुळे माझं आयुष्य सुधारलं, आता या पल्लवी देशमुखचा मी जो केला तिने आता आम्हाला खूप वेळा ती जेवायला बोलवत होती, एक वर्ष दीड वर्ष दोन वर्षापासून चाललं होतं, तिने जेवायला बोलवलं त्यावेळी तिने सगळ्या कॉलनीत सांगितलं की सर येणार हाच माझा दिवाळी दसरा, आणि तिने हे जे उद्गार काढले की आज केवळ मी तुमच्यामुळे आहे हा माझ्या मते सगळ्यात मोठा पुरस्कार. मला चांगला प्रिन्सिपल म्हणून, चांगला डेंटिस्ट म्हणून पुरस्कार चांगले मिळाले, सगळं व्यवस्थित झालं, मी रोटरी क्लबचा प्रेसिडेंटही होतो, परंतु माझ्या एकच लक्षात आलं तुम्हाला जी समाजसेवा करायची आहे, तुम्हाला जी रुग्णसेवा करायची आहे ती तुम्ही ज्या हाताची त्या हाताला कळू देता कामा नये, आणि त्या हिशोबाने पेशंटच्या चेहऱ्यावरचं हसू हा सगळ्यात मोठा पुरस्कार समजतो मी.
0: खूप छान. डॉक्टर मुकुंद कोठावदे, तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला हॅलो डॉक्टर या सेगमेंटमध्ये खूप छान माहिती दिली प्रोस्तो डेंटिस्ट म्हणजे नेमकं काय आणि प्रोस्तो डेंटिस्ट होण्यासाठी काय काय आपण केलं पाहिजे याचं करिअर गायडन्स आपण म्हणू मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल मी तेजस्वीने तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: मित्रांनो, आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर मुकुंद कोठावडे सरांचं मुलाखत आज घेतली. पुन्हा एका नवीन डॉक्टरांना घेऊन मी पुन्हा भेटते हॅलो डॉक्टरच्या सेगमेंटमध्ये. तोवर तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: नमस्कार, मी अँकर कोमल आणि अजय कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजची आपली मुलाखत ही फार वेगळी आहे. आज आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंतर्गत आपण अशा 3 मैत्रिणींना भेटणार आहोत ज्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध राहण्याचा एक निर्णय घेतला. आता मी असं का म्हणते या प्रश्नाचा उलगडा तुम्हाला या मुलाखतीमध्ये होणार आहे. आज आपल्यासोबत एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम आहेत. नेत्रा मॅम, तुमचं आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: आणि असं म्हणतात या समाजामध्ये आपण राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि हाच विचार कुठेतरी मनात घेऊन नेत्रा मॅमनी एक पाऊल उचललं आणि या प्रवाहामध्ये वाहत असताना या 2 मैत्रिणी त्यांच्या सोबत येऊन जोडल्या गेल्या. अर्थात आज आपल्यासोबत एनडी इव्हेंटच्या कोर टीम मध्ये असणाऱ्या आणि एनडी इव्हेंट सोबत नेहमीच प्रत्येक इव्हेंट्स एक सक्सेसफुल होण्यासाठी नेहमीच आता धडपडणाऱ्या रश्मी मॅम सुद्धा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत.
1: धन्यवाद.
0: खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आणि कसं वाटतं ज्या वेळेला मैत्रिणी ज्या आहेत त्या एकत्र येऊन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे हाय बाय पुरती, हॅलो हाय पुरती आणि छान मजा मस्ती पुरती मैत्री मर्यादित न ठेवता काहीतरी चांगलं करण्याचा हेतू मनात घेऊन जेव्हा ती मैत्री होते आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं होतं, तर ते जे काही चांगलं होतं ते कसं दिसतं, तर हे असं दिसतं अर्थात. आणि आपल्यासोबत अजून एक मेंबर जोडल्या गेलेले आहेत ज्या की कोर टीम आपल्या मेंबर आहेत आणि एनडी इव्हेंटचा प्रत्येक इव्हेंट चांगलाच व्हावा, तो खूप सक्सेसफुली व्हावा यासाठी ज्या नेहमी नेत्रा मॅम सोबत सतत धडपडत असतात त्या म्हणजे निमिषा मॅम. सो निमिषा शर्मा होतकर, खूप खूप स्वागत आहे तुमच्या तिघींचं. मुळात तर मला आता कळत नाहीये सेगमेंटची सुरुवात आजची नारी म्हणून करू की फॅशनिस्टा म्हणून करू. तर नेत्रा मॅम, सुरुवात तुमच्यापासून करेल की माझ्या माहितीनुसार तुम्ही मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं, एक स्वतः मॉडेल म्हणून उभ्या राहिला, पण नेमकं असं काय झालं की मॉडेलिंग स्वतः करत असताना आपण स्वतः एक कंपनी फॉर्म करूयात की जिथे आपण दुसऱ्यांना एक प्लॅटफॉर्म देऊ, असं का वाटलं तुम्हाला?
1: सर्वप्रथम तर धन्यवाद मला इथे बोलवण्याबद्दल. 90 आचार्य, कोमल मॅम, खूप खूप आभारी आहोत आम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. सो अशी ह्या एनडी इव्हेंटची सुरुवात अशी झाली की मला ह्या ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होतं पूर्वीपासून, पण माझं लग्न लवकर, मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज, ह्याच्यामुळे मला करता नाही आलं. जशी माझी मुलगी मोठी झाली, ती थोडी थोडी इंडिपेंडेंट झाली, तेव्हा मी ठरवलं की नाही आता आपण स्वतःसाठी काहीतरी करूया, म्हणजे आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. सो तेव्हा त्याच्यानंतर मी ब्युटी पॅजंट्समध्ये पार्टिसिपेट करायला लागले आणि मी असे मल्टी टायटल्स मला मी जिंकले. सो त्यानंतर मला असं जे मी बघायचे म्हणजे जे ऑर्गनायझर्स जसं करतात मी खूप ऑब्झर्व करायला लागले की कसं करतायत हे वगैरे, हे कसे कशी धावपळ असते, काय असतं. सो त्याच्यानंतर मला असं मनात आलं की आपण का नको चालू करूया, आणि खास करून ठाण्यात. तेव्हा माझ्या मनात असं होतं की ठाण्यात का नको असं. तर त्याच्यानंतर मग मी सुरुवात केली क्वीन ऑफ ठाणे 2025 आणि 2024 मी याची सुरुवात केली आणि तो फर्स्ट इव्हेंट खूप सक्सेसफुल आणि खूप ग्रँड असं झालं, जे म्हणजे माझ्या अपेक्षेच्याही बाहेर होतं. पण हां, मला लोकांनी खूप सपोर्ट केलं त्यावेळी, माझ्या फॅमिलीनी म्हणा, माझे जे कोण स्पॉन्सरर्स होते त्यावेळी, म्हणजे पहिला इव्हेंट शक्यतो स्पॉन्सरर्स इतका विश्वास दाखवत नाही, अरे पहिला इव्हेंट आहे काय माहिती कसं असेल असं लोकांच्या मनात येतं, पण नाही मी हे नाही फेस केलं असं. हां, काही काही लोकांच्या मनात तसं आलं, पण 90% मला रिस्पॉन्स खूप चांगला आला तेव्हा, म्हणजे त्यावेळी. आणि मला चांगले चांगले चॅनल पार्टनर्स भेटले, इन्क्लुडिंग मीडिया पार्टनर, स्किन केअर पार्टनर आणि म्हणजे जे काय आपले प्रोडक्शन हाऊस वगैरे, खूप चांगली चांगली लोकं मला तेव्हा भेटली आणि त्यांच्या सपोर्टमुळे माझा तो फर्स्ट इव्हेंट खूप छान झाला, खूप व्यवस्थित झाला. आणि तेव्हा असं होतं की तेव्हा आम्ही असे 3 कॅटेगरीज ठेवलेली, मिसेस आणि टीम, आणि तेव्हाही आम्ही ग्रूमिंग वगैरे सगळं असं ठेवलं होतं, म्हणजे स्किन केअर सेशन्स वगैरे, म्हणजे जवळजवळ आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हाची ही जर्नी 2-2.5 महिन्याची होती. म्हणजे जनरली ब्युटी पॅजंट्स आम्ही बघितलंय की आदल्या दिवशी ग्रूमिंग असतं आणि दुसऱ्या दिवशी ते परफॉर्म करतात, मॉडेल्स ट्रेन्ड नसतात. सो आमच्याकडे तसं होत नाही, अगदी फर्स्ट इव्हेंटपासून आम्ही असं केलंय की नाही, आम्हाला मॉडेल्स ट्रेन्ड पाहिजेत. आम्हाला कमी असतील तरी चालेल, पण आमचा शो व्यवस्थित झाला पाहिजे. कोणीही कमी जास्त नाही वाटलं पाहिजे. ही मॉडेल खूप छान ट्रेंड आहे, ही नाही आहे, ही कमी आहे असं नाही. स्टेजवर जेव्हा सगळे येतात तेव्हा सगळे ट्रेंड वाटले पाहिजे. सो त्या गोष्टीची आम्ही काळजी घेतो, म्हणून आम्ही हे 2-2.5 महिन्यांचं ग्रुमिंग सेशन आम्ही एव्हरी संडे टू संडे ठेवतो. सो आम्ही संडेला कारण ठेवतो, कारण सगळे वर्किंग हाऊस वाईफ आहेत, काही लोक प्रत्येकाला आपापली कामं असतात. सो वीकडेज कोणाला पॉसिबल होत नाही. सो एव्हरी संडे दुपारी आम्ही, एकदा ऑडिशन झाले, फायनलिस्ट सगळे झाले, म्हणजे निवडून झाले, शॉर्टलिस्ट झाले, त्याच्यानंतर मग आम्ही एव्हरी संडे भेटतो, त्यांचं ग्रुमिंग चालू होतं. मग इट स्टार्ट फ्रॉम स्किन केअर सेशन. सो फर्स्ट आम्ही स्किन केअर आणि डाएट हे ठेवतो, कारण आम्ही हे लवकर का ठेवतो, कारण देन द कंटेस्टंट स्टार्ट फॉलोईंग, म्हणजे त्यांना तेवढा वेळ मिळतो फॉलो करायला, आणि ह्याच्यामुळे ते स्वतःवर फोकस करायला शिकतात. आणि बाय द टाइम फिनाले येतं तोपर्यंत आमचे मॉडेल पॉलिश्ड, ग्रूम्ड आणि कॉन्फिडंट असतात.
0: हा, कारण एका दिवसामध्ये तुम्ही किती कॉन्फिडन्स बिल्डअप करणार आहात ना. एका दिवसामध्ये तुम्ही एकाच दिवशी त्यांना ग्रूम करताय, किंवा एकाच दिवशी तुम्ही त्यांना स्किन केअर सांगताय, एका दिवसामध्ये त्यांच्या
1: मी स्वतः जे पॅजंट्स केले तिथेही आम्हाला आदल्या दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सगळे बॅक टू बॅक लेक्चर्स, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही एकदम टायर्ड. सो मला नाही, मी पहिले माझ्या आपल्या पार्टिसिपेंट्सचा विचार करते की नाही, दे शुड लुक फ्रेश, दे शुड बी कॉन्फिडेंट, कारण आपल्याला शो चांगला करायचा आहे.
0: एक्झॅक्टली
1: असं आहे, ते टायर्ड होणार आणि मग ते परफॉर्म करणार त्याच्यात काही अर्थ नाही. सो आम्ही हे 2-2.5 महिने आम्ही हे ह्याच्या मागे खूप मेहनत घेतो की आमचे पार्टिसिपेंट्स व्यवस्थित वाटले पाहिजे. सो त्यानंतर आम्ही एक अॅनी फाउंडेशन म्हणून आमच्या इथे ठाण्यामध्ये एक रिहॅब सेंटर आहे. सो तिथे म्हणजे इट इज फॉर वुमेन्स असं आहे. सो त्यांनाही मी ट्रेन केलं, त्यांचाही फॅशन शो आपण आधी ऑर्गनाईज केलं होतं गेल्या वर्षी 2025 मध्ये असं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठाणे सुपर मॉडेल्स 2025 हे केलं होतं. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कॅटेगरीज होते, मॉम अँड मी, म्हणजे आई आणि मुलगा किंवा मुलगी एकत्र वॉक, आणि मग ग्रॅनी अँड द चाइल्ड होतं, म्हणजे आजी सुद्धा रॅम्प वॉकवर चाललेले आहेत त्यांच्या नातवांबरोबर. आणि त्या आजी देखील आता तुम्हीही उद्या आमचा शो बघाल, त्या इतक्या ग्रूम्ड आहेत आणि त्या एवढ्या आवडीने येतात प्रत्येक सेशनला की बघून खूप छान वाटतं की वयाचा इथे काही ब्रॅकेट नाही आहे. प्रत्येकाला असं नाही की माझं वय झालं की आता मला काय करायचं आहे, मी कशाला हे करू, नाही. इथे आल्यानंतर प्रत्येकाचे विचार बदलतात. दो त्यांचे फॅमिलीवाले बोलतात की आता काय करायचंय तुला असं तसं, हा कशाला आता हे काय, आता वय झालं तर बाद झालं असं असतं, पण नाही. त्या इथे येऊन आणि त्यांच्या नंतर जेव्हा त्यांची फॅमिली हा शो बघते ना, तेव्हा त्यांच्या फॅमिली सुद्धा वाटतं की नाही बाबा तू तुझा डिसिजन योग्य होता आणि तुझ्यामध्ये आम्हाला खूप फरक वाटतो. सो इट इज नॉट ओनली अबाउट ग्रुमिंग, म्हणजे छान दिसणं असं नाही, ओव्हरऑल त्यांचं बिहेव्हिअर बदलतं, त्या छान म्हणजे छान असं बोलायला वगैरे लागतात एकमेकांबरोबर, आणि त्यांचा छान ग्रुप होतो एकमेकांबरोबर, त्या छान मिंगल होतात, भेटतात, आणि म्हणजे एक ओव्हरऑल ते असं खूप एन्जॉय करतात ही जर्नी असं आहे. आणि कॉम्पिटिशन आतापर्यंत खूप हेल्दी झाले, असं नाही झालंय की कॉम्पिटिशन नंतर भांडणं झाली आहेत किंवा ही बोलत नाही ती बोलत नाही, अजूनही सगळे एकमेकांबरोबर टचमध्ये असतात. आणि आम्ही हे सुद्धा ट्रेन करतो की तुम्ही स्टेजवर जाताना एकमेकांचे बॅचेस चेक करा, कोणाचं काय व्यवस्थित नाहीये का, कोणाचं एकमेक तुमच्या ग्रुप बरोबर तुम्ही असता तेव्हा एकमेकांना हेल्प करा. येस येस, तुम्ही एकमेकांना हेल्प करा, असं नाही की माझं माझं माझं माझं माझं माझं माझं नाही, तसं अजिबात नसलं पाहिजे. सो तुम्ही एकमेकांना हेल्प करा हे मी सगळ्यांना सांगते. सो त्या पद्धतीने ते परफॉर्म करतात आणि ठीक आहे, म्हणजे खूप हेल्दी वेने होतं आतापर्यंत. टच वूड सगळे कॉम्पिटिशन खूप हेल्दी झालेत, खूप हेल्दी झालेत, कोणीही भांडलं नाहीये, कोणीही काही आम्हाला क्रॉस क्वेश्चन केलं नाहीये असं का तसं का वगैरे. सो तिथेच आम्हाला सगळं जिंकल्यासारखं झालेलं आहे.
0: मला असं वाटतं नेत्रा मॅम, ऍक्च्युली असं म्हणतात की आपण एखादी गोष्ट चांगली करू शकतो कारण आपण ती गोष्ट स्वतः जवळून अनुभवलेली असते. म्हणजे मी तुम्ही स्वतः एक मॉडेल म्हणून तुमची जर्नी सुरू केली, तुम्ही काही गोष्टी फेस केल्यात, मग हे असं का, मग इथे जे तुम्हाला प्रश्न पडले ते तुम्ही स्वतः ऍज अन ऑर्गनायझर आणि फाउंडर म्हणून ते सोडवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. कारण बऱ्याच ठिकाणी मीही ब्युटी पेजन पाहिले आहेत, आपण सगळेजण पाहतो, पण हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे करायचंय म्हणून कोणी करत नाहीये, तर त्या गोष्टीच्या मागे म्हणजे हे ब्युटी पेजंट करून केवळ मलाच नाही तर अजून बाकीच्यांनाही म्हणजे जे येणारे कंटेस्टंट आहेत मुळात त्यांचेही काही फायदा आहे. त्या कुठेतरी फ्रेंडली होणार आहे. जसं तुम्ही मला एक कॉन्सेप्ट आवडले की तुम्ही आजींना प्लॅटफॉर्म वरती आणलं, इतका मोठा प्लॅटफॉर्म त्यांना दिलात, म्हणजे ज्या कुठेतरी एक लोनलीनेस किंवा मुलांचं आणि आजीचं जे रिलेशन होतं त्यावरती तुम्ही काम केलं. सो ही कॉन्सेप्टच खूप वेगळी आहे. आणि श्रोते मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या वर्षीचं जे ब्युटी पेजंट होत आहे क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशली एबल्ड कॅटेगरी. आणि तुम्ही खरंच ही कॉन्सेप्ट खूप मस्त आणले. तुम्ही नेहमीच खूप काहीतरी छान वेगळं करण्याचा प्रयत्न करता पण स्पेशली चाइल्ड म्हणजे तेही आपल्यासारखेच आहे. म्हणजे त्यांना कुठे असं वाटायला नको की अरे ही किती छान वर्क करते, ही रॅम्पवर किती जाते पण मलाही जायचंय. तर हा जो विचार तुम्ही त्यांच्या डोक्यातूनच लिटरली हे केलाय की they are like us.
1: In fact, they are more self-motivated and in fact, they are inspiring than us. असं मी सांगेन. आपण तरी एखाद्या वेळी जरा चार वेळा विचार करतो, थोडंसं कधी कधी हेजिटेट करतो, पण त्यांची जी पद्धत आहे परफॉर्म करायची, एकेकांची अचीवमेंट तुम्ही ऐकाल तर डोळ्यात पाणी येईल. इतके ते म्हणजे सगळे हाय प्रोफाईल आहेत, सगळे अगदी म्हणजे सगळ्यांनी काही ना काही लाईफमध्ये अचीव्ह केलेले आहेत. इतके सगळे ते स्पेशल कॅटेगरीमध्ये सगळे खूप छान आहेत. असं आहे म्हणजे आपण म्हणायला म्हणतो हँडिकॅप पण खरं सांगायला गेलं ते लोक आपल्यापेक्षाही खूप
0: दे आर स्पेशल.
1: दे आर रिअली व्हेरी स्पेशल. रिअली व्हेरी स्पेशल अँड आय रिअली मीन इट. असं आहे ते. आणि मला म्हणजे खूप आनंद होतोय सांगताना की त्या काय म्हणजे जस्ट बिकॉज हे महाराष्ट्राचं आहे, पुण्यावरनं येणार आहेत, अकोल्यावरनं येणार आहेत, रत्नागिरीवरनं आहेत,
2: बडोद्याचे
1: पण आहेत आणि हे स्पेशल लोक तिथून हे येणार आहेत. फोटोशूटला आले त्यांना त्रास होतो नाही म्हणजे आता कसे उन्हाचे दिवस आहेत, त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं त्यांना होतो त्रास पण नाही, हसत खेळत ते येतात आणि खूप छान एन्जॉय करतात, एप्रिशिएट करतात. त्यांची काही कटकट नाही काही नाही. इनफॅक्ट दे आर मोर एक्साइटेड.
0: हा म्हणजे कुठेतरी आपण आपल्याला असं कुठेतरी फील होतं की त्यांना आपण मोटिवेट केलं पाहिजे बट ते ऑलरेडी मोटिवेटेड आहेत. आणि
1: त्यांना बघून आम्ही जास्त मोटिवेट झालो.
0: नेत्रा मॅम यानंतर मी रश्मी मॅम कडे वळेल. रश्मी मॅम खरं तर बिहाइंड कॅमेरा मला कळलंय की तुमच्या दोघीचं खूप गोड नातं सुद्धा आहे पण या गोड नात्याला म्हणजे तुम्ही प्रोफेशनली कसं कन्वर्ट केलेत, कसं मॅम सोबत तुम्ही जोडल्या गेल्यात मॅमच्या कामांमध्ये.
2: थँक्यू सो मच. म्हणजे खरंच खूप आभारी आहोत आम्ही की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. कोमल मॅम तुमचं खरंच धन्यवाद तुम्हाला, कारण ह्या गोष्टी बाहेर येणं पण गरजेचं असतं. कुठचा तरी एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे जिथे आपण हे बोलू शकतो. आणि माझं आणि हिचं नातं असं बघायला गेलं तर खरंच खूप वेगळं नातं आहे. तिने जेव्हा फर्स्ट पेजंट चालू केलं त्यावेळेला तिने जस्ट मला विचारलं की करशील का तू असं असं, मी करतीये. तर मी म्हटलं ठीक आहे, मी नाहीतरी हाऊसवाईफच आहे सो घरात आता तसं बघायला तसं काही हे नसल्यामुळे म्हटलं ठीक आहे चल करते मी. म्हणून मी तिच्याशी जुडले गेले आणि मग ते पेजंट झाल्यानंतर म्हटलं की तिच्या डोक्यात नवीन नवीन एक विचार येत होते की असं असं करायचंय, काय करता येईल, तुला जमेल का यायला. म्हटलं ठीक आहे मलाही आवड आहे, नुसतं घरात बसण्यापेक्षा काहीतरी स्वतःला सुद्धा एक वेगळ्या ह्याच्यामध्ये घालणं खूप गरजेचं असल्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे चल मी पण जॉईन होते तुला. आणि अशा प्रकारे प्रवास तिच्याबरोबर मी चालू केला आणि आज तिच्यामुळे आज आम्ही बऱ्याच गोष्टींना जुडल्या जातोय. म्हणजे मी काय निमिषा काय आम्ही दोघी जणी पहिले कंटेस्टंट म्हणून आलो, तिच्याबरोबर खूप चांगला अनुभव मिळाल्यावरती आता आम्ही तिला दोघीही जुळल्या गेलो आणि खूप छान पद्धतीने आमची टीम आहे. आम्ही मस्त एकमेकींना प्रत्येक गोष्टीसाठी बारीक सारीक गोष्ट कितीही असं हे नाही होत की अरे हे करायचंय का ते कसं होईल, विचार करून प्रत्येकाचे हे असतं की अच्छा हा पॉईंट ह्याच्यावरती काय काय केलं पाहिजे, आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिघी जणी फोनवर कितीही वाजले तरी जेव्हा केव्हा डोक्यात येईल त्यावेळेला फोन उचलायचा, फोन करायचा आणि बोलायचं की त्या डोक्यातल्या गोष्टी बाहेर परत राहायला अरे बापरे मी विसरले असं नव्हता, पटापट ते हे केलं जातं. ऍक्च्युली
0: काय बात आहे म्हणजे मी म्हणेन की नेत्रा मॅमनी एक हाऊसवाईफ मधले लपलेलं जे काही हिडन टॅलेंट होतं ते बाहेर काढलं मी असं म्हणते. कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण असतात आणि त्याला ऑफकोर्स एक प्लॅटफॉर्म हवा असतो आणि मला असं वाटतं हा मिळाला आणि तुमची गाडी आता सुटली आहे. आणि बऱ्याच वेळेला प्रश्न होतो नाही का, म्हणजे कुठेही जा फिमेल फिमेल एकत्र असले की अरे काहीतरी वाचतच, काहीतरी ते इश्यूज होतातच, मग ते कुठेतरी ते क्लॅशेस आणि या सगळ्या प्रॉब्लेम, पण हे मला इथे कुठे दिसतच नाही. आणि जेव्हापासून मी या तिघींना भेटले, म्हणजे मी या तिघींना अगोदरही भेटलेली आहे, पण आज मी खूप पर्सनली बोलणं होत आहे कारण इव्हेंटच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. आणि मला एक खूप छान गोष्ट जाणवते की तुम्ही कोणतीही गोष्ट, जसं तुम्ही म्हणालात रश्मीराम की एक तो विचार मांडायचा, मग त्याच्यावरती तिघींचं काय म्हणणं आहे आणि मग त्यानुसार पुढे जायचं. नाहीतर मला असं वाटतं एनडी इव्हेंट्स इतक्या कमी वेळामध्ये जर इतकं छान सक्सेसफुली ग्रो करते तर त्याचं रिझन पण हेच असावं. आणि मुळात बिईंग अ फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा मॅमनी तो एक स्पेस तुमच्या दोघींनाही दिलाय. तुमच्याकडे येईन मॅम. खरं तर काय म्हणतात त्याला डेडिकेशन कसं असावं, तर हे असं आहे. कुठेही मला ही गोष्ट बोलायची नव्हती, बट येस जे आहे ते आहे. शी इज इंजर्ड यार आणि तिला पायाला लागलेलं आहे, बट स्टील इव्हेंट आहे आणि ती कुठेतरी एक म्हणतात ना की ही गोष्ट आहे आणि मला हे सोडायचं नाहीये आणि ही भावना कुठेतरी आहे, त्यामुळे आज ती भावना त्यांना इकडे घेऊन आली आहे. सो कशा तुम्ही जोडल्या गेलात मित्रा मॅम सोबत आणि जो कँडी इव्हेंटचा प्रवास सुरू झालाय, कारण इव्हेंटच्या दिवशी मी पाहते की नेत्रा मॅम एक वेगळ्या झोन मध्ये असतात, रश्मी मॅम वेगळ्या झोन मध्ये असतात आणि निमिषा मॅम वेगळ्या झोन मध्ये असतात, म्हणजे

0: त्याच्याहून जास्त तुम्ही वेगळं करताय. म्हणजे हे दोन्ही कॉन्सेप्ट एकत्र येऊन थँक्यू व्हेरी मच आम्हाला हे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. टेंडी इव्हेंट्स आणि नेत्रा मॅम, म्हणजे माझा प्रवास कसं सुरू झालं, सगळ्यांचं एक ड्रीम असतं. सो आय वॉज इंटरेस्टेड की मला ब्युटी पजन करायचं. जसं नेत्राने सांगितलं, मुलगा लहान होता, तो मोठा झाला, 12 वर्षाचा होत आला, तेव्हा मी म्हटलं की आता स्वतःला टाइम द्यायला हरकत नाहीये. म्हणून मी पेजंट नेत्रा मॅमची पेजंटचं मला इन्व्हाइट आलेलं, म्हणजे कुणीतरी फ्रेंडने पाठवलेलं की तुम्ही हे करा. सो वन इज हॉबी, स्टेज फिअर. नेत्रा मॅमने एवढं छान, म्हणजे जेव्हा मी त्यांना बघितलं, आम्ही सेशन जेव्हा अटेंड करायचो, शी गिव्ह्स हर हार्ट टू इट. म्हणजे ती पूर्णपणे, म्हणजे असं नाही की ती ऑर्गनायझर आहे म्हणून मी हे नाही करणार, किंवा ती शिकवते, ती शी मेक्स इट शुअर की प्रत्येक कंटेस्टंट हॅज टू बी ग्रूम्ड अँड बी पॉझिटिव्ह ऑन द स्टेज. असं नाही की तू हे नाही आहे, तुझं हे बरोबर नाही, सोडून दे. शी विल टेक दॅट पर्सन, शी विल ट्रेन हर. इंडिव्हिज्युअल अटेन्शन देते, म्हणजे खूप वेगळं आहे त्यांचं जे ओव्हरऑल कंटेस्ट आहे, ते खूप वेगळं आहे. अपॉर्च्युनिटी खूप आहे आणि कोणाला असं कमी जास्त असं देखलं नाही जात इकडे. एव्हरीबडी इज द सेम. म्हणजे आता पण आम्ही जी स्पेशल कॅटेगरी इंट्रोड्यूस केलेली आहे, त्याच्यात पण नोबडी इज लेस ऑन मोर. एव्हरीबडी इज हेल्पिंग इच अदर. म्हणजे हे फर्स्ट इव्हेंट जेव्हा मी केलं, तेव्हा आय युज टू सी हर डुईंग एव्हरीथिंग एट होम अँड आय फाउंड दॅट दिस इज डिफरंट. आय एम अ प्रोफेशनल बँकर, म्हणजे मी रेप्युटेड बँकर वर काम करते. माझं कॉन्सेप्ट ऑफ वर्किंग आतापर्यंत खूप वेगळं होतं. स्ट्रॅटजी डेव्हलपमेंट हे सगळं आहे, पण जेव्हा मी फॉर वुमेन करते ना, तेव्हा मला एक वेगळं फील येतं. म्हणजे मला ते एन्थुझियाझम येतं, मोटिवेशन आहे, बिकॉज वी आर अ टीम ऑफ वुमेन अँड वी आर डुईंग फॉर वुमेन अँड देर इज नो बॅरियर की म्हणजे याची एज कमी आहे किंवा ही जाडीच आहे किंवा हिचा हाईट नाही, असं काही नाही आहे. म्हणजे दिस इज फॉर एव्हरीबडी. तर ते मला एक कॉन्सेप्ट नेत्राचं खूप आवडलं. मग आम्हाला जेव्हा आम्ही एकत्र आलो, सुरुवात अशी काय हे नाही झाली की तू ये म्हणून. मला आवड होती म्हणून मी म्हटलं की मी करू शकते का. शी नेव्हर स्टॉप्ड अस. म्हणजे शी वॉज हॅपीली टेकिंग सजेशन्स आणि ते करतात, म्हणजे खूप करतात. असं हे नाही आहे की चल आपण प्रयत्न तरी करूया. म्हणजे नेत्रा मॅम खूपच, म्हणजे पर्सनॅलिटी एकदम वेगळे, म्हणजे जसं ते दिसतात तसं प्रोफेशनल वगैरे, एकदम असं स्ट्रिक्ट वगैरे, पण असं काही नाही, होल हार्टेडली सगळं करते. आणि एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतलंय. म्हणजे आज मी जेव्हा बोलते, मला हे कॉन्फिडन्स नेत्राने दिलं. म्हणजे मला नव्हतं हे, मला स्टेज फिअर होतं. तर एनडी मध्ये आल्यानंतर इन 2 इयर्स आय माय सेल्फ हॅव ग्रोन सो मच. तर तुम्ही दुसऱ्यांचा विचार ऑब्व्हियसली कसं असेल ते बघू शकता. परत आमची कंटेस्टंट जे आहेत, जसं ग्रॅनी यांनी जे कॉन्सेप्ट नेत्राने आणलेलं, तर त्याच्यात ती कंटेस्टंट म्हणजे ती साडी नेसणारे ग्रॅनीज जे आहेत, त्यांना तुम्ही आता बघितलं ते वॉक करतात विथ कॉन्फिडन्स. दे हॅव कम फॉर 2 शोज, दे रिपीट कमिंग. अँड ते म्हणजे जेव्हा ते ऑडिशनसाठी ग्रूम होऊन येतात ना, आपल्याला एवढं प्राऊड फील होतं की ते कसे होते आणि कुठे आले.
1: चेंज
0: आणि सेशन्स पण, म्हणजे नेत्रा जेव्हा बोलत होती की सेशन्स होते, तर स्किन सेशन का पहिलं, म्हणजे ते ग्रूम तेव्हापासून आम्ही सुरुवात
1: करतो.
0: तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या, कसं घ्यायचं ते आम्ही गाईड करू. आणि आमच्याकडे पॅनलवरती जे डॉक्टर्स आहेत किंवा जे मीडिया वगैरे आहे, ते सगळे रेप्युटेड आहेत आणि ते स्वतःहून होल हार्टेडली ते ट्रेन करतात. असं प्रश्न किती प्रश्न असतात, म्हणजे स्किन केअर रिलेटेड प्रश्न तर तुम्ही बघू शकता किती, म्हणजे काय ना काय डाऊट असतात. पण ते लहान मुलाला कुठली क्रीम युज करायची, तेव्हापासून मोठ्यांना काय करायचं, ते सगळं डाएट प्लॅन वगैरे सगळं समजवतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीनं नेत्राने ना खूप मनापासून करते, म्हणून ते शो पण असं लोक पार्टिसिपेट करतात. ती येतात समोरून, जसं ती बोलली की फर्स्ट शोला एवढे स्पॉन्सर्स वगैरे, जसं मी आणि रश्मी पण फर्स्ट शो पासून आलो. तर कारण की शी इज होल हार्टेडली डुईंग इट, तर ते एक हे आहे की तिच्याबरोबर प्रवास करायला आम्हाला आवडतो. म्हणजे कुठेही असं वाटत नाही की नाही नाही आता हे नको, असं कधी वाटलं नाही. मी माझं पर्सनल ऑफिसचं करून आणि याच्यात वेळ काढते, कारण की मला ती आवड पण आहे आणि नेत्राचा सपोर्ट आहे. म्हणजे आता आम्हाला एक डिस्कशन करायचं होतं, मला लागलं हे घरी आली, आम्ही घरी बसून डिस्कशन केलं आणि म्हणजे ते खूप असं वेगळं बॉन्डिंग झालंय.
1: आणि
2: बॉन्डिंग
0: टचवूड आम्हाला

0: आणि हे वर्कआउट होईल का माहितीये, कारण तुमच्या तिघींच्याही मनामध्ये एकच आहे की आपल्याला दुसऱ्यांना प्लॅटफॉर्म द्यायचा आहे आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करायचं. सो बेसिकली हा थॉट कुठेतरी आहे आणि म्हणून हे होत आहे. आणि तुमच्या दोघींचं पॅशन हे मला असं वाटतं नेत्रा मॅमकडे तुम्हाला घेऊन आलंय. नेत्रा मॅम असं म्हणतात ना की हिऱ्याची ओळख चोरीला असते, तसं काहीसं झालंय आणि त्यामुळे.
1: पण ह्या दोघींमुळे एवढं शक्य, एवढं पुढे येणं शक्य हे मात्र अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या दोघींमुळे हे शक्य
0: नाही.
1: त्यांनी मला खूप सपोर्ट केला
0: यार. म्हणजे आपण, मला माहितीये मी चांगलं काम करते, पण अजून जर मी जे चांगलं काम करते त्यामध्ये जर अजून जर कोणी आपल्याला सपोर्ट करणार असेल तर डेफिनेटली
1: अगदी खरंय की त्यांनी त्या करतात. म्हणजे आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत पण कॉलवर असतो, नाही असं नाही तसं नाही. आणि आता इव्हेंट जवळ आल्या म्हटल्यानंतर
2: दररोज की काहीतरी अर्ग हे करायचंय ते आपण हा पॉइंट
3: सकाळी टाकतो मेसेज.
2: झोपेत पण आठवलं की जे आठवतात ते
1: त्याच
2: ऍटलीस्ट.
0: आणि आपण रात्री काम करताना
2: म्हणजे आम्ही एकमेकींशी बोलतो. म्हणजे आता ती घरी आहे तर ती बसून आहे, पण आम्ही दोघी समजा म्हणजे ती तिचं काम करता करता, ऑफिसचं काम करता करता सांभाळून ती करते. ही किचन मध्ये, मी किचन मध्ये, आमचे फोन चालूच असतात. किचन मध्ये काम चालू आहे, ते बोलणं चालू आहे. हे करायचं राहिलं आपल्याला ते करूया ना, तसं करायचंय ना, आपल्याला इतके वाजता इथे जायचंय ना, तिथे भेटायचंय ना, असं. इवन आम्ही जेव्हा ही स्पेशल लोकांसाठी जेव्हा ठरव म्हणजे विचार चालू केला, तिच्या डोक्यात विचार आला कंटेस्टंट, असं असं इन्क्वायरी केली आहे कंटेस्टंटनी की मी पार्टिसिपेट करू शकते का. मग तिने आम्हाला फोन केला की असं असं आहे, काय करूया आपण. तर म्हटलं ठीक आहे, आपण बघूया. कारण का न बघता काय एक्झॅक्टली आहे ते आपल्याला कळणार नाही. मग जेव्हा ती कंटेस्टंट आली व्हीलचेअर वरती, त्यावेळेला आम्हाला पहिले असा थोडा डाऊट होता की अरे आपण हे करू, म्हणजे हे ऍक्च्युली शिवधनुष्य आहे, उचलणं की एकासाठी करणं, उचलतोय आपण आणि ते करू, पार करू शकतो की नाही. पण आमच्या तिघींची खरंच असं आहे की वेवलेंथ जुळलेली आहे की तिघींनी म्हटलं की नाही ठीक आहे चल डन करूया आपण. मग आम्ही ती इंट्रोड्यूस केली की सगळ्यांना,
3: म्हणजे ती एकच कंटेस्टंट होती. आम्ही तिला विचारलं की आम्हाला असं वाटतंय की का यांच्या बरोबर, नॉट बी फेअर.
0: हा बरोबर,
2: रिझल्ट नाही देत आहे
3: जर ऑडिशन मध्ये एकच कंटेस्टंट आहे आणि त्यांना जे नॉर्मल आहे त्यांच्या बरोबर. ऍक्च्युली बघितलं तर आम्ही नॉर्मल नाहीये, ते जास्त नॉर्मल आहे, फक्त ते व्हीलचेअर वर आहे. तर आम्हाला असं वाटलं की आम्ही पहिलं त्यांनाच विचारलं की तुमच्या बरोबर तुमचे त्यांचे ग्रुप्स असतात ऑब्व्हियसली, जसे आपले असतात तसे त्यांचे ग्रुप्स असतात. म्हणून आम्ही विचारलं, मग आम्ही तिघांनी डिस्कस केलं की आपण ही कॅटेगरी इंट्रोड्यूस करूया. तेव्हा ठाणे वैभव लाईव्ह होते आमच्या बरोबर, आम्ही ठाणे वैभव लाईव्ह होतो आणि आम्ही अनाऊन्स केलं. आम्हाला एवढं चांगलं रिस्पॉन्स आला त्याच्यासाठी. म्हणजे पार्टिसिपेंट कुठून कुठून येत आहेत अँड दे आर सो टॅलेंटेड, म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन येतं त्यांना.
0: एक्झॅक्टली,
1: इंटरनॅशनल ऍथलीट्स वगैरे असे सगळे बास्केटबॉल प्लेयर्स
2: आणि प्रत्येक जण प्रत्येक म्हणजे त्यांचे ते जे एक्सपर्टी आहेत ना त्याच्यात ते व्यवस्थित म्हणजे ठिकाणी जॉब करत आहे. बसून नाही बसून नाही करत आहे,
1: त्यांचं चालू आहे. सगळे चांगले याच्यात आहेत.
0: मला असं वाटतं आजची मुलाखत ही खूप जास्त स्पेशल आहे, कारण ह्या तिघींसोबत गप्पा मारता मारता कळलंच नाही वेळ किती झालाय. पण सध्या वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आपल्या आजच्या फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण एनडी इव्हेंटच्या टीम सोबत छान दिलाखुलास गप्पा मारत आहोत आणि या गप्पा अशा सुरू राहतील. पण ऐकूयात एक छोटंसं गाणं, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन स्ट्रेंथ.

0: नमस्कार श्रोत्यांनो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरशी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोत्यांनो, आचार्य 90 FM च्या माध्यमातून आज आपण एका छान खूप बदनाडाच्या टीमला भेटलेलो आहोत. इंडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नुकताच क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशली एबल्ड कॅटेगरी हा एक खूप चांगल्या विचारांचा ब्युटी पेजंट होतोय आणि याच संदर्भात आपण छान दिलाफुलास गप्पा मारत आहोत. एनडी इव्हेंटच्या फाउंडर डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम आणि त्याचबरोबर एनडी इव्हेंट सोबत जोडलेल्या रश्मी मॅम आणि निमिषा मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. या दिलाफुलास गप्पा अशा सुरू होत्या आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने एनडी इव्हेंटची सुरुवात झाली आणि या तिघी जणी एकत्र येऊन मिळाल्या आणि एनडी इव्हेंट कशा पद्धतीने काय वेगळं वेगळं काम करतात. खरं तर आता आपण या इव्हेंटविषयी मला नेत्रा मॅम जाणून घ्यायला आवडेल, यावर्षी ब्युटी पेजंट कुठे कधी आणि कसं होणार?
1: येत्या 25 मेला आपला इव्हेंट आहे आणि ठाण्यात होणार आहे आणि तयारी आता आमची सगळी झालेली आहे. आता वी आर ऑल सेट, फक्त आता परफॉर्मन्स आणि आमचं एक रिहर्सल पेंडिंग.
0: येस, आणि यावेळेस म्हणजे ऍज आय नो की आतापर्यंत मी पाहिलंय की तुम्ही दर वेळेला काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता. एक तर तुम्ही तिन्ही वुमन्स पुढे आलेल्या आहेत, स्पेशली वुमन्स साठी काम करताय, एक हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. यावेळेला स्पेशली एबल कॅटेगरी आहे, यानंतर काय वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत त्या किंवा आतापर्यंत कुठल्या वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही राबवल्या?
1: सो ह्याच्या आधी आम्ही आत्मन स्कूलचे जे स्पेशल मुलं आहेत, लहान मुलं, त्यांनाही आम्ही ट्रेन केलं होतं. त्यांना ट्रेन करणं खरंच एक टास्क होतं, कारण त्यांना समजवणं, त्यांच्याकडनं वॉक प्रॅक्टिस करून घेणं. सो आम्ही एक महिना तिथे जाऊन आम्ही ट्रेन करायचो आत्मन स्कूलमध्ये. त्यापैकी आम्ही आय थिंक आम्ही 60 मुलांना ट्रेन केलं, 59 मुलांनी व्यवस्थित परफॉर्म केलं. 59, हे पण आमच्या एक्सपेक्टेशन्सच्या बाहेर होतं, पण खूप खूप सुंदर त्यांनी परफॉर्म केलं होतं आणि त्यांच्यासाठी हे काहीतरी नवीन होतं त्या स्पेशल मुलांसाठी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता हे महाराष्ट्र आता करतोय. यावेळेस जे 2 इव्हेंट्स आम्ही जे केले दॅट वॉज डिस्ट्रिक्ट लेवल. सो त्यानंतर आम्ही विचार केला, मला खूप लोक विचारायला लागले की तुम्ही आता
0: पर्टिक्युलर
1: हा तुम्ही आता ठाणे का असं, तर मग म्हणून आम्ही महाराष्ट्र इंट्रोड्यूस केलं. त्याच्यावर आम्ही मग स्पेशली एबल कॅटेगरी हे ठेवल्या आणि रिस्पॉन्स खूप छान आला आम्हाला. सो आणि त्यांचं आता ग्रूमिंग वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे. सो आता त्यांची तयारी सगळी झालेली आहे, आता आम्ही पण अतुरतेने वाट बघतोय. येस.
0: बट मॅम, मला यामध्ये ना एक खूप मोठा प्रश्न असा पडलाय की बीइंग अ मॉडेल ऑर ग्रूमर, जेव्हा आपण कॉमन मॉडेल्सला ट्रेन करतो, इट्स अनदर लेवल रिस्पॉन्सिबिलिटी. बट ज्या वेळेला स्पेशली एबल किड्स किंवा ती फॅमिली किंवा तसे जे लोक असतात त्यांना ट्रेन करणं, इट्स अ टास्क. म्हणजे एकतर कुठेही त्यांना फील होऊन द्यायचं नाही तुमचा काहीतरी कमी आहे, प्लस त्यांना त्यांचा वॉक, त्यांचा कॉन्फिडन्स किंवा ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्येही जाऊ नये त्यासाठी काम करावं लागतंय. तर जसं की तुम्ही म्हणालात की तुमचे ग्रूमिंग ऑलरेडी सुरू आहेत, तर या ग्रूमिंग मध्ये काय वेगळे पण जाणार?
1: मेन तर त्यांची एक्साइटमेंट इतकी पाहून आम्हीही इतके, आम्हालाही सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की होईल ना व्यवस्थित, होईल ना व्यवस्थित, कारण व्हीलचेअर चे जे पार्टिसिपेंट आहे ह्यांच्यासाठी एक वेगळी सोय करावी लागते. जिथेही आम्ही ग्रूमिंग सेशन घेतो ते रॅम्प असणं, तिथे त्यांच्यासाठी एक वेगळे वॉशरूम्स असणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला डोक्यात ठेवून, म्हणजे अशीच जागा आपल्याला प्रत्येक वेळी मिळेल का हे सगळं, पण आम्हाला सगळं मिळालं व्यवस्थित आणि तेही व्यवस्थित प्रॅक्टिसला आले. सगळ्यांनी खूप कोऑपरेट केलं. आता गेल्या रविवारी आमचं फोटोशूट झालं, तिकडेही सगळे पुण्यावरनं वगैरे सगळे आले होते आणि व्यवस्थित झालं. असं कोणाकडनं आम्हाला काही कंप्लेंट्स नाही आले किंवा आम्हाला त्यांना ट्रेन करताना काही असं काही त्रास नाही झाला, काही नाही. त्यांना जे काय आम्ही इन्स्ट्रक्ट केलं त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित फॉलो केलेलं आहे आणि त्यांनी खूप कोऑपरेट आणि खूप सपोर्ट केलेला आहे. सो आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास ऍज सच नाही झालेला आहे.
0: म्हणजे मी म्हणेन की हे चॅलेंज होतं, बट अशा गोष्टी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण अशा सगळ्या व्यक्तींना अजून जवळून तुम्ही पाहिलं, अनुभवलं त्यांचं आयुष्य कसं आहे हे तुम्हाला अनुभवता आलं. यानंतर आता पुढच्या म्हणजे आता खरंच ऑलमोस्ट अगदी जवळ आलेला आहे इव्हेंट, त्यामुळे जसं तुम्ही मगाशी ब्रेकपूर्वी म्हणालात रश्मी मॅम की अगदी आम्ही सकाळी पहाटे पण 5 वाजता मेसेजेस येतात तुमचे चालू असतात, काय तयारी चालली आहे, कुठवर आली आहे आणि काय काय बाकी आहे अजून, म्हणजे काय सांगाल संपूर्ण इव्हेंट बद्दल?
1: ऍक्च्युली कसं आहे ना की आपले ग्रूमिंग सेशन झालेले आहेत, आपण स्किन केअर सेशन दिलं, आपण त्यांना डाएटचं सेशन दिलं, शिवाय आपण फोटोशूट केलं. ऑलमोस्ट सगळं आपण जे कंटेस्टंटनी 25 तारखेला आम्हाला ते दिसले पाहिजेत, कसे दिसणार आहेत ते त्यांना आम्ही म्हणजे ट्रेन ज्या पद्धतीने केलं आहे ना ते आता फक्त आमचं आता एवढंच आहे की ते तसेच्या तसे जसं आम्ही इमॅजिन केलंय ते तसेच येणार आहेत ह्याची खात्री. हा ह्याची खात्री आता आम्हाला आलेली की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेन केलंय सो ते आता तसेच येतील. आणि आम्हाला आम्ही जी अपेक्षा ठेवली शो कडनं की आमचा जो शो असा एक वेगळ्या पद्धतीने समोर आला पाहिजे, म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण भाजी शिजवताना म्हणजे चिरतो शिजवतो आणि ती शिजल्यानंतर कधीतरी ती बिघडते, काहीतरी कमी पडलेलं असतं असं होतं. पण इथे आम्ही आता हे करताना
0: पूर्ण काळजी घेतली
1: की कुठेही इतकूसही कुठेही असं गालबोट लागता कामा नाही किंवा काही असं होता कामा नाही, त्यामुळे आम्ही अशा पद्धतीनेच ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे की ते येणार आणि ते कॉन्फिडेंटलीच समोर उभे राहणार आणि पब्लिक सगळं खुश होणार आहे की येस की ह्यांनी हे करून दाखवलंय. म्हणजे जे मी म्हटलं की शिवधनुष्य आम्ही जे उचललंय ते आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि आम्ही ते पेललंय आणि ते आम्हाला दिसतंय आता की म्हणजे हे पेललंय मी हे याच्यासाठी बोलू शकते की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिलंय हे नेत्रा ज्या पद्धतीने त्यांना शिकवते किंवा ते ज्या पद्धतीने इंटरेस्टने येऊन शिकतायत त्या ह्याच्यानी कळून चुकलंय की आता येस म्हणजे बरोबर आम्ही ट्रॅकवर आहोत, कुठेही ऑफ ट्रॅक गेलेले नाही आहोत आम्ही.
0: तुमच्याकडे येईल आता, एक तर ऑलरेडी तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये पण तुम्ही हार मानलेली
2: नाहीये,
0: तरी स्वतःचा एक पाय व्यवस्थित म्हणजे थोडासा इंजोर्ड झालाय, पण त्या दिवशी आता जर वॉक करायला सांगितलं तर कसा कराल अशा सिच्युएशन मध्ये?
2: ते पण आम्ही प्लॅन
0: केलेले स्पेशली एबल कॅटेगरी आहे त्यातलेच एखादी विचार घेतलाय मॅम वॉक करत आले. बट जोक्स पार्ट, ऑफकोर्स डेडिकेशनने तुम्ही काही गोष्टींसाठी तुमच्या पर्सनल गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही यामध्ये इन्वॉल्व्ह झालाय, कुठे पाहताय एंडी इव्हेंट्सला पुढच्या काही दिवसांमध्ये आणि या ब्युटी पेशंटला जो आता येऊ म्हटलं?
2: आता जर बघितलं एनडी इव्हेंट्स गेल्या 2 वर्षात एवढं, म्हणजे आज आम्ही 90 FM वर आलोय तर मला असं वाटतं की नेक्स्ट अजून 1-2 वर्षानंतर आम्हाला स्वतःहून वेगवेगळ्या ठिकाणी कॉल येतील आणि आमचे कॉन्सेप्ट अजून आम्हाला थॉट्स येणार आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्ही पुट फॉरवर्ड करणार. आय एम शुअर नेत्रा पण आम्ही अलाइन आहोत आतापर्यंत, काम आणि यु नो थॉट्स हे काय कधी कमी होत नाही, फक्त आपली एनर्जी कितपर्यंत राहते, किती सपोर्ट मिळत आहे आपल्याला ते आहे. आणि इव्हेंट मध्ये म्हणजे आम्ही कंटेस्टंट्स आणि कॅटेगरीज हे तर एक पार्ट झालं, परत आमचे आम्ही एक हे पण प्लॅटफॉर्म न्यू कमर्ससाठी आहे जिकडे आम्ही फिलर्स मध्ये असं ठेवलंय की ज्यांना त्यांचं टॅलेंट दाखवायचं ते दाखवतात. म्हणजे जसं नवीन एक ब्रँड आलं, नवीन कुठली डिझायनर आहे आणि हे मोस्टली आम्ही जे फिमेल रन ऑर्गनायझेशन आहेत त्यांना प्रमोट का करतोय, कारण की आम्हाला असं वाटतं की आता पण आमची टीम ओनली फिमेल्सची आहे. म्हणजे सगळीकडे आता जे आमचं नवीन वॉक येणार आहे जे पैठणी साडीचं आम्ही वॉक करणार आहे ते पण फिमेल रन ऑर्गनायझेशन. मोस्टली आम्ही असं फोकस करतो की ज्यांना प्लॅटफॉर्म ते आम्ही आम्हाला अप्रोच येतो असं नाही की नाही, पण आमचं प्लॅटफॉर्म हे आम्ही वेगळं ठेवलंय आणि आम्ही गोईंग फॉरवर्ड 2 इयर्स मध्ये त्याला एवढं वेगळं ठेवणार असं आमचं फोकस आहे. तर लोक म्हणजे ऑब्व्हियसली जसं आम्ही आतापर्यंत करत आलोय तर लोक समोरून विचारत आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी स्पेस क्रिएट करतो. म्हणजे असं नाहीये की आता जसं स्पेशली एबल्ड मध्ये पण व्हीलचेअर शिवाय जेव्हा आम्ही फर्स्ट कंटेस्टंट घेतलेली तेव्हा व्हीलचेअर होतो, पण लोक आहेत स्पेशली एबल्ड म्हणजे हे वास्ट कॅटेगरी असते ज्यांना चालायला नाही जमत, ज्यांना ऐकायला येत नाही, असं खूप कॅटेगरीमध्ये लोक आहेत. तर आम्ही सगळ्यांना प्लॅटफॉर्म देतोय, तर डिझायनर पासून ते फोटोग्राफी असेल किंवा कंटेस्टंट असेल किंवा ग्रॅमीज असेल किंवा मॉमेमीज सगळ्यांना प्लॅटफॉर्म ओपन आहे. तर आम्हाला असं वाटतंय की 2 वर्षानंतर आम्हाला अजून रिस्पॉन्स येऊन आणि जे हे स्टार्टअप आहे ते डिफरंट लेवलवर जाईल.
0: येस. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात की आता आम्ही कुठपर्यंत नेतोय, तर मला असं वाटतं की कुठपर्यंत करू शकताय, पण मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला प्रत्येक एक इव्हेंट होईल त्यामधून तुम्ही अजून जास्तीत जास्त इन्स्पायर होणार आणि तुमच्यामध्ये ती आपसुकच एनर्जी आणि ऊर्जा जी काही आहे ती येणार आहे. आणि म्हणजे ऍज आय नो की आता 2 वर्षाचा हा प्रवास आणि पुढे जसे जसे तुम्ही इव्हेंट करणार तसं तसं तुमची म्हणजे तुम्ही स्वतःही ग्रो आणि ग्लो होणारच आहात, करणार आहात. तसंच मला असं वाटतंय छान क्रिएटिव्ह, एकतर तुम्ही दिघे भंडार क्रिएटिव्ह आहात, त्यामुळे हे असं इतकं छान छान काय काय सुचतंय. कारण देर इज नो लिमिटेशन की फक्त हेच पाहिजे किंवा कुठेतरी तुम्ही असं स्वतःला एका बंद लाईन अशी कुठे केलेली नाही किंवा याची लाईन आखलेली नाही की याच्या पुढे नाही जायचंय. हा आपण फास्ट विचार करताय, एक दूरदृष्टीकोण मला असं वाटतं तो नेत्रा मॅमकडे आहे आणि त्याचा फायदा इकडे होतोय तुम्हाला. नेत्रा मॅम, सेम क्वेश्चन्स टू यू. ज्या दिवशी एनडी इव्हेंट फॉर्म झालं, आत्ताचा एनडी इव्हेंट आणि येणाऱ्या काही वर्षांमधला एनडी इव्हेंट काय वाटतंय?
1: जेव्हा फॉर्म झालं मलाही असं वाटलं नव्हतं की आज इथपर्यंत जाईल, आणि त्याचा श्रेय मी माझे क्लोज फ्रेंड्स, माझी फॅमिली, आता जे माझ्याबरोबर सगळे आहेत, निमिषा, रश्मी, सगळ्या क्रेडिट मी ह्यांनाच देईन. असं एकटी करणार असं नाही आहे. ठीक आहे, पहिलं हे मी केलं पण त्यातही माझे काही फ्रेंड्स होते, माझे फॅमिली, सगळ्यांनी मला सपोर्ट खूप केलं. सो आता पुढेही

0: आम्ही असंही काही वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन यायचा आमचा विचार आहे. पण आमच्याकडे असं आहे की आम्ही हाईट एज ह्याला काही ब्रॅकेट्स ठेवलेले नाही आहेत. आणि हाईट वगैरे तर आम्ही बिलीव्ह करतो की दिस इज जेनेटिक, त्याच्यामुळे त्याप्रमाणे नाही जजिंग होईल, नाही आम्ही त्याप्रमाणे हिची हाईट कमी आहे ही नाही पार्टिसिपेट करू शकत, किंवा हीच जिंकेल किंवा असं होईल हाईटमुळे जिंकेल, नाही असं काहीही नाही. कारण बऱ्याचशा पेशंटमध्ये असं असतं की अरे ही हायटेड आहे, ही स्लिम आहे, तर ही जिंकू शकते, किंवा ही बहुतेक शॉर्टलिस्ट होऊ शकत नाही, ही म्हणजे ऑडिशनमध्ये ही येऊ शकत नाही, असंही लोकांना असं वाटतं. पण नाही, ह्या सगळ्या जेनेटिक गोष्टी आहेत. इट इज ऑल अबाउट हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, हाऊ यू बिहेव अँड लाईक हाऊ यू परफॉर्म. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी माझ्या कंटेस्टंटचं सुद्धा हेही सांगते की तुमचं बिहेवियर खूप खूप खूप मॅटर करतं. असं नाही की तुम्ही सुंदर दिसलात, तुम्ही त्या दिवशी छान आन्सर केलं म्हणजे झालं, तुम्ही सगळं तुमचं सगळं व्यवस्थित नाही. तुम्ही एकमेकांबरोबर कसे बिहेव करता, एकमेकांना किती हेल्प करताय, ह्या सुद्धा गोष्टी खूप मॅटर करतात. कसं ओव्हरऑल जर्नीमध्ये तुम्ही कसे आहात, किती सपोर्टिव्ह आहात, किती कोऑपरेटिव्ह आहात, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि आता सगळे छान तयार झाले इनफॅक्ट, आणि आम्ही बघतोय की प्रत्येक जण एकमेकांना हेल्प करते. आम्हाला हेच पाहिजे की हे सगळे एकमेकांबरोबर युनाईट होऊ दे आणि सगळं चांगलं यांचं व्यवस्थित होऊ दे, तर ते कॉम्पिटिशन हेल्दी
1: एक्झॅक्ट
0: हसत खेळत होईल, नाही तर मग ते त्याच्यात ती मजा नाही येते. असं
1: तर मला असं वाटतं की खरं तर ह्या गप्पा संपूर्ण आहे असं वाटतं, पण आता प्रत्येक गोष्टी काही क्रम असतो आणि आपल्याला तिथे थांबावंच लागतं. पण आजची ही मुलाखत ऐकल्यानंतर मला आय कॅन स्ट्रॉंगली अँड प्राऊडली से की जर महिलांनी ठरवलं, जर स्त्रियांनी ठरवलं बदल हा घडवायचाच, तर त्या बदल नक्की घडवू शकतात. याचं एक अतिशय बेस्ट आणि लाईव्ह एक्झाम्पल माझ्यासोबत आहे. कारण आपण आपले विचार किंवा मला काय वाटतं हे मला वाटतं इतक्या पुरतंच मर्यादित न ठेवता आपण ते दुसऱ्यांसाठी करतो, तेव्हा नक्कीच समाजामध्ये बदल घडतो. आणि बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते. आणि ही सुरुवात तुम्ही तिघींनी केली आहे, नेत्रानंद तुम्ही केली आहे एनडी इव्हेंटच्या माध्यमातून, त्यामुळे खरंच तुमचं खूप कौतुक. आणि एनडी इव्हेंटला तुम्हाला आणि तुमच्या
0: तिघींना
1: तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही काळजी घ्या, कारण आम्हाला इव्हेंटच्या दिवशी धावपळ करणारी आणि इकडे बागडणारी निमिषा आवडते. सो प्लीज बी टेकर आणि थँक्यू सो मच तुमच्या
0: तिघींना. थँक्यू व्हेरी मच आम्हाला बोलवल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद.
1: तर श्रोतेहो, ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि एनडी इव्हेंट्सचं इंस्टाग्राम पेजवरती आपण कोलॅबरेशन टाकलेलंच आहे, ते तुम्ही पहा. तुम्हाला त्यांचे इव्हेंट्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काय काम चाललंय, कसं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला तुम्हाला त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा पाहायला मिळतील. तर अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड. आणि मी आरजे कोमल एनडी इव्हेंटच्या या सगळ्या टीम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: सेलिब्रिटी शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आहे आरजे तेजस्वी तुमच्यासोबत. आणि आज आपण सेलिब्रिटी शोचा पार्ट टू करतो आहे मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुमचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आणि समर स्पेशल शो करतोय कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, त्याच्यामध्ये आपण जास्ती काय काही एक्सप्लोअर करायला बघतो आणि नृत्यासारखा प्रकार आपल्याला शिकायला मिळाला तर त्याचं किती छान, ह्याच्यापेक्षा छान गोष्ट कुठली असूच शकत नाही. कारण कला आपल्याला किती भरभरून देते, गायन असू दे, कथक असू दे, किंवा नृत्य असू दे, तबला असू दे, किंवा हस्तकला असू दे. तुम्ही मला भरतकामाचा उल्लेख केला, कला म्हणजे नेहमी कला देण्याच्या स्वरूपात राहिली आहे घेण्याच्या ऐवजी. नक्कीच. आता तुमचे जे तुम्ही स्वतः आता एवढं वर्ष शिकल्यानंतर तुम्ही स्वतः काही प्रोजेक्ट केलेले आहेत, काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. कारण अष्टनायिका पाहिल्यानंतर असं वाटलं की वा, असा आपण असा दिव्य शो आपण पाहिलाच नाही. आणि असं मेस्मरायझिंग आणि असं थक्क आश्चर्य की म्हणजे अशी संमिश्र भावना असतात म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या. आणि हे संपूच नाही म्हणजे जरी आपलं थिएटरचा टाइम होऊन गेला होता तरी पण आपण थोडं पण केलं होतं, पण असं हे पाहत राहावं आणि एका वेगळ्या काळात किंवा वेगळ्या झोन मध्ये आपण जातो. आणि म्हणजे अगदी मगाशी मी म्हटलं असं स्वर्गाची अनुभूती तुम्ही देता की हे देवदेवतांच्या इथे कसं होत असेल किंवा स्वर्गात देवांच्या नृत्य सादर होतं ते. आणि तुमचं तर नावच प्लॅटफॉर्मचं असं आहे की मयूर वैद्य टेम्पल आर्ट म्हणजे किती छान. मी अप्सरा कशा नाचत
1: खरंच तू आत्ता जे म्हणालीस ना हे बघ कसं आहे ना, पूर्वी याचं मयूर वैद्य डान्स अकॅडमी होतं ना, त्याच्या आधी नृत्य मयूर होतं. मला आहे ना सतत प्रयोग करायला आवडतात, त्या म्हणजे अकॅडमीच्या नावात सुद्धा मी प्रयोग केले. पण एका पॉइंटला येऊन मी थांबलो की मला असं वाटलं आपण कमर्शियल तर असणारच, कारण माझं ब्रेड अँड बटर हे आहे का, मी फक्त नाचतो आणि मग नाचण्याच्या पलीकडे मी शिकवतो, मग ते एक ब्रेड बटरच झालं जसं बघायला गेलं तर. मग त्याचं एक छान नाव म्हणून ती नावं ठेवली. पण नंतर लक्षात आलं की आपण कमर्शियल पेक्षा जास्त गोष्टी देतोय, आपण जास्त भावनिक दृष्ट्या मुलांना शिक्षण देतोय. याच्यात गुरु शिष्य परंपरा आता काही नाही राहिलेली आहे. जे कोणी करत असेल त्यांना खूप मोठं म्हणजे माझे मोठा नमस्कार आहे त्यांना की त्यांनी सांभाळली आहे. पण मुंबईत हे आता शक्य नाहीये, प्रत्येक जण कॉलेज शाळा करून क्लासला येणारे आहेत, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून करणारे आहेत. आणि ही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी त्यांना करिअरमध्ये भाग पाडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं ह्याचा सगळ्याचा सारांश विचार करून की आपल्या नृत्यालयाचं नाव मयूर वैद्य आर्ट टेम्पल असलं पाहिजे. हे मंदिरासारखे, कारण मी स्वतः पूजा करतो आणि मी ती पूजा करायला पण लावतो विद्यार्थ्यांना. आज मयूर वैद्य आर्ट टेम्पल मध्ये असंख्य विद्यार्थी विशारद अलंकार झालेले आहेत, मास्टर्स झाले आहेत. मधुरा पण माझ्याकडनं विशारद अलंकार झालेली आहे, मास्टर्स केलेले आहे तिने. त्याच्यामुळे मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो. आणि माझ्याकडे जे आता टीचर्स आहेत त्या पण मयूर वैद्य आर्ट टेम्पल मध्ये शिकलेल्याच टीचर्स आहेत. जसं आता मेन टीचर आमच्याकडे हर्षाली म्हात्रे, भूमी नागदा आहे, तसं युक्त आहे, अनन्या आहे, प्रांजली आहेत. यांचं मला कौतुक का वाटतं सांगायला, आज ते अलंकार विशारदला आहेत पण ते क्लास पण इतके सक्षम चालवत आहेत की मला असा आनंद वाटतो की आपल्या मागे आपण एक फळी निर्माण केली शिकवण्याची. आणि माझा अटेंडन्स हा क्लासमध्ये 90% असतो, 100 म्हणू शकत नाही मी, कारण माझे ते 10% इव्हेंट्स, माझे प्रोग्राम्स, माझे शूटिंग्स, माझे आणि असं तुम्ही बोलत आम्हाला, मग त्याच्यात सगळं माझा 10% वेळ जात नाही, पण तो पण मी आनंदातच घालवतो. मग 90% माझा अटेंडन्स क्लासमध्ये असतो. याच्यात सुद्धा मुलींच्या ज्या परीक्षा होतात तेव्हा आम्ही त्यांना खास घरी 8-8 दिवस घरी बोलावून राहून त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देतो, जेणेकरून मुलांमध्ये तो एक कलाकार म्हणून घडण्याचा कॉन्फिडन्स यावा. या लेव्हलला आम्ही काम करतो आहोत. म्हणून आज आपल्या अकॅडमीला 2025 25 वर्ष पूर्ण झाली आणि हा प्रवास असहज गेला. मला कुठे परत सांगतो स्ट्रगल वाटत नाही, फारच लोकांना वाटतं काय स्ट्रगल केलं, मी नाही केलं. मला असं वाटतं जे आपण आनंदात करतो तो स्ट्रगल नसतो, हे आपल्या अंगवळणी असतं. जेवताना स्ट्रगल म्हणतो का? नाही, कारण हे अंगवळणी आहे. तसं नृत्य शिकवणं आता म्हणजे अंगवळणी आहे. तर हा 25 वर्षाचा जो स्पॅन आहे मी खूप आनंदात घालवला, कारण हे अंगवळणी आहे. तसं नृत्य शिकवणं आता म्हणजे अंगवळणी आहे. तर हा 25 वर्षाचा जो स्पॅन आहे मी खूप आनंदात घालवला. आणि मला सांगायला आवडेल की मधुराचं पण आता हे मला वाटतं 5वं वर्ष चालू आहे, चौथं वर्ष. स्वरमधुरा म्युझिक अकॅडमी म्हणून ती स्वतः चालवते, कारण ती स्वतः उत्तम गायिका आहे. माझे असंख्य प्रोजेक्ट ती गाते. त्याच्यानंतर म्हणजे घर की खेती सारखं नाही, पण तिला अक्षरशः मी अगदी तिलाही विचारतो की तू गाशील का आपल्यासाठी. मग ती हो म्हणते, मग आम्ही रेकॉर्डिंग करतो. इतकं आमच्या घरात सुद्धा ते आहे. आणि मी कुठलाही कोणालाही आजपर्यंत ऑर्डर केलेली नाही की हे करायचंय. मुलांना सुद्धा नाही, करशील का? कारण प्रत्येकाला रिस्पेक्ट फार इम्पॉर्टंट आहे. तसं हिनी स्वरमधुरा म्हणून तिच्या गाण्याची अकॅडमी आहे, त्याच्या छान विद्यार्थी शिकतायत तिचे. आणि उपशास्त्रीय शास्त्रीय ह्या दोन शैली ती त्या क्लासमध्ये शिकवते. त्यामुळे तोही मी एक आनंद मिळतो की ते पण विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये घडत असतात. तर ते मला असं नेहमी वाटायचं की अकॅडमी नृत्य गायन वादनानी अशी भरून निघाली पाहिजे. ते माझं स्वप्न आहे, गुरुकुल करण्याचं स्वप्न आहे. ते या सगळ्याच्या स्वप्नांची वाटचाल आहे आमची. तर मला असं वाटतं की गुरु म्हणून जेव्हा आपण एक टॅग आपल्याला लागतो तेव्हा आपली जबाबदारी वाढते शिकवण्याची. आता हे शिकवता शिकवता प्रोडक्शन्स करायचे आहेत, तर मला नेहमी मुलांचं एखादं काही मी कोरिओग्राफ करते, त्याच्यात एखादी थीम सुचते आणि त्याला मी डेव्हलप करतो. त्याच्यातनंच माझे दोन अतिशय सुंदर प्रोजेक्ट आले, ते म्हणजे दशावतार आणि अष्टनायिका. कारण हे दोन्ही विषय मी शिकत असताना माझ्या परीक्षेला मला एवढे फॅसिनेटिंग वाटले, ह्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे, केलं पाहिजे. मग मुलांना शिकवताना नायिका की अरे ही नायिका किती छान हिने केली, मग ही ह्याच्यात आपण काय डेव्हलप करू शकतो. असं करत करत माझी ती गुरुदक्षिणा म्हणून मी अष्टनायिका खरं तर सुरू केलेलं माझ्या गुरूंना अशा ताई जोगळेकरांना ती गुरुदक्षिणा म्हणून मी ती दिलेली खूप वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्याचे आम्ही 5-6 प्रयोग केले भारतभर. मग त्याचे चेन्नई, बँगलोर, मुंबईत 2 केले. अतिशय प्रतिष्ठित आपलं एक हरिदास संगीत संमेलनात मी ते परफॉर्म केली नायिका. आय एम द ओनली वन ज्यांनी ग्रुप घेऊन प्रेझेंटेशन केलं त्या ह्याच्यानं. तर सोलो डुएट परफॉर्मन्सेस होतात. तर ते सगळं केलं आणि मग ब्रेक पडला, कारण मग माझं चित्रपट नाटक हे सगळं सुरू झाल्यामुळे त्याच्यात तो थोडा खंड पडला. पण त्याच्यानंतर मला पुन्हा वाटलं की बाहेर आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मला नायिका मिळाली एक माझ्या आयुष्यातली. तीच अष्टनायिका मध्ये पण सुंदर जाऊ शकते. आणि मी स्वतः नायक असून त्याच्या नायिका प्रेझेंट करतो 8. तर ती माझ्यासाठी पण चॅलेंजिंग आहे. आणि अशा तऱ्हेने अष्टनायिका प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं. तेव्हाचा अष्टनायिका आणि आत्ताच्या अष्टनायिका जमीन आसवण्याचा फरक आहे. कारण जेव्हा मी पुन्हा या करायच्या म्हटलं तेव्हा मला असं वाटलं की ह्या अष्टनायिका हा कोणी न ऐकलेल्या पाहिजेत मला. असं का? तर कदाचित मी आज एखादी खंडिता घेऊया. खंडिता म्हणजे नवऱ्या तिचा जो प्रियकर म्हणा किंवा नवराच म्हणा जो परस्त्रीकडे जाऊन आलेला आहे, त्याच्यामुळे ते खंडी झाले. तर आपल्याकडे बरेच त्याच्यापैकी आम्ही अगदी आम्ही शिकल्यापासून आता मी गाडीत पण गुणगुणत होतो काहे को मेरे घर आहे. तर ही सगळेच नाचतात. मग माझं वैशिष्ट्य करायला म्हणून एक प्रख्यात पखावज वादक आहे मृदंगाचार्य.

0: म्हणतात त्यांना, पंडित रामदास जी शर्मा, जे गोपीजींबरोबर पखावज वाजवायचे, सितारा देवींबरोबर पखावज वाजवायचे असे हे. आणि त्यांची कन्या म्हणजे डॉक्टर पूनम व्यास, प्रतिष्ठित कथक नर्तिका आणि नृत्यांगना आणि परफॉर्मर, ज्यांनी ह्या आठही नायिका फ्रेश माझ्यासाठी लिहिल्या. आणि त्या कवयित्री आहेत, अतिशय सुंदर काव्य साहित्य त्यांच्याकडे आहे. तर त्यांनी या आठ नायिका दिल्या आणि या आठ नायिकांना मी स्वतः चाली देऊन त्याचं संगीत बनवलं आणि ते लोकांना आवडलं हे माझ्यासाठी खूप. आणि तू पाहिले ते एक्झॅक्टली, तर ते लोकांना म्हणजे मला त्याची धाकधूक होती. नाच ठीक आहे ग, नाच आवडू शकतो, संगीताचं काय, पण ते लोकांना आवडलं, प्रचंड आवडलं. बरं, आता काय झालं, ह्या नायिका ज्यांना माहिती आहे त्यांना कळल्या की या आठ नायिकांच्या अवस्थेप्रमाणे याची नृत्य आहेत आणि जी मी परफॉर्म केली. पण हे सामान्य ऑडियन्सला कसं कळणार, कारण माझा नेहमी प्रयोग हा असतो की माझं कुठलंही प्रोडक्शन हे जसं क्लासला आवडतं तसं मासला आवडलं पाहिजे, जसं तज्ञ आहे त्याच्यातले त्यांना जर आवडतंय तसं माझ्या साधारण ऑडियन्सला, एखादी आजी जरी आली किंवा एखादाच लहान मुलगा जरी आला तरी ते एंटरटेनिंग वाटलं पाहिजे. आणि त्याच्याच तोच थॉट ठेवून मी यांना चित्रपटाच्या गीतांची साथ दिली. मग असं ठरवलं की शास्त्रीय मी करणार आणि ज्या चित्रपटातली गाणी आहेत की ती नायिका चित्रपटात ना कशी दिसते ती मधुरा परफॉर्म करेल. आणि अशा पद्धतीने अष्टनायिका तयार झाल्या. आणि याचा उलटा प्रवास कसा आहे की या आठ नायिका झाल्यावर मी कथकचं प्रेझेंटेशन करतो की प्युअर कथक काय आहे. आणि मग माझे ते तोडे तुकडे पर्ण नाचतो, मग ते जुगलबंदी असं ते सगळं तू बघितलंच आहेस ते सगळं. तर अशा पद्धतीने तो थॉट असतो. सेम मी दशावतार, दशावतार पण मी असं क्लासमध्ये होतो आणि चल ग मत्स्य अवतार करून दाखव, मग आमचे जयदेवांचे श्लोक वगैरे आम्ही सगळे ते परफॉर्म करतो. म्हटलं ह्याला आपण जरा कलरफुल बनवूया. आणि मग मी तेच दहा अवतार शॉर्ट अँड स्वीट मध्ये परफॉर्म करायचं ठरवलं. आणि 45 मिनिट्सचा जवळ 1 आवरचा ते प्रॉडक्शन झालं दशावतार. त्याच्यात 10 अवतार आहेत जे मी प्रेझेंट करतो आणि श्लोक आहेत, तर ते ऐकायला पाहायला खूप मेस्मरायझिंग वाटतात. तर अशा पद्धतीने दशावताराचा आम्ही कार्यक्रम केला. आता पुन्हा तो आम्ही आणतो आहोत. आता मला असं वाटतं त्याच्या आधी तू पोचली असशील तिकडे आणि मला आवडेल तसं, तू आलीस तर नक्कीच आवडेल. पण आता त्याची तयारी सध्या चालू आहे, तर दशावतार आम्ही लवकर घेऊन येतो आहोत आणि अष्टनायिका पण लवकर येतोय. काय माहितीये एवढा तामझाम आहे ना, सगळ्यांना तो शो घेण्यासाठी थोडी इच्छा पण झाली पाहिजे. जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ती इच्छा नाही, जेव्हा बघतात तेव्हा ते लोकांना वाटतं की हे आपल्याकडे झालं पाहिजे असं ते आहे. तर आता शोज हे चालू आहे आमचं.
1: आणि कथक म्हटलं की कृष्ण राधा किंवा दुर्गा हे कॉमन असतात, त्यामध्ये हे काहीतरी वेगळं आहे. आणि आपल्या शास्त्रीय संगीतात मेघ मल्हार मिया की मल्हार, तो मल्हारावर आधारित पण तुमचं काहीतरी.
0: हो अगदी, मेघ मल्हार
2: शो मला सांगायला आवडेल.
0: म्हणजे हिला किती पण अभ्यास केलाय मी छान,
2: मला नक्कीच सांगायला आवडेल की तो माझा पहिला शो होता ह्याच्याकडे शिकायला सुरुवात केल्यापासून. म्हणजे मी जून मध्ये सुरू केलं आणि जुलैत शो होता.
1: अच्छा.
2: पण म्हणतात ना की कॉन्फिडन्स वाढवणं कसं त्याच्याकडे छान आहे, की मला असं वाटत होतं की मला नाही अजून कथक मधलं काहीच नाही कळलंय. मी शिकले खरी पण मला नाही येते, मला ही गोष्ट माहित नाही, मला ती गोष्ट माहित नाही. पण ह्या पहिल्याच शो मध्ये त्याने मला दोन मेन कॅरेक्टर्स दिली होती. एक होळीमध्ये राधाचं कॅरेक्टर होतं आणि दुसरं एक कंटेम्पररी होतं, कथक आणि कंटेम्पररी असं मिक्स, पण तो डुएट होता. माझ्याबरोबर रचित म्हणून एक मुलगा होता, त्याच्याबरोबर मी केलं. आणि हे दोन ऍक्च्युली बघायला गेलं तसे मेन कॅरेक्टरचे डान्सेस त्याने मला दिले. आणि शिकवताना किंवा मी प्रॅक्टिस करताना कुठेही त्याने मला हे फील नाही करवलं की तुला नाही येते. पण ते झाल्यानंतर जो माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला तो आजपर्यंत आहे आणि ह्याचं क्रेडिट कम्प्लीट ह्याला जातो.
0: तू मेघ मल्हार जे म्हणालीस ना ते नेहरू सेंटरचं प्रोजेक्ट होतं, तेव्हा काझी डिरेक्टर, आज ते आपल्यात नाही आहेत, खूप खंत आहे. पण काझींनी मला बोलवलं एकदा आणि सांगितलं म्हणजे मुझे ना कुछ बडा और ना कुछ अलग करना है. और मेरा कॉन्सेप्ट है, त्यांचा कॉन्सेप्ट होता. म्हटलं क्या कॉन्सेप्ट है, पूरा हम मेघ मल्हार करेंगे, सीजन्स भी बदलेंगे, पर सीजन्स बदलेंगे पर शब्द नहीं होंगे, सिर्फ संगीत के ऊपर करेंगे. तर मी त्यांना म्हटलं अच्छा ऐकून, मी खूप चांगला लिसनर आहे, मी ऐकून घेतलं. म्हटलं ठीक आहे, तो ऐसा कुछ करो कि वो दिखाई दे और लाइव म्युझिशियन्स के साथ. अरे अरे लाइव, बरं लाइव म्हणजे मग मी त्यांना दिली ना लिस्ट. मी म्हटलं अगर लाईव्ह करणार तो वो रंग भी दिखण्या चाहिए म्युझिक मे बी. तेव्हा तबला, पखावत, सितार, हार्मोनियम, ठीक आहे, मी सरोद घेतलं, मी संतूर घेतलं, मी ढोलक घेतलं, साईड रिदम घेतला, सिंथसायझर घेतला, अशी टीम अखंड दोन बाजूला म्युझिशियन्स. आणि त्यांना मी एकटा कंडक्ट करत होतो, राधा म्हणजे म्युझिक डिरेक्टर तिकडे होतेच, पण ते कंडक्ट मी करत होतो की कुठे काय चेंज होणार. आणि ते अखंड कथकचं प्रेझेंटेशन. आणि ऋतू बदलतात, होळी येते, होळी सुद्धा फक्त होली हे हा शब्द आणि सगळं म्युझिक,
2: सगळा अभिनय होता त्याच्यावरती, त्यामुळे ते इतकं अमेझिंग तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप.
0: त्याच्यात हिला राधा करण्याचं कारण म्हणजे ही दिसायला खूपच छान, म्हणजे छान दिसत होती. तर मी म्हटलं हीच राधा, पण म्हणून मी कृष्ण नाही झालो, कृष्ण मी दुसऱ्या मुलाला केलं, पण तो ऍक्ट होता, मी नाही कृष्ण दिसणार छान हे मला माहिती होतं, पण तो मुलगा सुंदर दिसेल म्हणून राधा कृष्णाचं ते करून मी ते सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर तो कंटेम्पररी मोडवर नेऊन सोडला. असं त्याचं ते म्हणजे काय म्हणतो की जेवढं कथक प्रिय लोक आहेत किंवा शास्त्रीय म्हणूया आपण, शास्त्रीय आवडणारी लोक आहेत, त्यांना घेऊन मी सरकलो पुढे पुढे. मग माझ्या वाटते माझे कंटेम्पररी डान्सर्स विद्यार्थी असं म्हणू शकतो ज्यांना ह्याची आवड आहे ते पण ह्याला जोडले गेले. आणि पाहायला गेला कार्यक्रम तर असं कम्प्लीट वेगवेगळ्या शैलीत ना फिरून पुन्हा तो कथकवर लँड होतो, असं ते मेघ मल्हारचं कंपोजिशन आहे. आणि प्रत्येक ऑडियन्स ते एन्जॉय करतो.
1: आणि मी कथकच्या म्हटलं की तुझ्या कथकच खूप सुंदर दिसतं, म्हणजे तुमच्या दोघांवर आपण भारतात राहतो तर बरेच आर्ट फॉर्म्स आहेत. तो मला प्रश्न विचारायचा होता की कथक म्हणजे भरतनाट्यम आहे, कुचीपुडी आहे, ओडिसी आहे, पण कथकच तुम्हाला का अभि म्हणजे तुमचा आवाजच असेल की नाही मला कथकच करायचं?
0: खरं सांगू असं काही नाहीये, म्हणजे त्या बाबतीत मी म्हटलं ना आम्ही अनाडीच होतो. मला मावशी मिळाल्या म्हणून कथक मिळालं.
1: Okay.
0: मावशी म्हणजे आशाताई जोगळेकर, त्या मिळाल्या
1: कुठलाही मला वाटतं आर्ट फॉर्म तुमच्यावर सुंदरच दिसला
0: कदाचित, कारण मला सगळे फॉर्म आवडतात, मला प्रचंड आवडतात. एकदा मी दीपक मुजुमदारांकडे जाऊन मी त्यांना नारळ पण ठेवून आलो मला भरतनाट्यम शिकवा, पण आता त्यांची इच्छा नव्हती की काय माहिती नाही पटके पुढे सरकलं नाही, पण माझी अजूनही इच्छा आहे. किंवा मी सुजाता महापात्र आहेत त्यांच्याकडनं मी ओडिसीचं वर्कशॉप अटेंड केलेलं, त्यामुळे मला शैली शिकायला खूप आवडतं, मला सगळ्या स्टाईल आवडतं आणि एस्पेशली भरतनाट्यम. आणि जसे दीपक मुजुमदार आहेत किंवा वैभव आरेकर आहेत किंवा संध्या पुरेचे आहेत, यांचं नृत्य बघून असं एक एनर्जी मिळते मला, म्हणजे खूप छान वाटतं, मला खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की जेवढ्या शास्त्रीय शैली आहेत ना तेवढे जन्म मला नक्कीच मिळवतील ना. तेवढी प्रत्येक जन्मात एक शैली मी नाचीन.
1: परत एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या आपल्या संवाद आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रेक्षक सेलिब्रिटी शो समर स्पेशल पार्ट 2 मध्ये आज आपण मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्याशी संवाद साधतोय. तुम्ही पाहत राहा.
3: हाय, कितना खूबसूरत है.

0: असे सगळे आणि कॉस्ट्युम्स ज्वेलरी हे सिंक्रोनाइज आणि त्याच्या मग एवढा अभ्यास आहे एवढं स्टडी आहे की ते खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तर ह्याचं सगळं मॅनेजमेंट किंवा ते सगळं सगळ्यांना घेऊन तयार करणं ह्याच्या मागे सुद्धा एक वेगळा अभ्यास आणि वेगळा दृष्टिकोन आहे त्याविषयी जाणून घ्यायचं. कारण त्या गाण्याला हा कॉस्ट्युम ही ज्वेलरी तिकडे मी घेऊन जाते. तुम्ही थोडस सादर करून दाखवलं तर
1: किती तो सुंदर प्रश्न विचारते का. मला असं वाटतं आठवडाभर एपिसोड दाखवायला लागतील. कॉस्ट्युम जे म्हणालीस तर खरंच आहे, कारण नायिकाच्या अवस्थेप्रमाणे रंग आहेत. प्रयत्न केला आम्ही त्या शेड्स मध्ये जायचा आणि हिने पण तो प्रयत्न केला की त्या शेड्स मध्ये राहण्याचा आणि त्याच्यामुळे ते कॉस्ट्युम मीच डिझाईन करतो. ज्वेलरी काय असेल मी डिझाईन करतो की कशी कुठल्या ह्याला बिंदी कशी असेल, त्याचा कंबरपट्टा कसा असेल, त्याचा दुपट्टा कसा असेल, त्याचा घागरा कसा असेल, या सगळ्याचा विचार केला जातो. आणि तसंच जसं समोरची जर मेन कॅरेक्टर आहे तर मग बॅकग्राऊंडलाच मुली काय घालून असतील आणि त्याही तेवढ्याच सुंदर दिसल्या पाहिजेत की असं नाही की बॅकग्राऊंड आहे म्हणून आपण थोडस दुर्लक्ष केलं असं नाही, त्याही त्या सुंदर दिसल्या पाहिजे असं करून ते सगळं अष्टनायिका डिझाईन केलं माझे कॉस्ट्युम. आणि मला कॉस्ट्युमी मध्ये एक व्हिडिओ पण टाकलाय. मला साधारण 1.5 मिनिटं लागतो कॉस्ट्युम चेंज करायला. मी 1.5 मिनिटात कॉस्ट्युम करतो. त्यामुळे हे आम्हाला आवड आहे, हे करण्याची आवड आहे, कपडे घालण्याची आवड आहे, सजण्याची आवड आहे आणि तेवढाच प्रोग्राम झाला काढण्याची. मग कॅज्युअल्स मला आवडतात, ते जे काही ते रंग म्हणजे. आणि तू असं सादर करण्याचं म्हटलं जसं मगाशी तूच विषय काढला मेघ म्हणला तर त्याच्यात एक सिच्युएशन आलेली की आता पाऊस येणार आहे आणि त्याच्यावरती मला काही मिळत नव्हतं कविता किंवा काही लिहिलेलं काव्य. मग मी बसून बसून विचार केला काय करू काय करू. तर माझी एक मैत्रीण आहे मनीषाजी, तिला मी फोन केला. मनीषा मला मिळत नाही का, तिचं वाचन वगैरे फार सुंदर आहे, मला मिळत नाही तसं. तर ती मला सहज म्हणाली विचार कर आणि लिहायचा प्रयत्न कर. म्हटलं चल माझं वाचन एवढं नाही आहे की मी लिहू शकेन. तर ती म्हणाली तू विचार तर कर. आणि खरंच म्हणजे तिच्या ताकदीने म्हणा विचारांच्या किंवा माझ्यावर असलेला कॉन्फिडन्स मी लिहायला घेतली आणि 1 शॉट मध्ये मी लिहून टाकलं होती. त्याच मी सादरीकरण करीन. नाही गवडं नाही, हे काम चलाव म्हण आहे माझा की मला आता तिथे गरज आहे, तिथे मी माझा वापर कसा करू शकेन एवढंच.
2: अगदीच अगदीच. मी हे परफॉर्म करून झाल्यावर मला संगीत तो जे देतो त्याच्याबद्दल बोलायची इच्छा आहे, मी नक्की शेअर करीन.
1: मी म्हणतो थोडस इथे बघून बोलावं लागते एवढं पाठ नाही माझं. घनन घनन घन बादल आए आए तो आए कारे आए तन मन सुख है नाच नचा बिजली भी वह शोर मचाए ता थुड़ंग तड़ तड़ तड़क तड़क तक थर दमके चमक चमक चमके चमक चमक चमके चमक चमक चम गगन आकाश गगन भूमि मानो एक प्रेमी प्रेम मिलन की आस लगावे देख यह दृश्य खिल जावे मन मयूर रोमांचित भय. मी स्वतः रोमांचित झालं हे सगळं बघून. मन मयूर रोमांचित भय वृक्ष सभी शाखा सुलझाए मानो गगन से आलिंगन पावे पक्षी सभी बन बन झूमे है नील मोर चुपके आए तकछुम तकछुम तक तक तकछुम तकछुम मचुमता तकछुम मचुमता तकछुम मचुमता थुड़ंग ता थुड़ झिझकिट ता थुड़ंग ता थुड़ झिझकिट घिनक धड़ान तड़ान धाकड़ा तिटदा घिनड़ान तड़ान धाकड़ा तिटदा घिनड़ान तड़ान धाकड़ा तिटदा दौड़ दौड़ ही रन भी आए छल छलांग वह खूब लगाए स्थिर अधीर सब गगन को देख बूंद गिरन की आशा चल गए झूम झुलावत जोर जो झक झोर जो सनन सुलझ उलझ कर वायु राजा आवे अकेले नहीं सात मल्हार लाए अकेले नहीं सात मल्हार लाए अकेले नहीं सात मल्हार राय धा अशी ती कविता मी केली. महाराजांना पण ही खूप आवडली कविता. त्यांना मी ऐकून दाखवलेली. माझ्या बर्थडेच्याच दिवशी आम्ही चेन्नईला प्रोग्रामला गेलेलो, त्यांच्याच त्यांनीच इन्व्हाइट केलेलं आणि तिथे मग रात्री बसून मी त्यांना म्हटलं महाराजी एक कोशिश की आहे. तर त्यांना खूप आवडली कविता आणि बहुत सुंदर की आहे उसको तुम नाचो.
0: समर स्पेशल मध्ये पाऊस पडणार
1: मधुरा जास्त छान सुरांना सांगू शकते. आपल्याच नटराज स्तुतीबद्दल.

0: हा असंच झालं की आमद आमचा यावेळेस होता तो 25 वर्ष कम्प्लीट आणि त्याची खूप इच्छा होती की ह्या 25 ला काहीतरी स्पेशल असायला हवं तर आपण नटराज स्तुती करूया आणि असं झालं की आम्ही खूप शोधत होतो पण काही काव्य मिळत नव्हतं आणि मग असंच काहीतरी एक वेगळं मी गात होते आतमध्ये रेकॉर्डिंग चालू होतं आणि हा बसला होता बाहेर म्हटलं काहीतरी बनतंय तेव्हा कळलं हा मी बाहेर आले म्हणाल बघा जरा मी हे जरा म्हणून दाखवतो बघ छान वाटतंय का म्हणजे सगळं आहे ना व्यवस्थित म्हणून दाखव म्हटलं अरे छान आहे रे काय आहे तर ती बनली नटराज स्तुती आणि त्याची एक बेसिक चाल त्याने त्याच्या मनात होतीच ती त्याने त्या गायकाकडून गाऊन घेतली आणि त्याने पण हेल्प केली ऑफकोर्स त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर त्याच्या दोन ओळी मला ऐकायची
1: नाव आहे
0: सिद्धेश जाधव म्हणून आहे
1: खूप चांगला मित्र छान आर्टिस्ट आहे आणि इतकं सुंदर गातो ना तो आणि मजा येतो आनंद आहे तर मी त्याला एकच शब्द आहे की तू आनंद आहेस त्याच्याशी बोलताना खूप छान वाटत त्यांनी नटराज स्तुती गायली अप्रतिम गायली
0: गोड मुलगा आहे तर मी एक येस हा

0: असं ते
1: झाले
2: आणि आता आम्ही नवीन एक चतुरंग बांधलेलं आहे ते रिलीज होईल आता लवकर. काही वेगळं करायचं होतं आणि मग माझी एक आमची तबला आर्टिस्ट आहे उन्मेषा, तर उन्मेषाने सांगितलं की आपण दादा एक काहीतरी वेगळं करूया, चतुरंग माझ्या डोक्यात आहे. म्हटलं आहे का तुझ्याकडे? नाही. म्हटलं ठीक आहे, म्हटलं जरा मला वेळ दे. आणि कास रविवारी पासून मी चतुरंग बांधलं ते. आणि तन्वी गोरे म्हणून अतिशय सुंदर गायिका जी अष्टनायिकेत पण गायला होती, तिने हे गायलंय आणि उन्मेषाने त्याच्या तबल्याची साथ दिली आहे सुंदर. आणि मी म्युझिक केलंय, शब्द आणि म्युझिक माझंच आहे, तर ते आता लवकर रिलीज होईल.
1: म्हणजे अक्षरशः तिचा फोन ठेवला आणि हा मला म्हणाला, ह्याचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं इकडे, म्हणजे मी आता क्लासिकल ट्रेंड आहे तर मला ह्याचं खूप नेहमी आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं. तो म्हणतो की मला ना एखाद्या रागाची सुरावट ऐकव, त्याचं स्वरमंडल किंवा असं लावून ठेवलं, त्या रागात त्याचं कॉम्पोजिशन तयार होतं. म्हणजे इतकी वर्ष रियाज करूनही कधी कधी आमचा सूर घसरू शकतो, पण हा इतका त्या छान सुरात राहतो. म्हणजे ऑफकोर्स त्याला आम्ही
0: संगीत किंवा नृत्य जपतो
1: अगदी, म्हणजे
2: माझ्या गुरुंचीच कृपा आहे. सत्तर मावशींना गाताना ऐकलंय, सत्तर महाराजजींना गाताना ऐकलंय,
1: त्याचं क्रेडिट
2: सगळं कानावर इतकं सुंदर पडलं ना. आणि त्यावेळेस आम्ही इतके सुंदर प्रोग्राम्स ऐकायचो. मला वाटतं हे सगळ्यांची कृपा आहे, आवड असल्यामुळे मी ते ऐकत होतो आणि ऐकत असल्यामुळे कुठून तरी ते बाहेर पडतं, तो हा प्रकार असं मला वाटतं. त्यामुळे माझं क्रेडिट नाही, हे काहीतरी निर्माण होतो, ईश्वर तयार करतो. जसं मला माझ्या मावशी म्हणालेल्या, मयूर तू तुझा जन्म हा फक्त नृत्यासाठी झाला हे विसरू नकोस, तुला काहीतरी देण्यासाठी देवानी पाठवलंय. आणि मावशी कोणाला बोलत नाहीत आणि कोणालाच म्हणाल्या नाही आहेत, हे मला 100% हे माझ्याशी बोलल्यात. किंवा अर्चनाताई म्हणते की नृत्य दिग्दर्शन की मयूर तुझा विचारांचा झरा हा कुठून पाझरतो ना हे कळत नाही, म्हणून तू झऱ्यासारखा आहे. ते मला असं वाटतं हे गुरुंनी आपल्याला पारखणं, याच्यामुळे मला असं वाटतं आपण छान काम करू शकतो. आणि संगीत हे होतं. आणि मी खरं सांगू करताना मी हम बोलेचो कायदा नाहीये, मी हिला प्रत्येक वेळेला विचारतो ही ट्यून अशी अशी आहे, चतुरंगची ट्यून अशी अशी आहे, जाते का हा हे असतं. मग ती म्हणते हो हो. मग आता ती तन्वी आल्यानंतर तन्वीला मी घरी बोलवून, तन्वी बघा आवडलं नाही तर स्पष्ट सांगा नाही, कारण मी लोकांना फसवू नाही शकत किंवा माझं छान आहे हा ऐका हे नाही करू शकत. तुम्हाला सांग की इथे नाही बसत आहे, कुठे कुठे हे जाते की हे आपल्याला इथे आवरते घेतलं पाहिजे हे सांग. मग तिने पण अगदी प्रामाणिक आणि तिच्यावर विश्वास आहे, मला एक विशेष विश्वास आहे, तर ती अगदी प्रामाणिक सांगते आणि ती स्पष्टपणे की दादा हे नको माहित आहे मग नाही असं. त्यामुळे विश्वासू लोक आहेत.
0: वादकांचा मिलाप खूप छान झालेला आहे प्रत्येक कार्यक्रमातच. आता आपण भारत म्हणतो अध्यात्माचं आयुर्वेदाचं आहे आणि तसंच कथकचं सुद्धा आहे किंवा सगळ्या नृत्य प्रकारांचं आहे. तुम्हाला भारतात परफॉर्म करताना सगळ्या ह्या संमेलनांमध्ये किंवा संगीत महोत्सवांमध्ये कसं वाटतं आणि परदेशात कसं वाटतं? कारण परदेशात सुद्धा आता सगळे भारताकडे आकर्षित होत आहेत आणि नेहमी आपण भारत हा नेहमी केंद्रबिंदू राहिलेला आहे सगळ्या परफॉर्मन्स
2: बाबतीत. म्हणे तर तुम्हाला कसं लोकांनी कसं तुम्हाला अप्रिशिएट केलं? मी खरं सांगू का, तेजस्विनी मी ना नृत्य अर्चनाच केली आहे, मी पूजाच केली नृत्याची. त्यामुळे लोकांना आता काय मला लोकांना माझं काय आवडलं पाहिजे डान्स, आता मी किती चक्र्या मारू ह्याच्यात मी कधीच गेलो नाही. मला असं नेहमी वाटलं की मी भक्ती केली आणि भक्ती स्वरूप मी नृत्याची सेवा केलेली आहे, तर तीच मला रंगमंचावर जाऊन करायची आहे. मला कॉम्पिटिशन नाही करायची किंवा मला माझं चमत्कार नाही दाखवायचे. जे माझ्यात आहे ते जर सुंदर झालं तर तो चमत्कारच. आणि तशा पद्धतीनेच मी नृत्य केलं, कुठल्याही देशात गेलो तरी जे मला हवंय तेच मी नाचलो आणि जे लोकांना हवंय ते देण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटतं ही माझी जादू असेल. आणि तू जसं म्हणते की आल्या की मला छान वाटतं तुझ्याशी बोलून, तसं प्रेक्षकांचं होतं. मी माईकवर आल्यावर लोकांना आवडतं मी बोललेलो आणि मग लोक प्रेमात पडतात, प्रेमात पडलं नाच आवडतो. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी लोक बोलतील असं नाही आहे, मला त्यांची मेंटॅलिटी वेगळी असू शकते, पण मला असं वाटतं की ज्यांना मी आवडतो ते मला नक्की बोलवतात. आणि मी असे असंख्य कार्यक्रम करतोय, केलेले आहेत, पुढेही करणार आहे. फक्त हे सगळं ना प्रेमाने मला घेऊन जायचंय, म्हणजे लोकांचे आशीर्वाद सुद्धा, लोकांचं प्रेम सुद्धा, हे मला असं घेऊन पुढे सरकायचंय आणि तेवढं मी देऊ शकलो जो ऑडियन्सला आणि माझ्या माझ्या जवळच्या लोकांना, तर माझ्यासारखा लकी मीच.
0: खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. आई वडिलांचं म्हणजे आईचं जास्ती कौतुक आहे, आपण आईचे जास्ती आभार मानूया, कारण मयूर हे नाव किती समर्पक.
1: अगदी महाराजजी बोलले पण होते.
0: सगळ्यांना आनंदच होईल, मोराला पाहिला सगळ्यांना प्रेमच वाटेल असा मयूर आहे.
2: मयूर मला आठवलं, महाराजजी माझ्या गाडीत बसलेले मागे, मी चालवत होतो गाडी, त्यांनी मला सहज विचारलं मयूर तुम्हारा नाम किसने रखा, तर म्हटलं महाराजजी मयूर मेरा नाम मम्मी ने रखा, पहले रखा या बाद में रखा, म्हटलं नाही पहिले ही रखा, ते पण खूप चेष्टा करायचे, तर मला म्हणायचे तो तुम्हारी मम्मी की बहुत दूर की सोच होगी, आणि नंतर एक टाइम टाला तूने वो उसको पाला ये सबसे बड़ा हो गया नहीं तो क्या हो जाता, मयूर नाम रखे कुछ और करते तो. आणि एकदा सचिन जी, सचिन पिळगावकर म्हणालेले स्टेजवर की मयूर तुला तुझ्या पायाचा अभिमान असे, पण त्या बिचाराला अभिमान नसे, एवढे तुकडे पाय त्याचे, पण तुझे पाय एवढे सुंदर आहे तर तुला त्याचा अभिमान आहे म्हटलं. मी म्हंटल मला वाटतं डेस्टिनी आहे, माझ्या आईला कदाचित त्याची पूर्वकल्पना असेल, कारण माझ्या आईला नाच खूप आवडायचा आणि तिला ते करता आलं नाही, तर ते कुठेतरी तिच्या रक्तात ना माझ्यात आलं आणि मी सगळ्यांना देऊ शकलो. थँक्यू
0: टेम्पल 25 वर्ष झाली आहे. आम्हाला तुला पुनर्जन्म जसा नृत्य करण्यासाठी हवाय, तसा आम्हालाही 25 वर्ष मिळू दे
2: पाहण्यासाठी,
0: तुम्हाला दोघांना नाचताना आणि गाताना प्रार्थना करेल की खूप तुम्हाला उत्तम आयुष्य आरोग्य मिळू दे आणि कलेची नृत्याची साधना करता.
2: थँक्यू सो मच. थँक्यू.
0: तर प्रेक्षक सेलिब्रिटी शो मध्ये समर स्पेशल मध्ये आपण मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आमच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही अभिप्राय जरूर कळवा आणि मला तेजस्वी निरोप.

नमस्कार. हार्टबीट्स विथ साक्षी या सेगमेंटमध्ये मी आजची साक्षी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हो मित्रांनोच म्हणेन, कारण जिथे मैत्र जुळतं ना तिथे भावनांना व्यक्त होण्याची मोकळीकता मिळते. मी तुमच्याशी अनेक भावनिक, आपल्या जवळच्या आणि आपल्या हृदयाच्या विविध कप्प्यांमध्ये असणाऱ्या नात्यांविषयी, मग त्यात प्रेम, कुटुंब, मैत्री अशा विविध विषयावरती गप्पा मारणार आहे. ज्याने आपल्या मनात काही भावनांनी जो घोळ घातला असेल, काही गोष्टी विचार आपले अस्पष्ट असतील, किंवा नात्यांच्या गुंतागुंतीत आपण असे काही अडकले असू की पुढचा मार्गच दिसत नसेल, मग अशा वेळी नक्की काय करावं? नात्यातले विविध रंग, छटा, बदलत्या काळानुसार बदलणारी नात्यांची व्याख्या, या सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आपण परफेक्ट जोडीदार या विषयावरती बोलणार आहोत. चला तर मग या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण एक छान गाणं ऐकूया.

आपल्याला जोडीदार म्हणून कोणीतरी परफेक्ट व्यक्ती मिळावा याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळे येतं तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल

तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये, वेगवेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचलंय. ज्या व्यक्ती साहित्य, कला अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल आहेत, त्यांनी जोडीदाराविषयीची विचार करण्याची ही जी पद्धती आहे ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं, म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी, आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा, आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात, वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये, आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये, की मला मुलगा कमी उंचीचा हवा, किंवा मग मुलगी सावळी हवी, मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल, किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आपलं नातं आहे तसं निभावण्याची तयारी फार कमी लोक दाखवतात. मला नेहमी असं वाटतं की समाजाने कळत नकळतपणे जे परफेक्ट जोडीदार वा पुढे जाऊन परफेक्ट संसार याच्या ज्या व्याख्या तयार केल्या आहेत ना, त्या केवळ वरवरच्या दिसण्यापुरत्या मर्यादित आहेत. परफेक्ट जोडीदार किंवा परफेक्ट संसार या व्याख्या केवळ आणि केवळ त्या व्यक्तीच्या एकमेकांना समजून घेण्यातून, एकमेकांच्या सहवासातल्या कम्फर्टमधून, दोघांच्या जुळणाऱ्या विचारातून, आचारातून आणि त्यांनी त्यांच्यासाठी आखलेल्या भविष्याच्या प्रॅक्टिकल आणि तितक्याच स्वप्नवत योजनांमधून, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या परफेक्ट जोडीदार किंवा नात्याच्या कल्पनेला अधोरेखित करतात. त्यामुळे वरवर दिसणारं हे जे गुळगुळीत आहे ते आतून किती पोखरलेलं असतं याचा अंदाज केवळ त्या दोघांनाच असतो. आज आपल्या आजूबाजूला अनेक अशी जोडपी आहेत ज्यांनी नात्यात येण्याआधी किंवा लग्नाआधी त्या व्यक्तीच्या केवळ बाह्य गोष्टींवरती भर दिला. म्हणजे साहजिकच कोणीतरी व्यक्ती जेव्हा प्रेमातही पडते तेव्हा तिला त्या व्यक्तीचं दिसणं, त्याचं राहणीमान, त्याचं वागणं यामुळे मनात आकर्षण तयार होतं, आणि या आकर्षणाचंच पुढे प्रेमात रूपांतर होतं, किंवा त्याला प्रेम असं नाव दिलं जातं. मात्र जसजसा त्या व्यक्तीबरोबर आपला सहवास वाढतो तेव्हा एक एक गोष्टी कळू लागतात, आणि मग वरून दिसणारा परफेक्ट माणूस इम्परफेक्ट आहे हे कळतं. या संदर्भात ना कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत, त्यातली माझ्या नजरेतली मी सांगते. सुमन चांगली शिकलेली मुलगी, तिच्यासाठी
परफेक्टच्या यादीत बसणारा मुलगा हा रोमॅन्टिक स्वभावाचा, तिला भेटवस्तू देणारा, बाईकवरून फिरवणारा, तिच्यावर पैसे खर्च करणारा काहीसा असा असावा असं तिला नेहमी वाटायचं. कारण सिनेमाचं वेळ, बाकी यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. असंच तिच्या आयुष्यात पराग सारखा तिच्या कल्पनेप्रमाणे परफेक्ट मुलगा आलाही. साधारण 5-6 महिने दोघेही आनंदी होती. मात्र परागचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे चॅट्स, बऱ्याच वेळा अचानक एखाद्या मुलीने सुमनकडे बोट दाखवून ही कोण हे विचारणं, आणि प्रत्येक वेळी सुमनने परागला इतर मुलींबरोबर लपून पाहणं, याने पराग आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होता हे तिला कळून चुकलं. आणि तिच्या परफेक्ट रोमॅन्टिक जोडीदाराविषयीची कल्पना किती चुकीची होती हे तिला कळून चुकलं. असंच सोहम सोबतही काहीसं घडलं आहे. त्याच्या ऑफिसमधील प्रियंका ही ऑफिसमधल्या कित्येकांची क्रश होती. अर्थात सोहमलाही ती आपल्यासाठी योग्य आहे असं वाटायचं. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये सहवास वाढला आणि तिच्या कामाच्या पद्धतीने तिच्या स्वतःला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट ठेवण्याला, दिसण्याला तो भुलला. पण प्रियंका सर्व बाबींमध्ये त्याला योग्य वाटत असताना एकदा एका गरजू गरीब व्यक्तीशी तिचं तुच्छतेने वागणं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनातून ती कायमची उतरली. जान्हवी आणि तेजस हे शेजारी शेजारी राहणारे, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचंही चांगलं जुळत होतं. दोघांच्या डिग्र्याही एकाच महाविद्यालयातून पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तसा एकमेकांना ओळखण्यासाठी चांगला सहवास मिळाला होता. तेजसच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण झालं, मात्र जान्हवीचं वर पाहता तसं काही त्याला वाटत नव्हतं. पण तरीही एकदा विचारू तिला तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते, असं स्वतःशी ठरवत त्यांनी बोलता बोलता तिला विचारलं, मला तू आवडतेस, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? तेव्हा जान्हवी थोडं चाचरत त्याच्या विरळ झालेल्या केसांकडे पाहत म्हणाली, अरे मला तू मित्र म्हणून पसंत आहेस, पण जोडीदार हा भुरभुरत्या केसांचा, चष्मा नसलेला आणि थोडा मॉडर्न टाईपचा हवा आहे. एवढ्या वर्षाची मैत्री, कित्येक गोष्टींवर दोघांचे जुळणारे विचार, आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोघांची जुळणारी वाईब, एकत्र घालवले कितीतरी क्षण, दुःखाचे क्षण, सुखाचे क्षण, या सगळ्यातून निर्माण झालेला एक आपलेपणा, प्रेम, विश्वास, या सगळ्याचा विचार न करता जान्हवीने आपल्याला आपल्या विरळ झालेल्या केसांमधून किंवा चष्म्यामुळे आपल्याला नकार दिला याने तो पूर्णपणे खचला. पण मग काही वर्षांनी जान्हवीला एका मुलाने प्रेमाचं नाटक करून केवळ पैसे काढून घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यातून तेजसने तिला बाहेर काढलं आणि तिला देखील आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाही किंवा तो परफेक्ट जोडीदार नाही, तर तेजस माझा खरा जोडीदार म्हणून योग्य आहे हे तिला कळून चुकलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभोवती असतात ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक नजरेने पाहतो आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता, किंवा आपण इतकी वर्ष या व्यक्तीला ओळखत आहोत, आपल्या या गोष्टी जुळत आहेत, केवळ दिसण्यावर त्याला नकार देण्यापेक्षा आपलं भविष्य या व्यक्तीसोबत चांगलं असू शकतं, यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार कोण करतं? फार कमी लोक. मग भविष्यात जेव्हा शोभणाऱ्या जोडीदारासोबत कष्टाचं आयुष्य जगावं लागतं, मनाला झालेले घाव, नात्यातलं संपलेलं प्रेम, आदर, या विश्वास, तेव्हा जुन्या व्यक्ती आठवतात आणि आपण गमावलेलं बरंच काही मनात चालत राहतं.
मात्र याची वाच्यता कुठेही करता येत नाही. म्हणून जोडीदाराची निवड करताना वेळीच सर्व बाजूने विचार करणं शहाणपणाचं ठरत. आपण अजून याविषयी बोलणारच आहोत, पण आता एक छोटं गाणं ऐकूया.

पुन्हा एकदा आपलं हार्टबीट मराठी विथ साक्षी या सेगमेंट मध्ये स्वागत. आपण बोलतोय परफेक्ट जोडीदार या विषयावर. मित्रांनो, गाण्याआधी आपण बोललो ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीविषयी केला जाणारा हा परफेक्ट जोडीदाराचा विचार. आता घरातील मोठ्या व्यक्ती आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट जोडीदार याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे अजूनही लग्न ठरवताना लग्नासाठी घरातले बायोडेट्यावर अवलंबून राहतात. शिवाय कुंडली जुळवणं हेही आलंच. पण कुंडलीतले 36 गुण जुळले तरीही 36 पैकी कोणकोणते गुण दोघांमध्ये आहे त्याच्या लग्नाविषयीच्या जाणीवा उणीवा यांचा विचार घरातले मोठे कधीही करत नाहीत. केवळ 2-3 भेटीत माणूस ओळखता येतो का? हे काही गणित उमगत नाही. असो, घरातले देखील मुलाकडे असणाऱ्या सुखसोयी संपत्ती नोकरी उंची राहणीमान याकडे अधिक भर देतात. आणि मुलीविषयीही जेवण घर सांभाळणं तिचं दिसणं आणि आत्ता आत्ता कुठे तिच्या नोकरीचाही विचार केला जातो. कधी कधी लग्न केवळ उरकण्याच्या कृतीवरती घरातले भर देतात. आणि मग उरकून झालं की कालांतराने दोघांमध्ये सुरू होतो तो एकमेकांशी तोलण्या मुलण्याचा खेळ. आणि त्या दोघांच्या घरातल्यांचा संघर्ष सुरू होतो तो वेगळा. आता तर कितीतरी मुलांना मुली लग्नासाठी कोणी देतच नाही आणि त्याचं कारण केवळ भौतिक सुख, दुसरं काही नाही. पूर्वी लग्न करण्याची वयाची मर्यादा होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मुलं इत्यादी योग्य वयात होत होत. मात्र आज अनेक मुली वयाच्या 35 मध्ये देखील परफेक्ट जोडीदार मिळावा म्हणून छोट्या छोट्या कारणांनी मुलांना नकार देत राहतात. आता याला स्वातंत्र्य इत्यादी नावं आहेत, पण मग पुढे कोणी मिळेलच आणि आपणही वाढत्या वयानुसार कोणासाठी परफेक्ट राहू का याची खात्री नसते. आणि नंतर येणारं एकटेपण त्याचा देखील विचार करायला हवा. शिवाय प्रत्येक समारंभात नातेवाईकांमध्ये वावरताना समाजात सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण समोर जाऊ शकू का हा देखील विचार करावा. प्रत्येकाची परफेक्ट असण्याची व्याख्या ही वेगळी आहे, नाही का? म्हणून आपल्या विचारात जी परफेक्टची कल्पना असते ती तरी परफेक्ट आहे का हे वेळीच तपासून पाहणं हे देखील महत्वाचं आहे, हो ना? आता परफेक्टच्या व्याख्येत बरेचदा सर्व गुण संपन्न व्यक्ती हे देखील अनेकांच्या डोक्यात असतं. सर्व गुण संपन्न असं काही आता राहिलंय असं मला तरी नाही वाटत. जगात कुठलाही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या देखील दुसऱ्या व्यक्तीला कदाचित चांगल्या म्हणून वाटत नसतीलच की. बरं, लग्नाआधी परफेक्ट जोडीदार शोधणं वेगळं आणि लग्न झाल्यानंतर मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, काही लोक जोडीदाराने परफेक्टच असावं असा तगादा लावतात. काही जण आपल्या जोडीदाराबद्दल सतत तक्रारी करत असतात, तो असाच आहे की अशीच आहे, तिला असं असायला हवं होतं, म्हणजे सगळं परफेक्ट वाटलं असतं. याने नेहमीप्रमाणे एकाला कमीपणा मांडण्याची आणि दुसऱ्याला सतत तक्रारी करण्याची सवय लागते आणि काय होतं, नातं बिघडतं. अनेक जोडपी ही आयुष्यभर एकमेकांना त्यांच्यात असलेली कमी जी आहे ती दाखवत राहतात, अगदी उतार वयातही. आयुष्याचा अर्धा टप्पा एकत्र घालवला असला तरीही जोडीदाराच्या सवयी बोलून दाखवण्यात समाधान त्यांना जे मिळतं ते वेगळंच असतं. हे जोडीदाराला कधीही न स्वीकारण्याचं आणि कधीही न केलेली कदर न केलेला आदर या सगळ्याची लक्षणं. अशी जोडपी केवळ संसारात आपले दिवस रेटत असतात. पूर्वी जोडीदाराच्या कल्पना या फार साध्या होत्या. आपल्या नशिबात जो व्यक्ती लिहिला आहे त्या व्यक्तीला तो आहे तसं स्वीकारणं, त्याच्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्यासह. पुढे जाऊन काळ बदलला तसं व्यक्तीच्या विचारात भर पडत गेला आणि तेव्हा व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरी त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र आता गुण दोषासह स्वीकारणं तर नाहीच,
आणि पदरी पडलेल्या व्यक्तीत सुधारणा करणं ही तडजोड नकोच असते. परिणामी आज एका व्यक्तीकडे अनेक पर्याय आधीच तयार असतात, त्यामुळे नाही जमलं तर सोडून देण्याचा घटस्फोटाचा पर्याय सोपा ठरतो. हे आजच्या नात्याचं खरं रूप आहे. आता या सर्व गोष्टींकडे पाहताना निश्चित मनात प्रश्न निर्माण होतो आपल्या की मग परफेक्ट जोडीदार निवडायचा तरी कसा. परफेक्ट जोडीदार निवडण्यासाठी केवळ भौतिक गोष्टींवर परफेक्टचा टॅग न लावता काही गोष्टी गुण त्या व्यक्तीत आपण पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुख दुःख तर येतातच, मात्र ती झेलताना आपल्याबरोबर आपला जोडीदार परफेक्ट पेक्षा योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. त्यामुळेच त्याच्यात आपण काय पाहावं तर परफेक्टचाच आपला जो साचा आहे तो सोडून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या आपण नक्कीच पाहाव्यात. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

या सुंदर गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण परफेक्ट जोडीदार कसा असावा याविषयी बोलतोय आणि मी तुम्हाला तो परफेक्ट कशामुळे ठरतो याविषयी काही महत्वाची लक्षणं आता सांगणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्ती. आपण ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहोत त्या व्यक्तीला आपला आणि आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. कारण ज्याच्या अंगी आदर भाव असतो तो व्यक्ती नेहमीच आपल्याला समजून घेणारा ठरतो. आपल्याला त्याच्याद्वारे दुखावण्याची शक्यता कमी असते. जर आपण निवडलेली व्यक्ती आपला किंवा आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करणारी नसेल तर ती व्यक्ती गृहीत धरणारी व्यक्ती असते. त्या व्यक्तीसोबत नातं टिकू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही गरजेचे आहात याची जाणीव असणारा व्यक्ती. नात्यात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होत असते. आपण त्या व्यक्तीसाठी महत्वाचे आहोत की नाही याची जाणीव त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून आपल्याला होते. म्हणजे अगदी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट त्याने आपल्यासाठी न सांगता विकत घेणं, आपल्या अनुपस्थितीमध्ये राखून ठेवलेली एखादी खाण्याची गोष्ट, अशा गोष्टींमुळे आपण गरजेचे आहोत हे आपल्या लक्षात येतं. ज्याला आपण गरजेचे आहोत ती व्यक्ती नेहमी स्वतःबरोबर आपलाही पहिला विचार करते. त्यामुळे हा गुण तर महत्वाचा ठरतोच. तिसरं म्हणजे विचार न थोपवणारा जोडीदार. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणी राहणीमान वेगळं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारा जो जोडीदार असतो तो परफेक्ट कॅटेगरीत बसतो. नात्यात असतानाही स्वतःला अत्यंत महत्व आहे. आपण जर आपले विचारच मांडू शकत नसू त्या व्यक्तीसमोर तर आपल्याला बोलण्याची मोकळीकता नसेल तर आपलं नातं आपला जोडीदार योग्य म्हणण्यास ठरत नाही. आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारात घेतलं नाही किंवा एकमेकांच्या विचारांचा आदर केला नाही तर दुरावा निर्माण होतो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास महत्वाचा. आपल्या जोडीदाराने आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चुकी दाखवणं किंवा अविश्वास दाखवणं हे चांगल्या नात्याचं लक्षण नाही. शिवाय आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपल्या नात्यात निर्णय घेणं, म्हणजे ही जी व्यक्ती असते तिसरी, तिच्याद्वारे दिला गेलेला जो सूचना आहे किंवा संदेश आहे त्याद्वारे निर्णय जो घेतला जातो ती व्यक्ती कधीही स्थिर स्वभावाची ठरत नाही. शिवाय आपल्यावर सतत संशय किंवा प्रश्नांचा मारा जो केला जातो ती व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरत नाही. त्यामुळे जो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि विश्वास व्यक्त करणारा जो असेल तो नात्यासाठी योग्य ठरतो. मित्रांनो, आता आपण परफेक्ट जोडीदाराविषयी बोलतोय. त्यात आपण गुणदोषासकट स्वीकार करणं किती गरजेचं आहे याविषयीही बोललो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे जो साथ देताना आपल्या अपूर्णतेला स्वीकारून जगासमोरही आपल्याला तितकाच आदर सन्मानाने वागवेल, आपल्या बरोबरीने उभं राहून खंबीरपणे साथ देईल असा निवडावा जोडीदार. जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असे काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तींच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या व्यक्तीशिवाय जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असेही काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्या व्यक्तीशिवाय आपलं जगणं किती कठीण असेल या विचारावर, अशा कितीतरी संवेदनशील गोष्टींवर प्रेम केलं, संसार थाटला. काहींनी ना त्या व्यक्तींचा रंग पाहिला, न त्यांची उंची, न वयाचा फरक, ना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व, त्यांनी फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम केलं. आणि प्रेमाच्याही आधी त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वीकार केला.
आज प्रत्येकानेच हा विचार करणं गरजेचं आहे की आपण सर्व गुणांनी भरलेले नाही. त्याचप्रमाणे आपला जोडीदार किंवा होणारा जोडीदार हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अपूर्ण राहणारच ना. नातं हे एकसारख्या दोन व्यक्तींचं असेल तर, म्हणजे जोडीदाराला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडतं. तो जसा उठतो तसा बसतो, तसंच आपणही उठतो बसतो. अशा सगळ्याच क्रिया आणि त्या क्रियेला मिळणाऱ्या प्रतिक्रिया एकसारखी असेल तर त्या नात्यात काही काळ कुतूहल वाटेल, पण नंतर आपल्याच सारख्या वागणाऱ्या बोलणाऱ्या जोडीदारात आपल्याला काहीच नौखेपण, त्याच्या वेगवेगळ्या रंगांना जाणून घेण्याची उत्सुकता राहणार नाही. जीवन अगदी यंत्रासारखं होऊन जाईल. म्हणून परफेक्ट किंवा आपल्यासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा एक गोष्ट जोडीदारामध्ये शोधायला हवी, ती गोष्ट म्हणजे जोडीदाराची अपूर्णता. ज्या अर्थी आपण कुणीच परफेक्ट नाही, तसंच प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्णता आहे. जोडीदाराची अपूर्णता आणि आपली अपूर्णता मिळून दोघांनाही पूर्ण होता येतं, बरोबर ना? म्हणून काही शोधायचं असेल तर जोडीदारातली अपूर्णता शोधा. त्या अपूर्णतेने नात्यातली मजा टिकून राहते. दोघांपैकी एक शिस्तप्रिय असेल आणि दुसरा खेळकर मस्तीखोर, तर यामुळे नात्याचा समतोल राखला जातो. एकमेकांच्या जगण्यात अधुरे असणारे जे रंग असतात ते पूर्णपणे भरले जातात. याविषयी ना वपू काळे यांनी फार सुंदर शब्दात सांगितले, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. याविषयी ना वपू काळे फार सुंदर शब्दात सांगतात, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. मग त्याला सोन्याचा किंवा सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेमध्येही काही मजा आहेच की. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत ऐका हे सुंदर गाणं.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांसोबत छान गप्पा मारत असतो, गप्पा साधत असतो, संवाद साधत असतो आणि या गप्पांमधून नेहमीच काहीतरी एक वेगळा विषय हा तुमच्या सगळ्यांसमोर आम्ही मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलोय. आज आपल्या आज की नारी या सेगमेंटच्या अंडर आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत गौरिका कदम, अर्थात ज्यांचं नाव युनिक आहे, नावासारख्याच एक युनिक पर्सनॅलिटी आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. गौरिका मॅम, तुमचं आचार्य 90 FM वरती खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच.
0: तर गौरिका मॅम बद्दल जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की मला असं खूप माझं ठाम मत आहे की देवाने आपल्या सगळ्या महिलांना बनवताना जन्मतःच क्रिएटिव्ह बनवलेलं आहे. आणि हा क्रिएटिव्हपणा, तुमच्याकडे असलेला क्रिएटिव्हनेस कुठे युज करायचा, तर मला असं वाटतं जे व्हिडिओ पाहत आहेत युट्यूबला त्यांना अंदाज येईल की आज आपल्याच टेबलवरती या इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, तर प्रत्येक गोष्टीमध्ये हा क्रिएटिव्ह जो आहे तो क्रिएटिव्ह दिसून येत आहे, तो क्रिएटिव्हपणा दिसून येतोय. तर अर्थात कदम आर्ट्सच्या माध्यमातून ज्वेलरी ब्रँड असेल हा गौरिका मॅडम घेऊन आलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे अगदी गळ्यातल्या सेट्स पासून, ज्वेलरी पासून, कानातल्यांपासून, तुमच्या लग्नाच्या मुंडवळ्या, ज्या ट्रेंडिंग मुंडवळ्या सुद्धा चालू आहेत, सध्या रुकवत आहेत, पुन्हा आर्टिफिशियल ज्वेलरी आपण म्हणतो त्या हळदीसाठी किंवा वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी, बेबी शॉवरची ज्वेलरी असेल, अगदी छल्ल्यांपासून ते किचन पासून इयरिंग्स पर्यंत नथ आहेत, बनवून देतात त्या, स्वतः नथ बनवतात, राखी बनवतात, अशा विविध प्रोडक्टच्या माध्यमातून गौरिका कदम जे आहे, गौरिका कदम मॅडम ज्या आहेत त्या कदम आर्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. तर आज त्यांच्याच या बिझनेस विषयी, त्यांच्या विषयी आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. गौरिका मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू सो मच. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना आणि सगळ्यात आभार मी मानेन आचार्य 90 FM ज्यांनी माझा एक मला प्लॅटफॉर्म दिला की माझी कला सर्वांसमोर सादर करण्यासाठी. सो त्यासाठी सगळ्यात आधी मनपूर्वक मनापासून आभार आहे.
0: नक्कीच, खरं तर मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन, कारण असं असतं ना की बऱ्याच वेळेला दोन छान मुली बोलणार आहे, जर एकत्र आला तर काय होऊ शकतं, आणि त्यात मला कळलं की आमचं गाव पण एकच आहे, त्यामुळे गप्पा या रंगणार आहेत. आणि सुरुवात करूयात, मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की इतका क्रिएटिव्हपणा कुठून आलाय, काय हे, म्हणजे ह्याचं हे गोड जे गुपित आहे ते कधी तुम्हाला कळलं की तुमच्याकडे हे टॅलेंट आहे?
1: ऍक्च्युली हे सगळं मला लहानपणापासूनच आवडतं. मी स्कूलमधून असताना पण माझं क्राफ्ट आणि माझ्या ड्रॉइंग्स मध्ये माझं आउट ऑफ मार्क्स असायचे आणि तेव्हापासून मला हस्तकला किंवा क्राफ्ट बोला किंवा नवीन नवीन ज्या आर्ट फॉर्म आहेत ते शिकायला आवडतात, करायला आवडतात. आता हे मी सध्या म्हणजे एक ऍज अ बिझनेस म्हणून मी सादर करते, पण पूर्वी मी माझे फ्रेंड्स असतील, माझे रिलेटिव्ह असतील, कोणाचं ओकेशन आहे, बर्थडे आहे, सो त्यांच्यासाठी मी काहीतरी हँडमेड गिफ्ट बनव, ग्रीटिंग कार्ड बनव किंवा असं करून आम्ही द्यायचो. पण आता हे आता मी स्टार्ट केलं 2020, त्याच्या आधी माझे वीर होते जे मोठे तीर, त्यांचा बायकोचा बेबी शॉवर होता, म्हणजे माझ्या मोठ्या दादांचा बेबी शॉवर होता आणि ते शोधत होते बेबी शॉवरची ज्वेलरी की कुठून करायची, त्यावेळेस मी जॉब करत होते. सो आय थॉट मी बोलले की मी करते, तर ते होते तू करशील का, म्हटलं हो, कारण की त्यावेळेस माझं नुकतंच लग्न झालेलं, त्यामुळे माझा काय काय म्हणजे माझ्या ह्या कलांबद्दल त्यांना काही अंदाज नव्हता. सो मी बोलले की मी करेन आणि मी त्यावेळेस एक बेबी शॉवरची ज्वेलरी बनवली होती, ती आमच्या फॅमिलीमध्ये सर्वांना खूप आवडली आणि त्यांनी खूप खूप खूप कौतुक केलं. आणि त्यावेळेस माझे धीर मला बोलले की तू खूप छान केलंस, तू ह्याच्यात काहीतरी करू शकतेस. त्यावेळेस मी ऍज अ कॉम्प्लिमेंट घेतलं होतं ते, त्यावेळेस मी जॉब करत होते त्यामुळे मी तेवढं सिरियसली नाही घेतलं. नंतर मग कोरोना स्टार्ट झाला, कोरोनामध्ये वर्क फ्रॉम होम चालू होतं, नाहीतर मी माझं बेबी झालं. मग त्यानंतर असं झालं की बेबीला सोडून मी जाऊ शकत नाही ते जॉबला, तो माझा पर्सनल चॉईस आहे, मला माझं सगळं वेळ माझ्या बेबीला द्यायचं. सो बेबीला बघत बघत मी काय करू शकते, सो मग माझ्या नंतर की अरे माझ्याकडे एवढं मला आवडतं ह्या गोष्टी, जे मला कला आहे माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये अंगामध्ये किंवा मला जी जी आवड आहे ती मी आवड मी ऍज अ बिझनेस म्हणून सादर करू शकतो. मग तेव्हापासून मी फर्स्ट स्टार्टिंग आम्ही बेबी शॉवर ज्वेलरी पासून केली, त्यानंतर मकर संक्रांतीची हळदीची ज्वेलरी ते केलं आणि नंतर मग एक वर्ष आता आपण फॅब्रिक ज्वेलरी, फॅब्रिक ज्वेलरला खूप खूप छान
0: डिमांड,
1: खूप डिमांड आहे, ट्रेंडिंग आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळालाय. आपल्या ऑर्डर्स विदेशात वगैरे पण जातात, इंडियामध्ये नाही फक्त विदेशामध्ये पण बऱ्याच ऑर्डर आपल्या गेलेल्या आहेत बल्क ऑर्डर मध्ये पण.
0: क्या बात आहे, बरं, म्हणजे मला असं वाटतं की मी ते म्हणू शकेन की एखाद्या कुटुंबामध्ये असण्याचा किंवा सगळ्या कुटुंबांचा सपोर्ट असणं म्हणजे काय, तर ते बेस्ट एक्झाम्पल आहे. कारण दादा म्हणजे आता तुमचं दीर ज्यांनी तुम्हाला सजेशन दिलं की तू हे करू शकतेस, आणि कुठेतरी ती मुवमेंट की हा त्यावेळेला रिअलाइज होणं की अरे हा आपण याला हे एक आर्थिक स्वरूप किंवा एक असं बिझनेस व्यवसायाचं स्वरूप दिलं पाहिजे किंवा ती कल्पना तिकडे तुम्हाला मिळाली त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात केली. तुम्हाला आठवतंय की एक बिझनेस म्हणून सुरुवात केल्यानंतर कदम आर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही पहिला दागिना कोणता बनवला होता किंवा काय?
1: कदम आर्ट्स हा इन्सिडेंट झाला, हा माझा बिझनेस स्टार्ट करायच्या आधीचा एक दीड वर्षाचा सगळ्यात फर्स्ट बेबी शॉवर मी माझ्या स्वतःसाठी बनवली होती.
0: क्या बात है.
1: कोरोना चालू होता, घरी होती मी, त्यावेळेस मी घरी बसून माझ्याकडे खूप मटेरियल होतं ऑलरेडी मी जे घेतलं होतं त्यावर मधून मी माझ्यासाठी खूप सुंदर बेबी शॉवर जॉब बनवली होती. माझ्याकडे जे बेबी शॉवरला ज्या फंक्शन होते त्यांना सगळ्यांना खूप आवडली, मग त्यांच्या थ्रू मग ते बोलते गौरी तू स्टार्ट कर, म्हणजे ती मी माझ्या हाऊस मधून बनवली होती, बोलते गौरी तू स्टार्ट कर आम्हाला पण बनवून दे. मग त्यापासून ओळखीच्या लोकांकडून ऑर्डर यायला लागल्या. मग त्याच्या कसं एक माउथ पब्लिकसाठी खूप
0: इम्पॉर्टंट
1: आहे, तुम्ही ऑनलाईन ते तर आहेच पण माउथ पब्लिसिटी पण तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे की ते जे माउथ पब्लिसिटी करतात ते प्रत्यक्षात त्यांनी ती गोष्ट बघितलेली असते.
0: बरोबर.
1: ते खूप चांगल्या पद्धतीने समोरच्याला कन्व्हिन्स करू शकतात की ह्याच्यावर खूप छान प्रोडक्ट
0: आहे.
1: पण ते माउथ पब्लिसिटी माझं सुरुवातीचे एक दोन वर्ष खूप चांगला बिझनेस सेट झाला. आणि आता तर खूप माझा ऑनलाईन पण आहे, इंस्टाग्राम थ्रू आहे, ऑनलाईन येतात ऑर्डर, जे ओळखीचे जुने क्लायंट आहेत त्यांच्याकडून ऑर्डर्स येत असतात. सो आपलं
0: म्हणजे माउथ टू माउथ, फॉर एक्झाम्पल मी आज दागिना घेतला मला आवडला आणि मग मी कुठेतरी माझ्या तो दागिना माझ्या मैत्रिणीने बघितला तिकडे आवडला. सो इट्स ऑल अबाउट माउथ पब्लिसिटी, माउथ पीआर जो असतो तो खूप मॅन्डेटरी आहे कोणत्याही बिझनेसमध्ये असं आपण म्हणूयात. श्रोते हो, आज आपल्यासोबत गौरिका मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत कदम आर्ट्सच्या माध्यमातून. जो हा बिझनेस त्यांचा सुरू झालेला आहे कदम आर्ट्स, जे आपल्या सगळ्यांसाठी नवीन दागिने आणि सगळ्या ह्या पारंपरिक मी म्हणेन की आपली संस्कृती कुठेतरी आपलं कल्चर त्याच्यामध्ये दिसतंय याविषयी पण आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती ही जी मुलाखत सुरू आहे गौरिका मॅडम सोबतची ही मुलाखत अशीच ऐकत राहा आणि घेऊयात एक छोटासा गाण्याचा ब्रेक. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या माध्यमातून आपण नेहमीच खूप छान वेगळ्या विशेष मुलाखती घेत असतो आणि आपल्या आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत गौरिका कदम मॅडम. गौरिका मॅडमसोबत आपण छान गप्पा मारत आहोत कदम आर्टच्या माध्यमातून, जो त्यांनी एक बिझनेस सुरू केलाय त्या बिझनेसला आता एक उभारतं असं स्वरूप आलेलं आहे आणि त्याविषयी जाणून घेतोय. मॅम, मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर आज बरेच दागिने आहेत, बरेच ज्वेलरी आहेत, लोक आर्टिफिशियल दागिन्यांकडे वळलेले आहेत. लोकांना ओरिजिनल गोल्ड किंवा त्यापेक्षा आर्टिफिशियल ज्वेलरी लोकांना आता आवडू लागलेली आहे. तर आणि त्यात फॅब्रिक वर्क असलेले दागिने तुमचे, मला मी आज पाहते की फॅब्रिक वर्क असलेले दागिने बरेच आहेत. तर असं मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, तर कदम आर्ट्स त्या सगळ्यांपेक्षा कसं वेगळं आहे काय सांगाल?
1: सर्वात आधी आम्ही क्वालिटी देतो क्लायंटला, टिप मस्ट आहे. ते आमच्यासाठी बघत एक विजन आहे की तुम्ही जेवढे जास्त क्वालिटी छान द्याल ना, तो क्लायंट तुमच्याकडे रिपीट येणार. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे, बरोबर आहे, पण क्लायंटला कसं नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात आणि आम्ही त्या नवीन नवीन गोष्टी इन्व्हेंट करतो की अजून काय चांगलं करता येईल, अजून कुठल्या पद्धतीने आपण नवीन डिझाईन करू शकतो किंवा काय करू शकतो. आणि हे आपले आधीचेच पारंपरिक दागिने आहेत, आपले छल्ला बोला, नर बोला, हे कफ्स आहेत, एअर कफ्स आहेत, फक्त त्याला आता थोडस ट्विस्ट करून थोडस एक मॉडर्न टच देऊन आहेत ते संस्कृतीचे दागिने, आपले जे ट्रेडिशनल आहेत
0: पारंपरिकच
1: आहेत, पण त्याला थोडस एक मॉडर्न टच, म्हणजे इंडो वेस्टर्न टाइप आपण बोलतो, म्हणजे आपण कुठल्याही आउटफिट वरती आपण छान कॅरी करू शकतो असं, म्हणजे तुमची पारंपरिक परंपरा पण जपली जाते आणि तुम्हाला थोडस एक युनिकनेस पण त्यामध्ये मिळतो.
0: बरोबर बरोबर. मॅडम, मी आता नुकतंच दागिन्यांविषयी बोललेलं आहे, माझ्याकडे काही सॅम्पल्स आज इथे आहेत. तर आता खरं तर जे युट्यूबला व्हिडिओ पाहतायत, सगळ्यात पहिल्यांदा मला आवडलेलं सॅम्पल म्हणजे मॅडमनी आताच उल्लेख केला तो होता हा छल्ला, जो की खूप युनिक आहे. आपण छल्ल्यामध्ये बरेच प्रकार बघितलेले आहेत पण फॅब्रिक वर्क केलेला, त्याला मोती आणि जर घुंगरू असे जोडले तर हे छल्ल्याचं कॉम्बिनेशन कसं दिसेल? तर हे असं दिसतंय, खूप गोड आहे छल्ला झाला. त्याचबरोबर इयर कप्स मला असं वाटतंय खूप सुंदर खासियत आहे मॅडमची, सुंदर सुंदर इयर कप्स आहेत. इयर कप्सच्या व्यतिरिक्त मी म्हणेन की हे मला किचन खूप जास्त आवडलंय, जे अगदी आपल्याला जर कोणाला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचे असतील, हळदी कुंकवामध्ये जर तुम्हाला महिलांना गिफ्ट द्यायचे असतील तर वाय नॉट. बऱ्यापैकी महिला गाडी चालवतात, बऱ्यापैकी महिलांकडे बॅग्स असतात, बऱ्यापैकी महिला बाहेर जातात, कॅरी करू शकतो. सो हे इतके सुंदर किचन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपण हल्ली मिसमॅचचा जमाना आलाय बरोबर, तर त्या मिसमॅचच्या जमान्यामध्ये हे असे गळ्यातले म्हणजे ज्याच्यावरती मल्टी कलर आहे, जो आपण एखाद्या कोणत्याही वेगळ्या साडीसोबत जाऊ शकतो, तर तसे दागिने आहेत. त्या व्यतिरिक्त आपण बोलूयात ब्रॉचेस विषयी. मला जर आपलं पारंपरिक मराठमोळ आणि आपल्या युनिक असं काहीतरी हवं असेल तर त्याच्यासाठी मला असं वाटतंय चंद्रकोर असलेले हे ब्रॉच जे अतिशय मला असं वाटतं सुरेख आहेत आणि फार युनिक दिसतात. त्या व्यतिरिक्त टेम्पल ज्वेलरी आपण म्हणतो, तर टेम्पल ज्वेलरीमध्ये काय, मग देव अर्थात देवी देवतांचे फोटो असलेले साक्षात तसा भास होतो, आता हा अंबाबाईचा हा एक आहे आणि हा ट्रेंडिंगमध्ये आहे हा त्यांचा दागिना आणि हे गळ्यातले आहेत. आणि या व्यतिरिक्त काही त्यांनी स्वतः डिझाईन केलेले कलर प्रिंट केलेले सुद्धा दागिने त्यांचे आहेत, ज्याच्यामध्ये फॅब्रिकवरती स्वतः कलर प्रिंट त्यांनी केलंय. हा, सो हे कलर प्रिंट आहे, म्हणजे हे असे सगळे वेगळे दागिने आहेत. आणि नुकताच ट्रेंडिंग मधला हे काश्मीरी झुमका, जो मला असं वाटतंय ज्या आत्ताच्या ब्राईड टू बी आहेत त्या नक्की नक्कीच तुम्हाला हे मला असं वाटतं की हे आवडणार आहे. आणि विशेष म्हणजे सध्या सगळ्यांच्या कॉस्टिंग इतक्या महाग असतात बाहेर, आपल्याला बजेटला परवडत नाही, अरे इतकं महाग आहे मग ते कशाला घ्यायचं, तर असं नाहीये. मी मॅडम आल्यानंतरच मी मॅडमला पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा कॉस्टिंग विचारले आणि कॉस्टिंग ऐकल्यानंतर आय एम लाईक की ओ बरेच रिझनेबल दरामध्ये मॅडम या सगळ्या गोष्टी देत आहेत, जे की खरंच खूप छान आहे. या व्यतिरिक्त मुंडावळ्या मॅडमची खासियत आहे, बऱ्याच ऑर्डर्स त्यांना मुंडावळ्यांच्याही आलेल्या आहेत, त्यातूनच आम्हाला सुद्धा एक आवडलेली आहे ही. आणि ही मुंडावळ्यांची म्हणजे युनिकनेस आहेत, साखळी आणि मोती आणि खाली मणी आहेत रंगांचे, विविध रंगांचे. तर ही ट्रेंडिंग आहे, बऱ्याच वेळेला असं होतं की गाठ मारायची, मग ते दुखते, ते कसं होणार, तर त्याच्यासाठी हा मागे एक मोती मणी दिला जातो की त्याने ते ऍडजस्टेबल आहेत त्या. सो आणि यामध्ये त्या कस्टमाईज करून सुद्धा मुंडावळ्या असू देत, असे सगळे दागिने जे आहेत ते कस्टमाईज करून सुद्धा त्यांच्याकडे मिळतात. हळद असू द्यात, मेहंदी असू द्यात, तुमचं लग्न असू द्यात, तुमचं मी म्हणेन की बेबी शॉवर असू द्यात, तर त्यासाठी सुद्धा कस्टमाईज करून ज्वेलरी मिळते. तर इंस्टाग्राम वरती कदम आर्ट्स म्हणून इंस्टाग्राम त्यांचं पेज आहे, सो गो अँड विजिट कदम आर्ट्स, आणि जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. एक गोष्ट दाखवायची आणि सांगायची राहून गेली, ती म्हणजे हल्ली खूप ट्रेंड आलाय आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या पार्टनरचं नाव नथीमध्ये लिहायचं, किंवा त्या मागे आपण गळ्यांच्या डिझाईन करतो ब्लाऊजच्या, तर ब्लाऊजच्या डिझाईन वरती तर बऱ्याच वेळाला तुम्ही पाहिलेलं आहे, पण मॅडमकडे कदम आर्ट्स अर्थात गौरिका मॅडमकडे तुमच्या पार्टनरच्या नावाची नथ सुद्धा बनवून मिळते. तर असा हे संपूर्ण म्हणजे मला असं वाटतं खूप कमी कलेक्शन त्या स्ट्रेट अवे टिटवाळ्यावरून आलंय, आणि त्यातल्या त्यात त्यांनी बऱ्यापैकी कलेक्शन इकडे आणलंय. मॅडम पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन, खरंच खूप सगळं सुंदर कलेक्शन आहे. मुळात मला आता दरांविषयी बोलायला आवडेल, कारण आज आपण बघतो की सध्याचा ट्रेंड वाढल्यामुळे कॉस्टिंगही बऱ्याच ठिकाणी वाढलेली आहे. तुम्ही कोणता विचार डोक्यात ठेवून याची सगळ्यांची कॉस्टिंग सेट केली?
1: कॉस्टिंग असं सेट केलं की मलाही नुकसान नाही झालं पाहिजे आणि समोरच्यालाही ते परवडलं पाहिजे. प्रत्येक जण काही तर एखादी वस्तू बघतो आवडतं तर ती घ्यायची इच्छा असते, जर तो कॉस्ट्युम त्याला परवडणार नसेल तर माझं कसं असतं, एक वेळ गिराईक नाही गेलं तर थोडं मला मार्जिन कमी मिळालं तर चालेल, पण जो घेतल्यानंतर एखादी वस्तू आवडली त्याला आणि त्याने ती घेतली त्याच्या चेहऱ्या त्या क्लायंटच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना तो बघण्यासारखा असतो. सो थोडस मग त्या मग असं किंमत ठेवली की तो समोरच्या पण परवडेल.
0: बरोबर, अगदी बरोबर. सगळेच दागिने खूप सुंदर आहेत, त्याविषयी प्रश्नच नाही, असं छान कलरफुल वाटतं हे सगळं. मॅडम या व्यतिरिक्त तुमचा USP तर आम्हाला कळलेलाच आहे की मार्जिन असू देत किंवा युनिकनेस असू देत. आज बऱ्याच महिला आहेत, बऱ्याच मुली आहेत ज्या आत्ताची यंग जनरेशन आहे, ज्या ऑफिस वर्किंग मुली आहेत किंवा थोडीशी ओल्ड जनरेशन, आपल्या आईच्या एजचे जनरेशन, कसा प्रतिसाद मिळतोय सगळ्यांकडून तुम्हाला?
1: छान, खूप छान. ज्या आपल्या आधीच्या जनरेशनच्या बाईक लेडी असतील कोण असतील त्यांना हे आता त्यांचं कसं ते त्यांचं थिंकिंग वेगळं आहे, ते एवढ्या मोठे ज्वेलरी युजली नाही,
0: मोठी ज्वेलरी
1: नाही, पण त्यांना हे कलेक्शन खूप आवडतं. म्हणजे ते आता मी एक्झिबिशनला जाते, एक्झिबिशनला आमचे स्टॉल्स असतात, खूप जण येतात स्टॉल वरती जे आधीच्या मोठे वयस्कर वगैरे इव्हन गृहस्थ म्हणजे
0: जेंट्स
1: ते पण बोलतात की अरे खूप छान बनवला आहे, खूप म्हणजे खूप कौतुक करतात की अरे किती छान बनवलंय, कसं सुस्त वगैरे असं. आणि आपल्या जनरेशनचे ते तर ते नवीन नवीन ट्राय करायचं बघत असतात, सो त्यांचा आपल्याला जो क्लाइंट बेस आहे तो मोस्टली यंग जनरेशनचाच आहे असेल. आणि जर ओल्ड जनरेशन बोलतो ते घेतील तर कोणाचं गिफ्ट करण्यासाठी, आता माझी एकच क्लाइंट होती लास्ट मंथची, तिने जवळजवळ 10 सेट घेतले होते गिफ्टिंग पर्पज, लाईक बहिणीची मुलगी आहे, भाची आहे किंवा तिची स्वतःची मुलगी आहे, सून आहे, असं सगळ्यांना ते गिफ्ट करण्यासाठी पूर्ण तिने 10 सेट घेतले होते.
0: क्या बात आहे. नक्कीच श्रोते, आज आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये गौरिका कदम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याकडून आपण कदम आर्ट्स या ब्रँडविषयी आणि त्याचबरोबर त्यांच्याकडच्या युनिक गोष्टींविषयी जाणून घेत आहोत. पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुळात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोतेव आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या मुलाखती घेत असो आणि आज आपल्यासोबत कदम आर्टच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत गौरिका कदम. मॅडम, हा बिझनेस सुरू केलात, आज इतका विस्तार वाढलेला आहे, घरच्यांचा, फॅमिली मेंबरचा, तुमच्या मिस्टरांचा तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो?
1: खूप सपोर्ट आहे, ते बॅकबोन आहे, फॅमिली माझी बॅकबोन आहे, सगळं सांभाळतात. इव्हन माझ्या ऑर्डर्स असतात, आता काही काही वेळेस अशा ऑर्डर्स असतात की एक दिवस सुद्धा फ्री मिळत नाही, एवढ्या ऑर्डर्स असतात. मग त्यावेळेस मग घरचं करणं, मुलाचं करणं, पण माझी फॅमिली एवढी सपोर्टिव्ह आहे की ते सगळं बघतात. माझी सासू घरातलं बोलते, तू राहू दे, तू तुझं काम कर, मी करते, एवढं सपोर्ट आहे. आणि बाकी माझ्या हजबंड मला हेल्प करू लागतात, पॅकिंग बोला किंवा त्यांना बाकीचं तर बनवण्यात काही त्यांना येत नाही, पण बाकी पॅकिंग बोला किंवा अजून काय दुसरं तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतात. आणि माझा मुलगा तर तो खूप लहान आहे, पण तो लहान असून तो खूप शहाणा आहे की त्याला माहिती आहे की आई काम करते. सो तो तेवढा तो स्वतः बिझी ठेवतो, तो काहीतरी करेल किंवा आणि जर काय बोलायचं असेल ना तो विचारतो माझं एक काम आहे, मी बोलू का?
0: म्हणजे
1: तो एवढा डिस्टर्ब नाही करत की पटकन मला हट्ट करतो की माझ्यासोबत चल, नाही तो करतो की भाई तू फ्री आहेस का, मी बोलू का, मला तू रागवलं म्हणजे ते एक सांगू का, असं. म्हणजे एवढं सपोर्टिव्ह आहे, म्हणजे फुल फॅमिली ही सपोर्टिव्ह आहे. प्लस ते अप्रिशिएट करतात प्रत्येक, मी जेवढं करते ना त्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप अप्रिशिएट करतात ते.
0: हेच मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे, कारण ज्या वेळेला आपल्याला फॅमिली सपोर्ट मिळतो ना त्यावेळेला स्त्रियांनी ठरवलं तर स्त्रिया बऱ्याच काही करू शकतात. आणि आज इतकी क्रिएटिव्हिटी आहे ना, ज्या वेळेला तुम्ही इथून फ्री असता ना, म्हणजे मेंटली तुम्ही छान फ्रेश असता, फ्री असता, तुमच्याकडे बर्डन नाही
1: आहे,
0: क्रिएटिव्हली करू शकता काम. सो आणि हे क्रिएटिव्ह मला या सगळ्या गोष्टी इथे दिसून येत आहेत. मॅम, आता ब्रँड सुरू करून एक्झॅक्ट 5 वर्ष वगैरे झालेली आहे, या अगोदरची 5 वर्ष, आत्ताचा पिरियड आणि येणारी 5 वर्ष कसं एक्सप्लेन कराल स्वतःला?
1: ह्या आधीची 5 वर्ष जेव्हा मी स्टार्ट केलं होतं, बेबी माझा लहान होता, सो कधी कधी वाटायचं मी वर्किंग होते, मला माझं असं होतं की मी एक क्रिएटिव्ह लोकांचं असतं ते स्वस्त नाही बसू शकत,
0: पॉसिबलच नाही,
1: फ्री आहे ते फ्री नाही बसू शकत. कारण की मला स्वतः, मी स्वतः एक्झाम्पल आहे त्याला, मला सतत काही ना काहीतरी हवंय, म्हणजे काहीतरी करायचंय किंवा मी असं सोच मग काय करायचं. मग तेव्हा मग आम्ही हे स्टार्ट केलं होतं. सुरुवातीचे काही कुठलाही बिझनेस सेट होताना तुम्हाला थोडे पेशन्स हवे की तुम्ही 2-3 वर्ष द्या, तर मग नंतर बिझनेस तुम्हाला त्याचं रिफंड देईल असे. म्हणजे सुरुवाती 2-3 वर्ष कधी कधी ऑर्डर असायच्या, कधी नसायच्या. मग असं करायचं की आपण चुकीच्या मार्ग निवडलाय का किंवा चुकीच्या हानी जातोय का आपण. पण ह्याच्यामध्ये माझ्या हजबंडचा खूप सपोर्ट होता की नाही तू हे जे करते ना तू कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी ठेव, मग ह्याच्या नंतर तुला खूप छान हे भेटणार आहे, खूप छान रिझल्ट येईल ह्याचा. आणि ते आम्ही फॉलो केलं. आता खूप असं आहे की बोले ना की
0: वेळ कमी पडतोय,
1: कधी कधी मला लेट नाईट बसून काम करावं लागतं, एवढ्या ऑर्डर्स असतात असं असतं. आणि पुढचे 5 वर्ष तर मला वाटतं की माझं खूप म्हणजे असं वाटतं की हा माझा ब्रँड ऑलमोस्ट आता आपल्या विदेशात पण ऑर्डर्स जातात, पण असं की एक मोठं काहीतरी अजून असावं, आता आहे त्याच्या अजून 10 पट जास्त असावं असं वाटतं.
0: फॉर शुअर, फॉर शुअर.
1: आणि मी म्हणजे माझ्याकडे काम आहे, मी रिकामी नाही, ही गोष्टच माझ्यासाठी खूप
0: सॅटिस्फॅक्शन एक असताना की हा मी माझ्याकडे काम आहे, मी येणार आहे,
1: बिझी आहे, हे खूप सॅटिस्फॅक्शन आहे
0: मनाला, समाधान तिथूनच मिळतं मला असं वाटतं. आणि सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक समाधान. तुम्ही जर मनाने समाधानी असाल तर तुम्हाला कोणतीच गोष्ट अडवू शकते.
1: कसं तुम्ही तुमचं आवडीचं काम करत असाल ना, तुम्हाला मनी इन्कम तर आहे त्यामधून, पण तुमचं जे मेंटल पीस आहे ना ते तुमचा बोनस पॉइंट आहे
0: 100%. कारण ऑफकोर्स ना, आणि पॅशनला प्रोफेशन बनवलं की कामाचाही कंटाळा येत नाही. सो डेफिनेटली मॅम, खरंच आय एम स्पीचलेस की मला इतकं मी भारावून गेले पाहिल्यानंतर. आणि आय नो की मी ज्या वेळेला तुमच्या जास्त वस्तू बघेन त्यावेळेला माझ्या काही अजून वेगळ्या रिएक्शन येतील. बेसिक कलेक्शन आहे
1: आपल्यामध्ये आपण, आणि असं नाही की फक्त ज्वेलरीचं, मला मी बोला ना मी सुरुवातीच बोलले मला आर्ट फॉर्म, कुठलाही आर्ट फॉर्म असेल तो मला एक्सप्लोअर करायला शिकायला आवडतं. आपण हे ज्वेलरी स्टार्ट केलं, आपण मी रेझिन आर्ट शिकली आहे, रेझिन आर्ट शिकली आहे, त्यानंतर मग नट मेकिंगचं मी ते कोर्स वगैरे केला आहे, आता सध्या मी आदिवत केलेला आहे.
0: ओ, काय बात आहे.
1: म्हणजे एक चालू आहे. म्हणजे मी प्रत्येक मला काय नवीन दिसतं ना की अरे हे करावं का, आपण ट्राय करूया का, शिकूया का असं. पण कसं असतं की थोडा बाउंड्रीज घालते मी, तू आपण करा आर्ट असं फॉर्म आहे ना, तुम्ही कितीही करा, किती
0: विस्तार मोठा आहे त्याचा,
1: मोठा आहे असे. मग मी थोडस स्वतःला पण बाउंड्रीज घालते की नाही सध्या आपण ह्यावर फोकस करूया असं.
0: नाही नक्कीच, पण तुम्ही ज्या काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि ज्या गोष्टीतून तुम्ही स्वतःला प्रेझेंट करताय, आज आम्ही गौरीकाला ह्या सुंदरशा ज्वेलरीच्या सेटमध्ये पण बघतोय की हा हे सुंदरचा स्वेट बनवताना गौरीकाने काय विचार केला असेल, किंवा आज मी हे इयरिंग्स घेईन की अच्छा हे इयरिंग्स पेंट तिने स्वतःहून केलेले आहेत, म्हणजे हे तिच्यासाठी खूप जवळचा विषय आहे. मग हे करत असताना ती कुठेतरी इन्वॉल्व्ह झालेली दिसते, आणि आफ्टर ऑल मशीनचा आणि हातांचा फरक पडतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बट तुम्ही आज इतक्या लांबून, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की मी तुम्हाला इतक्या लांबून बोलवलं आज इकडे स्टुडिओला, बट स्टील तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या दागिन्यांची आम्हाला जवळून ओळख करून दिली. आम्ही सोशल मीडिया थ्रू हे सगळे दागिने पाहतच होतो, पण आज या सगळ्यांना सगळ्या गोष्टी इकडे बघून खूप बरं वाटलं आणि तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत पुढच्या भावी वाटचालीसाठी. मॅडम सोबत असणारे मॅडमचे मिस्टर अर्थात सर वैभव सर, बरोबर ना, वैभव सर तुमचा बच्चू, त्याचं नाव काय, हा काय,
1: विवस्वान
0: त्याचं नाव पण किती युनिक ठेवलंय. सो विवस्वान आणि तुमची सगळी कम्प्लीट फॅमिली, मी त्यांना मनापासून आभार त्यांना त्यांचे मानेन की एका स्त्रीला पुढे जाण्यासाठी तुम्ही जो काही सपोर्ट दाखवलाय ना तो खरंच लाजवाब, कारण असा सपोर्ट प्रत्येक स्त्रीला हवा असतो आणि खरंच त्यांचंही तितकंच कौतुक. आणि तुम्हाला रिक्वेस्ट करेन की जाता जाता महिलांना काय मेसेज द्याल.
1: ऍक्च्युली ऍज अ गर्ल मी मुलीला कधीच कमी समजत नाही, कुठलंच नाही. मुलगी अशी म्हणजे ती कुठलीही गोष्ट करू शकते. इव्हन मी माझ्या हजबंडला पण मस्करीमध्ये बोलते की मी कुठलीच अशी गोष्ट जे मी नाही करू शकत, मी प्रत्येक गोष्ट शिकू शकते, मी करू शकते. आणि प्रत्येक स्त्रीच्या अंगे मला वाटतं की ते उपजतच आहे,
0: गुण आहे
1: ते, गुण आहे ते, कला आहे. पण काय असतं की काही जबाबदारीमध्ये ते अडकून राहतात, घरची जबाबदारी बोला किंवा काही फायनान्शियल जबाबदारी ते अडकून राहतात. पण मला त्यांना सांगू वाटतं की तुमच्यामध्ये जर असं काही कला असेल अवजत तर तुम्ही ती जोपासा, तुम्ही बाहेर आणा. भले तुम्ही ते प्रोफेशन मध्ये नका आणू, तुम्ही वर्किंग असाल ते तुम्ही प्रोफेशन मध्ये नाही आणू शकत आहे, तर ते तुम्ही ऍज अ तुमच्या मेंटल पीस साठी तर तुम्ही ते करा. मी सांगू ह्याच्यामध्ये इन्कम तर आहेच, मला मी मगाशी बोलली, पण मला स्वतःला एवढं समाधान भेटतं की माझ्या आवडीची गोष्ट काय ते करते. एखादा पीस मी बनवला ना तर मी स्वतः त्याला निरखत बसते की मी किती छान बनवलंय, तर ते समाधान आहे ते नाही भेटणं. मग प्रत्येक महिलांना असं केलं पाहिजे की तुम्हाला जी गोष्ट आवडते असं नाही की कलाच, तुम्हाला जी गोष्ट ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद भेटतो किंवा तुम्हाला काही करायची इच्छा असेल तर खरंच करा. तुम्ही जेव्हा सुरुवात कराल ना तुम्ही छोटीशी स्टेप घ्याल ना की तुमचं इनिशिएटिव्ह बघून नक्की तुम्हाला जे सपोर्ट करतील किंवा सपोर्ट केला तर तुमचा पण हुरूप वाढेल.
0: बरोबर.
1: आणि ते असं असेल तर तुम्ही प्रत्येक स्त्रीने केलंच पाहिजे, भले तुम्ही इन्कम साठी नाही करा, स्वतःच्या मेंटल पीस तरी केलंच पाहिजे.
0: 100%. तर श्रोते हो, मला असं वाटतं जाता जाता गौरीका मॅमने खूप छान मेसेज दिलेला इकडे, आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार, तुम्ही आज इथे आलात आणि एकंदरीतच आम्हाला कदम आर्ट्स विषयी बऱ्याच गोष्टी आज जाणून घेता आल्या. आणि तुम्हाला कदम आर्ट्सला खूप खूप शुभेच्छा आहेत पुढच्या भावी वाटचालीसाठी, आणि तुम्ही असंच खूप छान छान युनिक डिझाईन्स बनवत राहा, लोकांना स्त्रियांना आनंद देत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि आजची ही आपली विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि तुम्हाला जर काही गौरीका ताईकडून, गौरीका मॅडमकडून जर काही गोष्टी हव्या असतील तर तुम्ही डेफिनेटली कदम आर्ट्सच्या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन तिकडे सोशल मीडिया थ्रू तुम्हाला बऱ्याच अपडेट्स मिळतील. नक्की तिकडे इंस्टाग्रामवरती तिला फॉलो करा आणि तिच्याकडून हव्या असलेल्या गोष्टी लवकरच ऑर्डर करा, अगदी माफक दरामध्ये, किशाला परवडतील अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, खूप क्रिएटिव्ह आहेत, तुम्हाला आवडतील अशा आहेत. सो डू फॉलो अँड डू ऑर्डर. आणि अशाच अपडेट्ससाठी आणि अशाच छान छान मुलाखतीसाठी स्टेट येऊन आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या शिवाजी पार्क दादरच्या. तर माझ्यासोबत आहेत रोशनी. हाय रोशनी. आणि आयशा. येस येस, दोघींचंही स्वागत आहे. मोठ्याने खणखणीत बोलायचं आहे तुम्हाला आणि आपण आपल्या तुमच्याच व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती द्यायची आहे. प्रेक्षक हो, समर वेकेशन सुरू झालंय आणि समर वेकेशन मध्ये काय करायचं असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. कोण ड्रॉइंग करतं, कोण सिंगिंगला जातं, कोण डान्सिंग करतं. राईट राईट. आणि आता नवीन म्हणजे आपण पूर्वीच्या काही असं होतं की मुली पाहायला गेल्या ना, तुला भरतकाम येतं का, तुला शिवणकाम येतं का असं विचारतात. पण आता ती कला सुद्धा आता लोप पावत गेलेली आहे असं म्हणतात. पण ती आता नवीन स्वरूपात आपल्या जेनजी मुलींनी आणलेली आहे. तर बिझनेस स्टार्टअप त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज रोशनी आणि आयशाकडनं. रोशनी, ही तुमची जी आवड आहे, जी तुम्ही व्यवसायात मध्ये त्याचं रुपांतर केलंय, तर ही आवड तुम्ही कधी म्हणजे कधी वाटलं की आपण हे करूया म्हणून? कोण आई वगैरे करत होती, आई मावशी करत होत्या घरात?
1: माझी मम्मी आधी करायची आणि मी कोकणातली म्हटलं तर ऑफकोर्स हे गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं. आणि तिथे मी शिकले पण माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो कोकणात पण असेल पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचंय ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली आहे म्हटलं तर गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली आहे. तर मग विचार चालू होता की कर आम्हाला बिझनेस करायचा होता एवढं होतं पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
0: बरं.
1: तर मग नंतर आयडिया आली की काहीतरी करूया घरी बसल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. मग आम्ही करायला चालू केलं. मी, बहीण, माझा भाऊ आम्ही तिघं बसलो आणि विचार केला की करूया स्टार्टअप करूया. इन्स्टावर काय होईना तो करूया. मग इन्स्टावर आयडी तयार केली, लोगो बनवला. मग नंतर हळूहळू मग व्हिडिओ वरून व्हायरल करत गेलो.
0: अच्छा.
1: हा, एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले की मग आम्हाला अजून हे झालं
0: इन्स्पिरेशन रिस्पॉन्स.
2: मग नंतर स्टॉल सेटअप करायला लागलो. हा, आधी एकादशीला आम्ही स्टॉल लावला शिवाजी म्हणजे जत्रेच्या इथे आणि मग तिथे नॉर्मल युथ लोकांचा आणि कॉलेजच्या जे स्टुडंट होते ते मोस्ट रिस्पॉन्स करत होते की किचन चांगले आहेत, अजून व्हरायटीज आणा, ऑक्टोबर्स किचन अँड फ्लावर्स मोस्ट ट्रेंडिंग होते. मग ते बोलले की तुम्ही अजून व्हरायटीज आणा, इन्स्टावर ऑर्डर्स यायला लागले त्याचे.
0: अच्छा.
2: तसंच आम्ही मग अजून अजून चालू करत गेलो आणि अजून दुसऱ्या कॉलेजच्या बाहेर स्टॉल लावत गेलो.
0: अच्छा.
2: जसं की खालसा कॉलेज, रुया कॉलेज, जय हिंद कॉलेज स्टॉल सेटअप केली
0: मोस्ट. प्रेक्षक, तुम्ही बघू शकताय माझ्यासोबत किती छान छान म्हणजे मी असं विसरून गेलंय स्वतःला आणि किती बघू काय बघू इथे छान ही म्हणाली जसं की किचन्स आहेत ह्या ऑक्टोपसच्या, जसं म्हणाली तसं हे ऑक्टोपस आहेत आणि किती छान छान कलर्स त्यांनी दिलेले आहेत. सनफ्लावर्स आहेत. हो, दाखव तू. येस येस.
1: रोजेस आहेत.
0: रोजेस पण बनवले आहेत. किती
1: मोस्टली कॉलेजला किचन्स आणि रोजेस
0: हे जास्त बरोबर.
1: आणि कस्टमाइज सुद्धा बनवतो आम्ही. तोरण असेल, परत आजकाल बायकांना लागतात ना काय बोलतात
0: टेबल क्लॉथ, टेबल क्लॉथ असेल. आणि फुलं, मला वाटतं तुमची फुलांची स्पेशालिटी आहे कारण तुम्ही फुलं फार छान बनवतात.
2: हे कस्टमाइज करून बुके मध्ये आणि हे राहतात लॉंग टर्म पर्यंत राहतात. वॉशेबल आहे, यूजफुल पण आहे, आठवण म्हणून पण एक राहते कोणी गिफ्ट दिलं तर. म्हणून मोस्ट पीपल क्रोशेट प्रोडक्ट आमचे ह्याच्यामुळे जातात.
0: हा, मी फुलांचं म्हटलं की आता आपण जी फुलं देतो ती कधी कधी कार्यक्रमांना कसं होतं की 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो. मग ती खरी फुलं आपण घेलो गेली की ती महाग पण आहेत फुलं, ती खरी फुलं आणि ती कोमेजून पण जातात म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. पण हा जर असं गुलाबाचं फुल तुम्ही दिलं किंवा एक बुके टेबल पीस म्हणून तुम्ही आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठेवू शकता, कुठेही म्हणजे शाळेमध्ये ठेवू शकता, कॉलेजमध्ये ठेवू शकता. शकता किंवा आपल्या वर्किंग डेस्कवर घरी सुद्धा आपण ते ठेवू शकतो. आणि बुके आणि हे एक फूल आहे पण असा जर गुच्छ तुम्ही दिला तर किती छान वाटेल. म्हणजे आपल्या गेस्टना सुद्धा ते बुके आपण प्रेझेंट केला कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा तर त्यांना फार असं छान वाटेल. कारण हे लाईफ लाँग आहे तुमचं, म्हणजे तुम्ही वॉशेबल जसं हिने सांगितलं तर ते तुम्ही ही फुलं सुद्धा. आणि किती वेगवेगळी फुलं आहेत कारण ह्याचं डिझाईन जर पाहिलं, ह्याचं डिझाईन पण छान वेगळं मल्टी कलर आहे. हा आपला आवडता पिंक गुलाब आहे,
1: डेझी आहे,
2: डेझी हा पण आम्ही ठेवतो गेस्ट लोकांना या आमचे कस्टमर्सला प्रोव्हाइड करू कलर्स ऑप्शन्स वगैरे.
0: हा आणि मला एक सांगा की हे कसं बनवता तुम्ही, कारण ही कला आहे आणि ती कला तुम्हाला मला वाटतं म्हणजे बोलून करता येणार नाही पण करता करता येईल. ते कसं थोडस टिप्स देऊ शकता का आपल्या ज्याला बनवायचं आहे त्यांना?
1: टाइम
2: कन्झ्युमिंग आहे पण ते न्यू न्यू पॅटर्न्स वगैरे असतात, ते रोज मध्ये अशी वेगळी झाले युनिक पॅटर्न आहे. कोणती कोणती आम्ही मम्मी पप्पांकडनं पण शिकल्या आणि जे युनिक प्रोडक्ट मध्ये असे पॅटर्न्स असतात टिप्स वगैरे ते ऑनलाईन वरनं पण शिकलो, युट्यूब
0: वगैरे
2: शिकवतो त्याच्यावरनं पण बघतो. आणि आता हे जे रोजेस केले बेस्ट पार्ट आहे की पप्पांनी बनवलेत हे रोजेस.
0: अच्छा,
2: ते पण खूप सपोर्टिव्ह.
1: रोजेस आणि स्क्रंचीज पप्पा बनवतात.
0: अच्छा,
1: बाकीचे जे कस्टमाइज प्रोडक्ट असतात ते आम्ही दोघे बनवतो.
0: हे कसे कंचित, म्हणजे आपण हेअर बँड म्हणून वापरू शकतो. इथे हेअर क्लिप्स सुद्धा आपल्याला दिसतायत छोट्या छोट्या, छान आहेत ह्या क्लिप्स, मस्तच मला खूप आवडल्या. आता मला सांगा तुम्ही मार्केटिंग याचं सगळ्याचं कसं करता, कारण कसं आहे तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तुम्ही स्टॉल लावता बरोबर. आपण शिवाजी पार्क मध्ये भेटलो तेव्हा पण तुम्ही अगदी मोक्याच्या ठिकाणी तो स्टॉल लावलाय आणि तिथे अशी गर्दी असते लोकांना घ्यायची, तर ते मार्केटिंग म्हणजे मला वाटतं माउथ पब्लिसिटी हेच तुमचं मार्केट.
2: मार्केटिंग मोस्टली माझी दीदी बेस्ट करते, इंस्टा हँडल सांभाळते आणि माझा भाऊ आहे
0: हा करते, तर ती चांगलं सांगते. हो, रील्स चांगल्या करते.
1: सोशल मीडिया पॉवर आहे, म्हणजे एकदा जर सोशल मीडियावर व्हायरल गेलो आपण तर आपण काही करू शकतो. जर आता बनवताना पण त्याची प्रोसेस दाखवा, म्हणजे कसं त्या प्रोडक्टचं व्हॅल्यू किती हाय लेवलमध्ये आहे आणि कस्टमाइज. आता हे जे असतील ते सॉफ्ट यान असतात, हे ते ऍक्रेलिक यान आहे, यान म्हणजे धागा. हा तर हे ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे येतात. आता हे एक्सपेन्सिव्ह असतं, हे नॉर्मल असतं, जे
0: एकच आहे आणि त्यात मल्टी कलर बरोबर.
1: तर ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं. आणि लोकांना तेच पाहिजे असतं मोस्टली, की जास्त चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे, हे मॅटर जास्त करतं.
0: युनिक असलं पाहिजे,
1: युनिक असलं पाहिजे. आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाहीत असं चालेल. तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनवून व्हायरल करूया आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया.
0: अच्छा,
1: तर आम्ही पहिला विठ्ठलाची एकादशी होती तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला.
0: अच्छा,
1: वडाळ्याला. हा पहिला स्टॉल आमचा एकूणता एकदा होता पहिला, म्हणजे नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली, कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला, तेवढे की अजून करा, एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा, आम्ही हाय पार्टीशी करा.
2: आणि कॉलेज एज आम्ही असे पोर तर त्यांना आपण असं वाटतं की तुम्ही अजून ग्रोथ केली की एक लोकांना पण चांगलं भेटेल, की तुम्ही अजून म्हणलं की दुसऱ्यांना पण वाटेल
0: करावं नक्की. कारण मुलींना कॉलेज गोईंग म्हणजे तुम्ही जे जेंजी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा साखर पुडा असतो, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्की. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्ती आकर्षित झालेली असते.
2: कपल्स आणि मोस्टली ते घेऊनच जातात. कपल्स खूप कस्टमाइज ऑर्डर्स करतात, जसे टोट बॅग्स पण असतात
0: आमच्याकडे,
2: सनफ्लावर्स मध्ये, डेझीज मध्ये
1: बॅग
0: बॅग्स आणल्या
1: नाही, बनवायला टाइम लागतो. वन वीक लागतो बनवायला, एक आठवडा लागतो. तर आम्ही दोघी बनवतो म्हटलं तर टाइम लागणार आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट, पण ते क्वालिटीचे असं आहे की म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता, परत त्याला कॅनकॅन लावलं जातं, अस्तर लावलं जातं, मग नंतर चैन लावली जातं.
0: अच्छा,
1: असं डायरेक्ट देणं पण चांगलं नाही वाटत ना, डायरेक्ट करून देणं, नीट करून देणं हे महत्त्वाचं.
0: प्रेझेंटेबल असलं पाहिजे नक्कीच. आता मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम वरनं मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात, किंवा एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता?
1: हो, एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय, परत डोंबिवलीला केलंय, आणि कुठे भांडुपला पण केलंय.
2: आणि आम्हाला असे मोठे बिझनेस असतात ना, बीकेसी, सॉफ्टेल, ताज प्रेसिडेंट हॉटेल, तिथे मला माझ्या फ्रेंडनी कॉन्टॅक्ट भेटला, पण तिथे आम्ही स्टॉल सेटअप केला. त्या लोकांनी स्मॉल बिझनेस असतात त्यांना ते अपॉर्च्युनिटी
1: एनकरेज करतात
2: करून,
0: बरोबर,
2: आणि तिथे रिस्पॉन्स चेक करा, तर त्यांचे जे ऑफिस खूप घेतात करून, मग त्या रिस्पॉन्स भेटला की किती प्रोडक्ट अजून करू शकतात.
0: बरोबर. आता मला सांगा, तुम्ही दोघीच करता बरोबर, मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार? एक दडपण असतं ना, आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास, तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात, तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा, मग कसं मॅनेज करता दोन्ही?
1: कसं होतं, माझं झालंय कॉलेज, माझी सिस्टर करते, तिने पण आता 1 year गॅप घेतलाय, कंटिन्यू आता करणार आहे.
0: बरोबर.
1: पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना,
0: ऑर्डर
1: आम्ही करतो काय, थोडं थोडं डिवाइड करून घेतो, नाही तर पप्पा पण आमचे करतात, त्यांना आता शिकवलंय मी, त्यांना 5 महिने लागले करायला, पण केलंय मी त्यांनी.
0: तुम्हाला किती महिने लागले शिकायला?
1: मला आम्हाला पण सेम 3
2: गावी 1-2 महिना आम्ही शिकलो, आणि मग नंतर आम्ही डिसाईड केलं तिघा मिळून आम्ही भाऊ बहीण की जूनच्या 1st तारखेला लॉन्च करू हे सगळं. 2 महिने सगळं डिसाईड चालू होते की कसे प्रोडक्ट लॉन्च करायचे, कसे इन्स्टा हँडल करायचं, मग त्याच्यानंतर वेबसाईट पण लॉन्च करायची, त्याच्यावर भाऊ काम करतोय, तर ते हळूहळू होणारच आहे, तर तुम्ही बघत राहा इन्स्टा
0: चॅनलला. क्रोशाज ऑफिशियल
1: इन्स्टाची आयडी आहे, क्रोशाज ऑफिशियल, आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे.
0: हो, त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया, आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर. बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय, कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता. तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण जाणून घेतोय बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये समर स्पेशल एपिसोड करतोय. माझ्यासोबत आहेत रोशनी आणि आयशा. आता आपण सगळं फुलांविषयी जाणून घेतलं, भरतकाम त्या करतात आणि छान छान फुलं बनवतात, किचन्स बनवतात, हे असे क्रोशेस म्हणजे काय म्हणतात रबर, हा रबर क्रंचेस बनवतात, क्लिप्स बनवतात, म्हणजे असं भरपूर काही काही व्हरायटी त्यांची आहे. बॅग्स पण बनवतात. पण त्यांनी अजून एक ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह आणि ह्यालाच एक सप्लिमेंट म्हणून ज्वेलरी बिझनेस सुद्धा सुरू केलेला आहे साईड बाय साईड. कारण मुलांना त्यांच्याकडे यूथ सगळे येतात, मुलं मुली येतात, त्यामुळे त्यांना ट्रेंडिंग ज्वेलरी हवी असते. सो ते खूप त्यांनी ट्रेंडिंग ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील.
1: तर मोस्टली कसं असतं, जेन्जीस लोकांना आजकाल प्रोडक्ट हवे जर असतात ना ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेन ते जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होतात, पण मी विचार केला ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते हा वाला, हे पण असतो त्याच्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत.
0: ओके.
1: माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत, आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आहे ना हे खूपच चालले आहेत ब्रेसलेट, ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात. हा तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत. मी इथे 300 विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेन्जीस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणारे मुलं आहेत, म्हणून 300 मी ठेवलंय. आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते, तर म्हणून मी क्वालिटीमध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटीमध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे
1: कलर्स पण
0: कलर्स कॉम्बिनेशन. आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाईप्स आहेत
1: त्यामुळे
0: हा ते आपण घेऊ शकतो. आणि यांच्याकडे व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. त्यांचं तुमचं आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये आहेत.
1: शिवाजी पार्क मध्ये सॅटर्डे संडे 9 to 5 PM असतो.
0: ओके.
1: 5 to 9 PM असतं. आणि प्लस ह्याचं हे दोन स्टॉल असतात क्रोशेटचे आणि याचे, एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि कॉलेज वगैरे कॉलेजले असतो, मॉर्निंगला असतो 10 to 1 PM पर्यंत.
0: अच्छा. ओके. मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं आता समर वेकेशन आहे म्हणजे 2 महिने राधा आता 1 महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात. सो
2: विचारणार की ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवशाल का, वर्कशॉप वगैरे घेशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1 day 2 day एक दिवसाचे पण वर्कशॉप असतात की तुम्ही
0: कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: स्क्रंचेस शिकवायला आहे, किचन्स नॉर्मल स्मॉल
1: बेसिक स्टिच शिकवायला, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजची पोरे जे 10th 11th वाले पण 6th 7th ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला
0: शिकायचं,
2: जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करता येतं. कारण कसं हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी तुझा नंबर सांगशील सगळ्यांना?
1: 9867648677.
0: तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे हा तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिॲक्शन्स मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात? काही चांगले रिॲक्शन्स आले, किंवा कोणी तुम्हाला सजेशन्स दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
2: आम्हाला बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर, लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर आहेत ज्याने आमच्याकडनं 6-7 बुके घेतलेत आणि रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं. तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देत की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट पण क्वालिटी देतोय त्यांना प्रोव्हाइड करतोय. तर लक्की पण असं वाटत आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की करतोय आम्ही.
0: नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा व्यवसाय अधिक चांगला वृद्धिंगत हो आणि ही सिद्धिविनायका चरणी मी प्रार्थना करेन. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे दादरमध्ये. नक्कीच. तुमच्या आई बाबांना नाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्कीच आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि त्या अवेलेबल आहेतच एव्हरी टाइम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM यू ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90 FM.
1: थँक्यू सो मच
2: फॉर इन्व्हायटिंग अस आचार्य 90 FM.
0: येस,
2: की तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली एक पॉडकास्ट करा.
0: हो बरोबर, हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर होईल. येस येस, ओके, थँक्यू सो मच. बाय
2: बाय. थँक्यू.

మగ ధని ధని సగమా. మగ ధని ధని సగ మగ ధని ధని సగమా.

सारेगामा कागा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि

सारेगामा कागा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।